सुप्रभात श्रोते हो, FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 श्रावण 1948 अर्थात 30 जुलै 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी श्वेता माळी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं भक्तिगीत ऐकूयात. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

श्रोतेहो, आत्ताच आपण मीराबाई यांचं गीत ऐकलत गीताश्री संध्या मुखर्जी यांच्या आवाजामध्ये. कार्यक्रमात शेवटी मोहम्मद रफी यांनी गायलेलं रवींद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत हंसराज बेही.

0: धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा।
1: बरं तर श्रोतेहो, या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी यामध्ये आज जनावरांसाठी आहाराचे महत्व याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज पोटविकार याविषयी माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. आणि 6:50 परिसर यामध्ये आजचा विषय आहे पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. श्रोते हो, हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55, 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 आणि 8:40 दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10 आरोग्य दर्पण अंतर्गत पंचकर्म एक बहुआयामी उपचार पद्धती आणि त्यातून होणारे अमूल्य फायदे याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. सकाळी 10:30 प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग यांचा प्रायोजित कार्यक्रम या कार्यक्रमाचा भाग तिसरा आज प्रसारित होईल. त्यानंतर गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव आपण ऐकू शकाल सकाळी 11.

वाजता. 11:30 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. दुपारी 1 ते 5:00 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:00 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 वाजता मुंबई केंद्रावरून. 6:05 वाजून कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मिश्र संगीत 6:10 वाजून. 5:30 वाजता स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये आजचा विषय आहे गजरा एक सुगंध दरवळ. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 6:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये आज गुलाब लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सत्रांतर्गत हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग 8 वा आपण ऐकू शकाल.

रात्री 8:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल श्रीदत्त भजनी मंडळ समतानगर धाराशिव यांनी गायलेले अभंग. संसद समीक्षा 8:30 मुंबई केंद्रावरून. रात्री 9-10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय मराठी हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही आमच्या नियोजित वेळी सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. कृषीवाणी या कार्यक्रमात आज जनावरांसाठी आहाराचे महत्व याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.

शेतकरी बंधूंनो, आहाराची क्षमता देखील पाहणं गरजेचं असतं. गायीची आहार क्षमता तिच्या पचनसंस्थेचे अन्न हाताळण्याची मर्यादा दर्शविते आणि शरीराच्या वजनाच्या तुलनेत शुष्क चाऱ्याच्या स्वरूपात व्यक्त केली जाते. गायीची आहार क्षमता सर्वसाधारण 2.5 ते 3.8% इतकी असते. दैनंदिन 60 लिटर दूध देणाऱ्या गायीला वजनाच्या 7% शुष्क चाऱ्याची गरज असते. परंतु पचन संस्थेच्या अन्न हाताळण्याच्या मर्यादित क्षमतेचा विचार करून पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करणं हे दूध उत्पादनासाठी एक आव्हानच आहे. त्यासाठी खोराकातील स्निग्ध पदार्थाच्या प्रमाणात 5 ते 6% वाढ करावी लागते. परंतु उत्पादनाबरोबरच वय, वजन, शारीरिक अवस्था, हंगाम, व्यवस्थापन पद्धती, दूध उत्पादन, पूरक आहार, पदार्थाचा वापर आणि जनावरांच्या जातीनुसार आहार क्षमतेमध्ये थोडा फरक दिसून येतो. जनावरांच्या आहारासाठी प्रथिनांची देखील आवश्यकता असते. प्रथिने हा आहारातील अविभाज्य घटक आहे आणि प्रथिनांमध्ये नत्रांचे 16.18% प्रमाण असते. शरीराची नत्राची गरज पूर्ण करण्यासाठी प्रथिनांचा वापर केला जातो आणि प्रथिनांचे शरीरातील कार्य इतर कोणतेही अन्नद्रव्य करू शकत नाही. म्हणून अन्नद्रव्यांच्या क्रमवारीत आणि आहाराची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी प्रथिनांचा अग्रक्रम दिला जातो. रवंथ करणारे प्राणी प्रथिने विरहित नत्राचा प्रथिनासारखाच उपयोग करू शकतात. त्यामुळे आहारातील एकूण नत्रापैकी 25 ते 30% नत्र युरियाच्या माध्यमातून देणे आर्थिक दृष्टीनं फायद्याचं आहे. परंतु युरियातील नत्राचे प्रथिनांमध्ये रूपांतर करण्यासाठी उपलब्ध ऊर्जेचे साधन

0: तर म्हणून युरियासोबत गूळ 5% किंवा ऊसाची मळी 10%, भरलेले धान्य 20% आणि क्षार मिश्रणाचा 2% खुराकामध्ये समावेश करावा. शरीरातील नत्राची गरज शरीर पोषण, शरीराची वाढ, पुनरुत्पादन, दूध उत्पादन आणि अंगमेहनतीच्या कामासाठी असते. शेतकरी बंधूंनो, जनावरांना जीवनसत्वाचीही गरज असते. उत्तम आरोग्यासाठी जीवनसत्व अ, ब, क, ड, ई आवश्यक असते. त्यापैकी जीवनसत्व अ, ड, ई ही जनावरांच्या शरीरात उत्पादन केले जात नाहीत, त्यांच्या आहाराच्या माध्यमातून पुरवठा करावा लागतो. जनावरांच्या शरीरात त्यांची थोड्या प्रमाणात साठवण केली जाते. शेतकरी बंधूंनो, जीवनसत्व अचं महत्त्व पाहत असताना शेतीवर अवलंबून असलेली जनावरे, हिरवा चारा, कोरणावर जोपसलेली जात असल्यामुळे जीवनसत्व अची शरीर पोषण आणि उत्पादनासाठी लागणारी गरज पूर्ण होते. हिरवा चारा टंचाईच्या काळात जीवनसत्व अची गरज हिरवा झाडापाल्यापासून पूर्ण करता येते, परंतु आजारी जनावरांना औषधांच्या स्वरूपात जीवनसत्व अ द्यावे लागते. जीवनसत्व डचं महत्व पाहत असताना मुक्त व्यवस्थापनामध्ये जोपासलेली जनावरे सूर्यप्रकाशातील सूक्ष्म अल्ट्रा व्हायोलेट किरणांच्या सहाय्यानं कॅलेस्टोरॉलपासून कातडीमध्ये जीवनसत्व ड उत्पन्न करतात, त्यामुळं अशा जनावरांना जीवनसत्व ड देण्याची गरज पडत नाही. जनावरांसाठीच्या ई जीवनसत्वाची माहिती घेत असताना हिरव्या चाऱ्यांमध्ये जीवनसत्व ई पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. जीवनसत्व ई पुनरुत्पादन कार्यासाठी आवश्यक आहे. जीवनसत्व ब आणि क या संदर्भात माहिती घेत असताना पचन संस्थेच्या विकाराने आजारी असलेल्या जनावरांमध्ये आजाराच्या काळात जीवनसत्व ब आणि क चे शरीरात पुरेशा प्रमाणात उत्पादन केले जात नाही, अशा वेळी औषधाच्या स्वरूपात त्यांचा आहारातून पुरवठा करावा लागतो. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या पद्धतीने जर आपण आपल्या जनावरांची काळजी घेतली, त्यांना जीवनसत्वाप्रमाणे जर आहार दिला, तर निश्चित जनावरांचं आरोग्य देखील सुधारतं आणि दूध उत्पादनापासून आपला आर्थिक फायदा देखील चांगला होऊ शकतो.
1: जनावरांसाठी आहाराचे महत्त्व याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, बरेच वेळेला पालक किंवा मुलं स्वतःसुद्धा तक्रार करत असतात की भूक अजिबात लागत नाही किंवा खूप चटपटीत खावंसं वाटतं आणि शाळेला गेल्यानंतर मुलं डबा संपवत नाहीत किंवा त्यांना फास्ट फूड हवं असतं. तर भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं ह्या समस्या आहेत का आणि याच्यावरती उपचार करणं पॉसिबल आहे का?
2: भूक लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक ही लागायला हवीच आणि मुलांना तर लागणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. फक्त हे कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळा आपण थोडासा नैसर्गिक आहार ज्यावेळा सोडून बाजूच्या गोष्टीकडे वळतो त्यावेळेला काही चटपटी गोष्टी बाहेरच्या असतील तर त्याच्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी त्यात मिसळल्या जातात की जेणेकरून त्या मुलांना ती सवय लागावी, हा त्यात एक भाग असतो. जर का घरच्या घरी केलेले पदार्थ व्यवस्थितरित्या असतील आणि त्यांना नैसर्गिक त्याच्याबरोबर जर खाण्यापिण्याचं जे काय फळं असतील पालेभाज्या असतील यांचं प्रमाण योग्य व्यवस्थित असेल तर शक्यतो या गोष्टी फारशा होत नाहीत. पण आपण खूपच चटपटीत करायची आणि तशीच जर सवय लागली तर मग ते भूक लागणं म्हणण्यापेक्षा माइंड सेटअप होतो की मला ते खावंसं वाटतंय असं आहे. पूर्वीच्या काही लोकांचा अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी की जंगलातील लोकांचा अभ्यास केला किंवा प्राण्यांचा अभ्यास केला तर त्यांना एकदा खाल्ल्यानंतर सहसा भूक लागत नाही कारण ती पोटेन्शियल म्हणण्यापेक्षा ती क्षमता त्या अन्नामध्ये असते की परत भूक लागूच नाही. कारण हे सगळे तुमचे जे म्हणजे भूक लागण्याचे सेंटर्स वगैरे आहे ते व्यवस्थित समाधानी राहतात. पण आता

0: आधुनिक पद्धतीचं आपण जे जेवण करतो ते त्याला टेस्ट आणली जाते आर्टिफिशियली. मग आपण त्यामध्ये मीठ असेल, चटणी असेल, हे पण निसर्गातील काय कुठं चटणी तयार होत नाही किंवा कुठल्या निसर्गातील अन्नामध्ये आपण असं मीठ लावून कुठलं काय ते प्राणी खात नाहीत, जसं निसर्गात आहे तसं खातात. याचाच अर्थ काय, निसर्गात आहे तशाकडं आपण जरा ज्यादा पद्धतीनं अन्न जर असेल तर तेवढं मग ते भूक लागण्याचं, किंवा प्राणी आता मोजून खात नाहीत. आता बरेचसे पेशंट आपल्याला विचारतात हे किती खाऊ ते किती खाऊ, माझं वजन असं आहे माझं वजन तसं आहे, हे का झालं? तर याला कारण एकच आहे की आपण निसर्ग सोडला आणि आपण बनवायला लागलो अन्न, आपण त्याला टेस्ट आणायला लागलो, आपण त्याला हे करायला लागलो. त्याच्यामुळं झालं काय, आतल्या गोष्टी थोड्याशा बदलल्या. पण एवढं नैसर्गिक अन्नाकडं आपण जाऊ, जसं आहे नैसर्गिक जे खाणं आवश्यक आहे ते जर खाल्लं तर ह्या समस्या अजिबात निर्माण होत नाहीत. मी किती खाऊ, कसं खाऊ, किंवा भूक ज्यादा लागणं कमी लागणं ह्या गोष्टी फारशा होत नाहीत. थोडक्यात यातनं मेसेज आपण काय घ्यायचा की चटपटीत खायची सवय मुलांना न लावणं, जेवढं काही नैसर्गिक जास्तीत जास्त आपण कमी प्रक्रिया केलेलं अन्न तयार ठेवणं मुलांना की जेणेकरून योग्य आहे. जसे आपण पूर्वीचं भात भाकरी हे वरण आणि फळं पालेभाज्या जर ह्याची सवय लावली आपण तर फारसे हे असं परत भूक लागणं सारखी भूक लागणं हे असे प्रकार होत नाहीत. पण चटपटी अन्नामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी मात्र आपोआपच व्हायला लागतात.
1: लहान मुलांच्या बद्दल जे विचारलं की कमी भूक लागणं आणि अतिभूक लागणं, याच्यामध्ये ताणाची किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचा अभ्यास जो आहे म्हणा किंवा बदललेली लाईफस्टाईल आहे याचा कितपत परिणाम होतो? किंवा मुलं इमोशनल इटिंग करत असतात, दिवसभर खात राहावं असं वाटतं, काही वेळेला ओबेसिटी वाढतीये मुलांमध्ये, तर इथं काय करता येईल?
0: इथंही थोडस आता मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत. लहान लहान मुलं पण मोबाईलची खेळायला लागले, त्याच्यानंतर टी व्ही बघायला लागले, त्याच्यानंतर मैदानी खेळ खूपच कमी खेळत आहेत. आणि त्याच्यामुळं एक नैसर्गिक भूक जी म्हणतो ती आता कमी झालेली आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05.
4: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आज आपण ऐकणार आहोत.
5: सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
6: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे की मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझे टाकून दिलं मी, जे मी पाणी स्वतः माझ्या दमक नाही किंवा मी निर्माण करू शकणार नाही. तर हे आलं पाहिजे. जसं जी आपल्या चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं म्हणजे टाकून द्यायचं, आवडत नाही की फॅशन आली, अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याला इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला, मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जी तेल काढले त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं, तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो म्हणजे जी संपूर्ण ती प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वाचवूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक आता मी वापरतो, हे सगळं डिमांड अँड सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. जे म्हणा त्याला त्या विकणाऱ्यावर बंदी करा, तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं, तुम्ही विकत घेतलं नाही तर कोण घेऊन बसेल दुकानदार?
5: बरोबर.
6: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनात आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावली पाहिजे, हे केलं पाहिजे, नाही, रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे.

0: आता लाईट आता बघतो आपण अनेक ठिकाणी, लाईट सगळे चालू असतात, तुम्ही बसलाय तिथंच लाईट पाहिजे, घरातले दोन खुले फॅन फिरतायत नुसते, कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे, तो पर्यावरणाचा अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे.
1: बरोबर,
0: ती ही आहे.
1: पाण्याचा वापर,
0: पाण्याचा वापर तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी ही जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही, आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चर मध्ये बघतो की राजस्थानात माणसं किती 7-7, 8-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत.
1: आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्रातला सुद्धा तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग बघितला
0: तर आहेच, ती दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात सुद्धा जंगलतोडीमुळे त्यांना खाली येऊन ते धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं. वर जे पाऊस त्यांच्याकडे पडतोय, आपल्याकडे हे बघा शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात, आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात नदीत गेलं पाहिजे. ते शुद्ध पाणी एकदम म्हणजे फिल्टर पाण्यासारखं असतं पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असते ते गटारात ते पाणी सगळं फुकट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो आरो झालाय म्हणून सांगून. निसर्ग स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो, होय ना. किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची, ते प्रत्येक हिच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून, आणि दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना.
1: बरोबर,
0: किती एका माणसासाठी 4-व्हीलर वापरणं अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तर तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात, मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे करतात बोलत थांबायला सांगत म्हणून. चुकीच आहे ते. पर्यावरण तसे राखू शकतो आपण, तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिलं किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावर.
4: FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 6:55 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुपचूप गुपचूप या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत अनिल अरुण.
5: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: चेहरा देख के चलो।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक लोकसभेत संमत। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच जाहीर करणार सहकार मंत्र्यांची माहिती। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराएथलेटिक्समध्ये नाशिकच्या दिलीप गावितला सुवर्णपदक। आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं। या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सदर कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्याचं सांगितलं। अशा प्रकरणांच्या कालबद्ध सुनावणीसोबतच संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद या विधेयकात आहे। या उत्तरानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर मतदान घेतलं। विरोधकांच्या गदारोळातच सदनानं ते मंजूर केलं। त्यापूर्वी या विधेयकावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या काही शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला, त्यामुळे वाढलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले। गांधी यांनी सदर विधान कोणत्या तथ्याच्या आधारे केलं ते सांगावं किंवा माफी मागावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं। मात्र गांधी यांनी आवाहनाला प्रतिसाद देण्याचं टाळत आपलं भाषणही पूर्ण केलं नाही। त्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेला गदारोळ अखेरपर्यंत कायम होता। राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयक काल राज्यसभेनं संमत केलं। या विधेयकावरच्या चर्चेत राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ ज्योती वाघमारे यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत वंदे मातरम गीताविषयी आपली मतं मांडली। विरोधकांनी या चर्चेदरम्यान घोषणाबाजी करत सभात्याग केला। नांदेड जिल्ह्यात सातत्यानं येणारा पूर आणि सीमेलगतच्या शेतीचं होणाऱ्या नुकसानाकडे खासदार अजित गोपछडे यांनी काल राज्यसभेचं लक्ष वेधलं। महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून या समस्येचं कायमस्वरूपी निवारण करण्याची त्यांनी विनंती केली। राज्य सरकारनं येत्या 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटे इथं काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते।

0: हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देणं, प्रमाणपत्राच्या वैधतेतील अडचणी दूर करणं आदी मागण्या मराठा समाजानं केल्या आहेत. दरम्यान मागेल त्याला प्रमाणपत्र देण्याचं काम नियमितपणे सुरू असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. या संदर्भात काही अडचणी आल्यास त्या चर्चेतून सोडवता येतील असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. ते म्हणाले,
1: ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे. तुमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही. अद्यापही कोणाचा काही दोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाहीये, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल.
0: राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावं जाहीर झालेल्या यादीत नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन त्यांनी केलं. या कर्जमाफीची रक्कम येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी, कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा नियमानुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. एसटीच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेण्याला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे स्मार्ट कार्ड प्राप्त झालेलं नसल्यानं त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची काल सांगता झाली. परंपरेनुसार काल गोपाळपूर इथं सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. इथल्या श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. गुरुपौर्णिमेचा सण काल साजरा झाला. शिर्डीसह राज्यात विविध मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कलाक्षेत्रात कार्यरत गुरुकुलांमध्येही गुरुवंदनेसह अनेक कार्यक्रम पार पडले. बीड जिल्ह्यातल्या सिरसाळा इथं गुरुपौर्णिमेनिमित्त काल एकाच दिवसात 20,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. जलनायक मयंक गांधी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या अभियानात सहभागी सर्वांनी पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प केला. गुरुवंदन 2026 राष्ट्रीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला काल बीड इथं प्रारंभ झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी यावेळी बोलताना शिक्षणासंबंधी मंथनातून आत्मभान आणि आत्मचिंतनाची जडणघडण व्हावी असं मत व्यक्त केलं. नांदेड जिल्ह्यात 4,42,406 शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक असून शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत परभणी इथं काल जिल्हास्तरीय विविध स्पर्धा तसंच जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. नशेला नकार, विकसित भारताला होकार हा संदेश युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं घेतलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जालना इथं या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

0: परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित कॅम्पस उभारणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 देशात 18 स्थान मिळवलं आहे. विद्यापीठाला 100 पैकी 91.6 गुणांसह गोल्ड रेटिंग प्रदान करण्यात आलं. ग्रीन मेंटर्सतर्फे आयोजित करण्यात आलेली नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग ही देशातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या शाश्वत विकास, पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रमांचं मूल्यमापन करणारी राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रक्रिया आहे. शिर्डीतून साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा धाराशिव रोडवर टोलनाक्यापुढे आळणी पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 22 ते 23 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून 2 वयोवृद्ध व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त वाहनातले भाविक उमरगा तालुक्यातले रहिवासी आहेत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धेत नाशिकच्या दिलीप गावितनं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्याच मोहम्मद बासिलनं रौप्य पदक जिंकलं. लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकरनंही रौप्य पदक पटकावलं. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 15 पदकं जिंकली आहेत. लातूर जिल्ह्यात अनेक भागात काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असलं तरीही सुमारे 50% पेरण्या खोळंबलेला शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं उसंत घेतल्यामुळे विविध प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 26,513 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी सुमारे 68.67% पोहोचली आहे. हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक लोकसभेत संमत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा. आणि शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच जाहीर करणार सहकार मंत्र्यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 7:20 झाली आहेत. श्रोते हो ऐकूयात काही जाहिरात आणि संदेश.
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेसमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
3: संपर्क 83 797 64 555.
4: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
5: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
6: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
5: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
6: अटी लागू.
7: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
3: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश.
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
3: संपर्क 83 850 555.
8: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
9: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.
1: श्रोतेहो, आज सकाळी 10 आरोग्य दर्पण या कार्यक्रमांतर्गत पंचकर्म एक बहुआयामी उपचार पद्धती आणि त्यातून

होणारे अमूल्य फायदे याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज सकाळी ठीक 10 वाजता.

आज संध्याकाळी 6:30 वाजता स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आजचा विषय आहे गजरा एक सुगंध दरवळ. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 6:30 वाजता स्वयंसिद्धा. आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल. यामध्ये आज गुलाब लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

वाहिनी सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास. काही क्षणातच

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेले आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचे फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेले आहेत. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिकटू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी मॅपिंग साठी आहे, म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये आणि त्या त्या राज्यामध्ये.

0: 2002 किंवा 3 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ईसीआय नेट मोबाईल ॲपमध्ये तसेच वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. बीएलओ आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायच्या असेल तर तिथे माहिती भरायचं आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल आई वडील किंवा आजोबा आजीच्या माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचं आहे. जुळवणी स्वतःच्या झालं तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही. स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले चांगलं आहे, परंतु मिळालं नाही त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणनापत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे, तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईच्या नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावा लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये. ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून हे भरून सही करून द्यावे. माझे जुळवणी झाले नाही झाले, झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून बीएलओ कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राच्या पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत. ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या वितरित काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काय फरक असेल, समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपल्या नाव गेझेटला नोटिफाई करून आपण बदललेले आहेत, तसा काय बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काय फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तर वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे. ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात. जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10वीचा मार्कशीट म्हणजे मेट्रिक्युलेशनच्या कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असा 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहीत धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचं मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या ताकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहे त्या वेळेला

0: दिलं तर पुरेसं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील एक महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ती ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे.
0: हो.
1: आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी एसआयआर मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना, तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण, यासाठी बीएलओ बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात.
0: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे बीएलओ. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी, 1 लाख बीएलओ आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या दोन महत्वाचे उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. बीएलओला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचा लोड घ्यावे जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्डमध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेलं आहे, कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या वितरित हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ईसीआयच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे बीएलओला या काम जास्त आहेत त्या ठिकाणी डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांच्या असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून बीएलओचा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व बीएलओ, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे बीएलओचं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण एसआयआर म्हणजे काय त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, बीएलओंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12

0: 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
1: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
2: जी तुझी साक्षीला तो रवी.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे.

0: आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री, लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
2: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

0: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
1: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
0: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीईचे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 850 555.
2: कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुगम गीत ऐकूयात.

बरोतर श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आज सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पंचकर्म एक बहुआयामी उपचार पद्धती आणि त्यातून होणारे अमूल्य फायदे याविषयी. धाराशिव येथील

होणारे अमूल्य फायदे याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आज सकाळी ठीक 10 वाजता.

आज संध्याकाळी 6:30 वाजता स्वयंसिद्ध या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गजरा एक सुगंध दरवळ. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. आज संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पॅरेलाल.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, तर चित्रपट आहे हिरो.

चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पंचकर्म, एक बहुआयामी उपचार पद्धती आणि त्यातून होणारे अमूल्य फायदे याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आज सकाळी ठीक 10 वाजता. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती

दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन उच्च तंत्रज्ञान स्टार्टअप लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटींच्या निधीची तरतूद तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साक्रीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं असे एकंदर 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहा.

0: देशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 8:40 झाली आहेत. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनातील बालकवी ठोंबरे यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीई चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
1: संपर्क 83 797 64 555.
2: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.

0: राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
3: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
4: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
5: MBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
4: संपर्क 83 850 555.
6: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024722921. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: जुड़ी हैं आपकी ढेर सारी रेडियो की यादें।
1: मैंने ये सोचा कि भारत में तो बहुत ज्यादा भावुक हैं लोग, करोड़ों की संख्या में सुन रहे हैं रेडियो से कान लगाए, तो मैंने
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 9 वाजत आहेत। विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही आता 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करत आहोत। 10 वाजता आमच्या केंद्रावरून कार्यक्रम आरोग्य दर्पण, यामध्ये आज आपण ऐकू शकाल पंचकर्म एक बहुआयामी उपचार पद्धती आणि त्यातून होणारे अमूल्य फायदे याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत।

0: एफ एम 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम आरोग्य दर्पण.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंत

0: सुरुवातीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री धूत साडीज, साठी गल्ली सोलापूर।
1: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन एसयूव्ही ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय।
2: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त।
1: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन। टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाइक।
2: अटी लागू,
3: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव।
0: VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
4: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश।
0: NBA मानांकन प्राप्त।

0: उद्याच उज्ज्वल यश
1: MBA मानांकन प्राप्त MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर
0: संपर्क 83 850 555
2: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री
3: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी
4: श्रोतेहो आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आता ऐकूयात पंचकर्म एक बहुआयामी उपचार पद्धती आणि त्यातून होणारे अमूल्य फायदे याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार
5: श्रोतेहो नमस्कार श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा असं आपण वारंवार ऐकतो याच्यामध्ये सरळ आणि स्पष्ट अर्थ असा की आरोग्य हेच खरं आपलं धन हीच खरी आपली संपदा आता भौतिक अर्थानं आपलं जे धन आहे पैसा आहे रोकड आहे प्रॉपर्टी आहे त्याची काळजी आपण कशी घेतो घर असेल तर घराला कुंपण घालतो कंपाऊंड घालतो पैसे असतील तर बँकेत सुरक्षित ठेवतो प्रॉपर्टी असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवतो कोणाला अतिक्रमण करू देत नाही हो की नाही जर हे भौतिक अर्थाचं धन आपण इतक्या काळजीपूर्वक जतन करत असू तर आपलं जे खरं धन आहे आरोग्याचं त्या धनाबद्दल काय जर तुमच्याकडे प्रचंड संपत्ती आहे परंतु त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी शरीर चांगलं नसेल तर त्या संपत्तीचा उपयोग काय म्हणून आपलं शरीर आपण जपलं पाहिजे आपलं आरोग्य आपण जपलं पाहिजे आता हे आरोग्य जपण्यासाठी काय केलं पाहिजे तर अर्थातच आपली दिनचर्या आपला आहार आपला विहार हे त्या नियमानं चालवलं गेलं पाहिजे जे नियम आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत भारतीय जीवनशैलीमध्ये सांगितले आहेत या आयुर्वेदामध्येच आपल्या आरोग्याविषयी अनेक अशा गोष्टी आहेत ज्या भारतीय व्यक्तींना भारतीय उपखंडातील व्यक्तींना आणि सोबतच जगातील व्यक्तींना सुद्धा खूप फायद्याच्या आहेत यातीलच एक उपचार पद्धती किंवा यातीलच एक सांगितलेली गोष्ट आहे पंचकर्म पंचकर्म म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं तर आपल्या शरीराची आतून शुद्धी करणं आणि त्यामुळं इतर दोषांचं निवारण करणं आता याच पंचकर्म उपचार पद्धतीबद्दल तुम्हाला अधिक विस्तृतपणे माहिती करून देण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राचे आरोग्यविषयक कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांना आजच्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपण डॉक्टर राजेश पवार यांच्याकडून पंचकर्म कोणकोणत्या आजारामध्ये उपयुक्त ठरू शकतात स्त्रियांसाठी पंचकर्मामध्ये काय फायदे आहेत अशा अनेक प्रश्नांची उकल करून घेणार आहोत आणि पंचकर्माबद्दल तुमच्या मनात जे काही इतर गैरसमज असतील त्याचंही निराकरण करण्याचा प्रयत्न करूया डॉक्टर राजेश पवार सर आपलं आरोग्य विषयक कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार
6: नमस्कार
5: डॉक्टर साहेब पंचकर्म म्हणजे काय आहे
6: शरीरातले दोष वाढलेले जे आजार उत्पन्न करू शकतात ते शरीराबाहेर रीतसर किंवा शास्त्रोक्त पद्धतीने काढण्याची प्रक्रिया म्हणजे पंचकर्म
5: डॉक्टर राजेश पवार सर ही जी व्याख्या सांगितली पंचकर्माची आता ही पाच कर्म कोणती आहेत
6: वमन विरेचन बस्ती त्यामध्ये अनुवासन आणि निरुह असे दोन्ही प्रकार शरीराच्या शुद्धीसाठी आणि नस्य हे पाच कर्म चरकांनी सांगितलेत सहावा जो रक्तमोक्षणाचा भाग आहे तो सुश्रुतांनी सांगितला आणि नंतर व्यावहारिकदृष्ट्या तो ॲड झाला पंचकर्मामध्ये
5: डॉक्टर राजेश पवार सर आत्ता जे पंचकर्म तुम्ही सांगितले आणि भारतातील जे सहा ऋतू आहेत त्या ऋतूंचा खूप जवळचा संबंध आहे त्या त्या ऋतूमध्ये ते पंचकर्म करतात परंतु एखाद्याचा दोषच असा असेल की इन्स्टंट आता एखादं पंचकर्म करावं लागणार आहे तर करता येतं का आणि त्याचा तेवढा फायदा होतो का
6: 100% हा खूप एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यासाठी

0: लोक आयुर्वेदाला थोडा दोष देतात की आयुर्वेदात इमर्जन्सीमध्ये काय, तर त्याचं उत्तर या पंचकर्मात आहे की जर दोष खूप वाढलेले असतील आणि ते एखादी सिस्टीम आता बंद करणार आहेत, आपण अटॅकचंच उदाहरण जर डोळ्यासमोर धरलं, तर त्यावेळेस काय करता येईल, तर आयुर्वेदानुसार शरीराला बंद पडता कामा नाही म्हणून शरीरच काही गोष्टी करतो. तर जर हृदयविकाराची लक्षणं बघितली सायन्सनुसार, तर त्याच्यामध्ये एक मोठी उलटी, प्रोजेक्टाईल ओमेटिंग, सिव्हिअर चेस्ट पेन आणि प्रोफ्यूस स्वेटिंग, तर हे तीन लक्षणं आलेली आहेत. तर तिथं उलटी का होते, तर ते शरीराने करून घेतलेलं पंचकर्म आहे. तर ही गोष्ट जर आपण लक्षात आणली आणि एखादा रुग्ण बरेच वर्ष हृदरोगामध्ये आहे आणि तो पंचकर्मासाठी योग्य आहे हे आपल्या लक्षात आलं, नियम पाळतोय, निर्व्यसनी आहे आणि तरीही हृदय विकारासाठी गोळ्या औषधं घेतोय, तर आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याचे पंचकर्माने हृदयापर्यंत जाणारे दोष हृदयाकडे जाण्याच्या आधीच तोंडाच्या किंवा गुदमार्गाने उलटी, विरेचन किंवा बस्तीच्या मार्गाने आपण काढू शकतो. आणि कधी कधी अर्जंटमध्ये जसं शीतपित्त अंगावर रिॲक्शन आली, एखाद्या गोळीची सुद्धा रिॲक्शन आली, तर तात्काळ आयुर्वेदात सांगितलेलं रक्तमोक्षण हे पंचकर्म केलं आणि जे दूषित रक्त मेंदूकडे जाऊन तिथलं काम बिघडवणार आहे, हृदयाकडे जाऊन तिथलं काम बिघडवणार आहे, तर ते दूषित रक्त आपण जर योग्य प्रमाणात तात्काळ काढलं तर खूप लवकर त्याचा रिझल्ट दिसतो आणि तात्काळ त्या पेशंटला आपण होणाऱ्या पुढच्या अत्ययिक अवस्थेपासून वाचवू शकतो.
1: डॉक्टर साहेब, याच्यामध्ये आता आपण आजार आणि कर्म यानुसार पाहूया. तुम्ही पहिलं कर्म जे सांगितलं ते वमन होतं. आता हे वमन कर्म शास्त्रीयदृष्ट्या ऋतुमानानुसार केव्हा करावं, कोणत्या आजारात करावं आणि कोण करू शकतं?
0: खाल्लेलं अन्न न पचणं, भूक असूनही जर ते अन्न पचत नसेल आणि तसंच तिथं पडून राहत आहे, याला आयुर्वेदामध्ये तृप्ती असं म्हटलंय. ग्लानी, काम करतोय तीन वेळा जेवतोय आणि तरीही एक थकवा गळून गेल्यासारखं जाणवतोय, तंद्रा, झोपेत असल्यासारखं किंवा अतिनिद्रा, तर हे कफाचे असे 20 आजार सांगितलेत. त्यापैकी मला महत्वाचा एक आजार सांगायचा आहे, तो म्हणजे आळस, ज्याच्याकडे आपण कधीच आजार म्हणून बघत नाही. तर हा कफाच्या 20 आजारापैकी एक आजार आहे. त्या कफाच्या 20 आजारांना वसंत ऋतूमध्ये आपण उलटीद्वारे बाहेर काढू शकतो. हे झालं वमन, हे पंचकर्म वसंत ऋतूत. पण मगा तुमचा जो आधीचा प्रश्न होता त्यानुसार जर एखाद्याची आत्यिक अवस्था असेल, म्हणजे आता वसंत ऋतू अजून 6 महिन्याने आहे पण आत्ता त्याला झोप कंट्रोल होत नाही, आत्ता त्याला आळस एवढा आहे आणि परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये आहे, तर आपण आत्ताही व्यवस्थित प्लॅनिंग करून आयुर्वेदाने त्याला युक्तिप्रमाण सांगितलंय की वैद्याने स्वतःची बुद्धी वापरून त्याच्या शरीरात कुठला ऋतू चालू आहे. ऋतूचे आयुर्वेदाने 2 प्रकार सांगितले, एक निसर्गात आणि एक शरीरात.
1: अच्छा,
0: तर त्याच्या शरीरातल्या ऋतूचा विचार करून आपण 3 दिवस 5 दिवस 7 दिवस त्याला तूप पाजून ते दोष वाढवून आतड्यामध्ये स्त्रवतील असं वाफ देऊन नंतर त्याला आपण कुठल्याही वेळी ह्या 20 आजारांना पंचकर्म करू शकतो.
1: आता याच्यानंतरचं जे पंचकर्म मी विचारतो ते आहे विरेचन. हे विरेचन कोणत्या आजारात करायला तुम्ही सुचवाल आणि कोणत्या व्यक्तीसाठी ते चांगलं असेल?
0: पित्ताचे 40 आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तहान एक आजार आहे, घाम जास्त येणं एक आजार आहे, एवढंच नाही तर लघवीला खूप पिवळेपणा असणं, चेहऱ्याला, डोळ्याला, दाताला खूप कितीही चांगली पेस्ट वापरली तरी पिवळेपणा येणं, तर ह्या गोष्टी त्याच्या रक्तातले पित्ताचे दोष वाढलेले आहेत, म्हणजे पित्त दोष वाढलाय आणि त्या प्रत्येक व्यक्तीला आपण विरेचन हे पंचकर्म करू शकतो. आजच्या काळामध्ये फक्त तहान लावून डायबिटीसचं निदान होतं, फक्त आळस, अंगदुखी आणि शुगर चेक केली तर 200-300 पुढे निघते, तर आयुर्वेदाचा विचार खूप वेगळा आहे. तुम्ही त्याला शुगरची कडू औषधं देण्यापेक्षा तो आयुर्वेदातला कुठला आजार सांगतोय ह्या 40, 20 आणि 80 आजारापैकी हे बघून जर तुम्ही तात्काळ त्याचे दोष पचवून आतड्यामध्ये आणून उलटी, जुलाब किंवा इनिमा बस्तीद्वारे जर बाहेर काढले तर खूप लवकर आयुर्वेदाचा दुसरा एक जो दोष दिसतो समाजात तो म्हणजे तात्काळ रिझल्ट येत नाही. तर पंचकर्म ही अशी गोष्ट आहे की भविष्यामध्ये तात्काळ रिझल्टसाठी पंचकर्माकडे बघितलं जाईल.
1: विरेचन कोणत्या आजारात करतात आणि कोण करू शकतं?
0: कुणीही ज्याला पित्ताचा आजार आहे ह्या 40 आजारापैकी, त्याच्यामध्ये घाम जास्त येणं आणि सगळे त्वचा विकार हे बऱ्यापैकी पित्ताच्या आजारामध्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये साध्या आपल्या अंगावर

0: पित्त उठण्यापासून ते त्वचेचे आजार आपण विरेचनाने कमी करू शकतो. त्वचेचा आजार एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये पाचही कर्म सांगितलेले आहेत, पण त्याच्यामध्ये विरेचन आणि वमन हे प्रधान आहे.
1: डॉक्टर राजेश पवार सर, हे दोन कर्म झाली. तिसरं जे कर्म आहे ज्याला पंचकर्मामध्ये खूप मोठं स्थान किंवा अग्रक्रम सांगितला जातो ते म्हणजे बस्ती. ही बस्ती जी आहे, पुन्हा तोच प्रश्न, कोणत्या आजारात करता येते, कोणाला करता येते आणि कधी करावी?
0: वाताचे 80 आजार सांगितलेले आहेत. त्यामध्ये सांधेदुखी सगळ्यांना माहीत आहे, संधिवात हा शब्द लोकांना माहीत आहे. त्यानंतर एक वात माहीत आहे, आमवात. जुन्या लोकांना एक आजार माहीत आहे, वायगुळा.
1: हो,
0: तो वायू. आणि आपल्याला साधा अपभ्रंश झालेला शब्द वाई, तर तो शब्द सुद्धा वायूच आहे. वाई येते, थेटे येतात, क्रॅम्प्स येतात. अशा साध्या साध्या तक्रारीपासून ते पॅरालिसिसपर्यंत सगळे वाताचे आजार अर्धी बाजू पूर्ण निष्क्रिय झालेली आहे. इथपर्यंत सगळ्या वाताच्या आजारामध्ये जे पंचकर्म करता येतं तरतम भावाने, त्यामध्ये बस्ती या पंचकर्माचा चांगला उपयोग होतो. काही आजार एवढे मोठे असतात, आता जे मी पक्षाघाताचं उदाहरण घेतलं ज्याला आपण अर्धांगवायू म्हणतो, तर त्याच्यामध्ये विरेचन पण सांगितलेलं आहे. त्यामुळं काही आजार हे तरतम भावाने त्या व्यक्तीमध्ये, म्हणजे हा वाताचाच आजार आहे आणि याला विरेचन जमणार नाही असं नाही, तर वाताच्या आजारामध्ये आपण एरंड तेल देतो, आमवाताचंच उदाहरण, तर ते एरंड तेल विरेचनासाठी देतो आपण. आजार आहे वाताचा, पंचकर्म त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे बस्ती, त्याच्यासाठी काळ चांगला आहे पावसाळ्याचा. पण जर आजार 2-3 वर्ष झालं जीर्ण होऊन बसलाय तर आपण एरंड तेल देऊन रोजचे 2 जुलाब हे विरेचन पंचकर्माने सुद्धा वाताचा आजार कमी करू शकतो. आयुर्वेदाच्या बाबतीत तरतम भावाने युक्तिप्रमाण, जगामध्ये ज्ञान होण्याचे 3च प्रमाण आहेत, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. शब्द म्हणजे जे काही डाटा आपल्याकडे जुना उपलब्ध आहे अनुभवांचा, मग त्याच्यासाठी ग्रंथ, गुरु. पण युक्ती हे प्रमाण त्या वैद्यावर अवलंबून ठेवलेलं आहे की तुम्ही रुग्णाची परीक्षा करा, त्याला तपासा, त्याचं खाणं पिणं वागणं कुठं चुकलंय आणि त्याच्यानुसार शरीरात वात पित्त कफापैकी काय बिघडलंय त्याच्यानुसार त्याचा आजार नीट करण्यासाठी पंचकर्म करा.
1: डॉक्टर राजेश पवार सर, आता याच्यानंतरचं जे कर्म आहे ते नस्य, हे नस्य जे पंचकर्म आहे त्याबद्दल सांगा.
0: आता तुमचा पहिला प्रश्न खूप चांगला होता, त्यामुळे मी त्याची एकदा आठवण करून देतो की दोष 3च आहेत, ते 3 वाढतात, मग पंचकर्म 5 का? तर हे नस्य कशासाठी? वातासाठी बसती, पित्तासाठी विरेचन आणि कफासाठी वमन. तर मग नस्याची गरज काय? तर मी जे आता बोललो की आजाराची तीव्रता आणि आजाराची जागा, की 7 धातू आहेत की वाढलेले वात पित्त कफ तिथं जाऊन बसतात आणि ते एखाद्या व्याधीला जीर्णत्व आणतात. जसं सांध्यामध्ये वात जाऊन बसला संधिवात, मांसामध्ये वात जाऊन बसतो त्याला मांसगत वात म्हणतात, पण त्याचं नाव एवढं प्रचलित नाही. तर हे अस्थिमज्जागत वात, जिथं आपण एव्हीएन सारखे आजार किंवा कुठलेही सांध्याचे आजार, मज्जातंतूचे आजार, हे आपण मज्जेच्या आजारामध्ये बघतो. तसं जर खांद्याच्या वरच्या बाजूने वात पित्त कफाची घाण जाऊन बसली आणि साधं मायग्रेन, मायग्रेन साधं म्हणतोय कारण की आयुर्वेदानुसार तो खूप साधा आजार आहे आणि तो वाताच्या 80 आजारामध्ये अर्धशिरशूल, तर हा वाताचा आजार आहे. पण याच्यासाठी नस्य हे पंचकर्म करता येतं. नस्याचे पण पुन्हा 2 प्रकार होतात, शोधन आणि शमन. म्हणजे मध्ये मसाज शेक करून तिथली घाण वितळवायची आणि ते जसे उलटी जुलाब व्हावेत तसे स्त्राव बाहेर पडावेत. आणि दुसरं औषधी तूप, काही औषधाचे रस, जसं दुर्वाचा रस उष्णतेसाठी, नाकातून रक्त दर उन्हाळ्यात बाहेर पडतंय किंवा वर्षभर घोणाळा फुटतोय, तर हे नस्य. आपण दुर्वाचा रस जर रोज नाकात टाकायला चालू केला पण सोबत आयुर्वेदाचे खाण्यापिण्या वागण्याचे नियम जर पाळले तर फक्त दुर्वाच्या रसाने हा नस्याच्या उपक्रमाने कुठलंही औषध पोटात न घेता नियम पाळून हा घोणाळा फुटण्याचा आजार कायमस्वरूपी जाऊ शकतो.
1: ॅलर्जिकल सर्दीमध्ये उपयुक्त आहे का?
0: 100%. पण त्याला त्याची सुरुवात जर आमाशयातून झालेली असेल, म्हणजे तो कफकर खातोय, व्यायाम करत नाही, एसीमध्ये बसतोय, छातीमध्ये कफ जमा झाल्यासारखा वाटतोय आणि त्याला जर ॲलर्जिक सर्दी असेल तर त्याला वमन करून मग नस्य. पण जर एखाद्याला 3-3 दिवस संडास होत नाही, तो संडास लगवी आडवतोय, मळाचा खडा होतोय आणि त्याच्या शरीरामध्ये वाताचे आजार आहेत, जसं प्रवास किंवा ज्यांना ह्या गोष्टी आढळून ठेवाव्या लागतात, बऱ्याचदा लाज किंवा ह्या गोष्टीमुळे स्त्रिया ह्या गोष्टी आढळून ठेवतात, नैसर्गिक 14 संवेदना ज्याला वेग म्हटलंय, आणि जर पक्वाशयामध्ये म्हणजे आतड्याच्या शेवटच्या भागामध्ये वात वाढलेला असेल आणि एवढ्या जोरात ह्या लोकांना शिंका येतात की लोक घाबरतील, अचानक झोपलेलं बाळ उठेल, तर त्याच्यामध्ये ती शिंक

0: वाताची असेल तर पहिल्यांदा विरेचन किंवा बस्ती करून आतड्याच्या खालच्या भागातली घाण पंचकर्माने काढायची आणि मग नस्य चालू करायचं.
1: डॉक्टर राजेश पवार सर, शिरोधारा हा एक विधी आयुर्वेदामध्ये सांगितला जातो आणि तो मस्तिष्क विकारामध्ये खूप फायद्याचा आहे असं सांगितलं जातं, त्याच्याबद्दल सांगा ना.
0: आता हा शिरोधारा जो प्रकार आहे तर याला उपकर्म म्हटलेलं आहे. उपकर्म म्हणजे काय, जे पंचकर्माला मदत करतात किंवा पंचकर्मासारखंच काम करतात. अध्यक्ष नसताना जे उपाध्यक्ष त्यांच्या गैरहजेरीमध्ये सह्या करू शकतात, तसं जर आपण बघितलं की ज्यांना पंचकर्म करणं शक्य नाही, जसं मग आम्ही म्हटलं की 80 वर्षाची व्यक्ती आहे, बलवान आहे, शेतात 70 वर्षापर्यंत काम करणारे वृद्ध, 80 वर्षापर्यंत काम करणारे वृद्ध, तर त्यांनाही आपण 76व्या वर्षी आपण पंचकर्म दोन लोकांना वमन आणि हे सांगून केलेलं आहे की हे ह्या वयात करता येत नाही, पण तुमची शरीराची आणि मनाची ताकद बघून आपण केलंय. तर असं हे झाले महत्वाचे पंचकर्म, जे शरीराची घाण मोठ्या प्रमाणात काढू शकतात. पण जे पंचकर्माने घाण काढू शकण्यास दुर्बल आहेत, भीतात, कुणाला पंचकर्म करू नये याच्यामध्ये ते दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मनाने चंचल, स्वभावाने भित्रे, तर ह्या लोकांना पंचकर्म आपण मोठ्या प्रमाणात टाळावं आणि उपकर्माने त्यांना काय फायदा होतो का हे बघावं. तर त्याच्यामध्ये कटी बसती, मन्या बसती, शिरोधारा, लेप, पिजिंचील म्हणजे सगळ्या अंगाला तेलात बुडवून काढणं, तेलाची धार अंगावर धरणं, अवगाह, तर हे काही उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. अग्निकर्म, विद्धकर्म, सुई टोचून काढणे, ॲक्युपंक्चर हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तर मर्मविद्या म्हणून केरळला अजून सुद्धा ॲक्युप्रेशरवर काम करणारे क्लिनिक आहेत की ते कुठल्या आजारामध्ये कुठल्या पॉईंटला दाबल्यानंतर कुठले वात पित्त कफाचे स्त्राव व्यवस्थित होतील आणि तो रोगी साहजिकच पोटातून घेतलेली औषधं, पंचकर्म आणि खाण्यापिण्याचे नियम पाळून लवकर बरा होऊ शकतो याच्यावर अशा उपाययोजना आहेत. तर शिरोधारा हे मानसिक आजारासाठी किंवा वात पित्त कफ हे बिघडलेत तर त्याच्यानुसार मनावर त्याचा जो परिणाम होतो आणि मनाचा परिणाम शरीरापेक्षा जास्त जर रुग्णामध्ये जाणवत असेल तर आपण सहाय्यक पंचकर्माला उपकर्म म्हणून शिरोधारेचा विचार करतो. एक उदाहरण सांगतो म्हणजे क्लिअर होईल की वात खूप वाढला तर त्यांनी सांगितलं निद्राभ्रंश, निद्रा कमी होते. पित्तामध्ये तोच शब्द थोडा बदलून अल्पनिद्रता टाकलाय पित्त खूप वाढल्यावर. आणि कफामध्ये मगा सांगितलं तसं अतिनिद्रता, कफ जर डोक्याकडे जाऊन बसला तर अतिनिद्रता, वात जाऊन बसला तर सावध, लगेच जाग येणारी, मोडणारी, अर्धवट, स्वप्न दिसणारी अशी झोप, आणि पित्तामध्ये उशिरा लागणारी आणि जर लागली तर मध्येच मोडून पुन्हा न लागणारी बराच काळासाठी गॅप झोपेत. तर हे झोपेचं उदाहरण घेतलं तर त्याचा संबंध मनाशी आणि मेंदूशी आहे. तर त्याच्या आता पेशंटला समजा त्वचा विकार आहे आणि आपण त्याला त्याच्यासोबतच शिरोधारा सांगतोय तर त्याचा त्वचा विकार लवकर नीट होणार. शुगर आहे आणि ते स्ट्रेस इंड्यूस्ड आहे की त्याला स्ट्रेस फॅक्टर आहे, वेळेवर जेवतोय, गोड खायचं टाळलंय गोळी चालू केल्यापासून आणि तरी शुगर नियंत्रणात येत नाही. तर स्ट्रेस फॅक्टर कमी करण्यासाठी प्रत्येक वाताच्या, पित्ताच्या, कफाच्या आजारात आपण शिरोधारेचा विचार करू शकतो.
1: डॉक्टर राजेश पवार सर, आतापर्यंत तुम्ही पंचकर्माबद्दल जी माहिती सांगितली त्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली की अगदी डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत शरीरामध्ये जे काही वात, पित्त आणि कफामुळे दोष निर्माण होतात, आहाराच्या सवयीमुळं, विहाराच्या सवयीमुळं जे काय आजार होतात, ताणतणावामुळे जे आजार होतात, त्या सगळ्यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत. त्यातही पंचकर्म हा अत्यंत रामबाण उपाय आहे. पण हे पंचकर्म जेव्हा तुम्ही सुरू करता त्याचा कालावधी हा किती दिवसांचा असतो सगळ्याच पंचकर्मांचा?
0: वमन आणि विरेचन या दोन पंचकर्मासाठी साधारणपणे 7 दिवस 5 दिवस तूप पाजलं जातं आणि तूप संडासमधून बाहेर पडले हे असं पेशंटला जाणवलं की 1-2 दिवसाचा गॅप देऊन मसाज शेक करून उलटी आणि जुलाबाला आपण पेशंटला औषध देऊ शकतो. उलटीचं पंचकर्म क्लिनिकमध्येच करतात कारण की त्याची रिस्क थोडी जास्त असते. जुलाबाचं पंचकर्म बऱ्यापैकी आम्ही बरेच वैद्य घरी देतो कारण त्याच्यामध्ये तेवढी रिस्क नसते, तर याच्यामध्ये ते होऊन जातं. पण बस्तीसाठी मात्र रोज मसाज शेक आणि बस्तीसाठी क्लिनिकला यावं लागतं. त्याचेही ग्रंथकारांनी 3 प्रकार केलेत, 8 दिवस 15 दिवस आणि 30 दिवस,
1: ते रुग्णाच्या आजारानुसार,
0: त्याच्या तीव्रतेनुसार. जसं हाडांपर्यंत आजार सांध्यापर्यंत शुक्रापर्यंत गेलेला आहे तर 30 दिवस, फक्त रक्तापर्यंत आहे तर 7 दिवस. आजार किती जुना आहे आणि किती खोलवर गेलाय याच्यानुसार बस्तीची संख्या बदलते.
1: मी तुमच्याकडे पंचकर्मासाठी आलेलो आहे आणि मला कोणतं तरी एखादं पंचकर्म सुरू आहे, तर हा जो तुम्ही 8-10 दिवसांचा

0: कालावधी सांगितला. या कालावधीमध्ये मला पथ्य खूप कडक पाळावे लागतात का मला सूट असते?
1: हा, एक ज्यावेळेस आपण तूप घ्यायला चालू करतो त्यावेळेस एक विशिष्ट आहार सांगितलेला आहे, खिचडी बऱ्यापैकी. कारण की त्या खिचडीचं पण वर्णन आहे, 18 प्रकारच्या खिचडी सांगितल्या आहेत आजारानुसार. तर त्या खिचडी त्या व्यक्तीच्या आजारानुसार त्याला बनवायला सांगायची. त्यात तीळ, मुगाची डाळ, पचणार नाही असा कुठलाही जड पदार्थ त्यात नको. अशी खिचडी भूक लागल्यावर, पहिल्यांदा ज्यावेळेस 20 ml 30 ml तूप असतं त्यावेळेस 2-3 वेळा भूक लागते, पण तुपाची मात्रा 100 ml पर्यंत गेल्यानंतर मग रुग्ण एकदाच जेवतो. तर हे पथ्य त्यानं पाळायला पाहिजे. तूप घेताना गरम पाणीच पिलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा पंचकर्माच्या आधीचा नियम. आणि एकदा का तूप संडासच्या मार्गाने बाहेर पडलं की मग नंतर पंचकर्मानंतरचे काही 7 दिवसाचे नियम वेगळे आहेत की ज्याला संसर्जन क्रम म्हणतात. मग त्याच्यासाठी 1 दिवस तांदळाची पेज, 1 दिवस मुगाच्या डाळीचं वरण, मग वरण आणि भाकरीचा पापड किंवा पातळ खीर तांदळाची, त्याच्यानंतर मग हळूहळू आपण मूळ आहारावर येतो.
0: डॉक्टर राजेश पवार सर, महिलांच्या मध्ये आजार अंगावर काढण्याची वृत्ती ही पुरातन आहे. महिला एक वेळ स्वतः उपाशी राहतील परंतु कुटुंबाला जेवू घालतील. महिला सर्वांना ताजं अन्न खायला देतील, स्वतः शिळं खातील. कितीही मोठा आजार, कितीही त्रास होऊ लागला तर त्या फार उशिरा सांगतात. तर या महिलांसाठी आयुर्वेदाचार्य म्हणून थोडक्यात काय सांगाल?
1: त्यांनाही पंचकर्माची तेवढीच गरज आहे, पण त्यांच्याकडे एक निसर्गाने वरदान दिलेलं आहे पाळीचं. तर त्यामुळं आयुर्वेदानुसार जे काही शरीरामध्ये असं समजा महिन्याभरात खाण्यापिण्यात वागण्यात वाताच्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्या पाळीमधून त्या 4 दिवसामध्ये शरीर वाताला बाहेर टाकतं आणि स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीची पाळी आपण 4 वर्गामध्ये विभाजित करू शकतो, वाताची, पित्ताची, कफाची आणि एक नॉर्मल. तर त्यांना एवढं पंचकर्माची गरज तोपर्यंत पडत नाही जोपर्यंत पाळी महिन्याच्या महिन्याला 1-2 दिवस पुढं मागं, 4 दिवस व्यवस्थित प्रमाणात आणि कुठलाही त्रास न होता जर होत असेल तर त्या स्त्रीला पंचकर्माची गरज नाही असं समजायला हरकत नाही. हे मी एक व्यावहारिक वाक्य बोलतोय. पण ज्यावेळेस पाळी जाण्याची वेळ येते किंवा मेनोपॉझल काळामध्ये शरीरामध्ये जे काही स्त्राव कमी जास्त होतात त्यावेळेस तिला शिरोधारा, मगाजी आपण बोललो
0: हो,
1: तर तिथपासून तर वमन विरेचन 30 बस्तीपर्यंत, कारण की आयुर्वेदामध्ये एक सुंदर सूत्र आलेलं आहे की वाताशिवाय योनिव्यापद म्हणजे स्त्रियांचे आजार होत नाहीत. इथं योनी म्हणजे फक्त जननेंद्रिय असा अर्थ नाही, तर पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि इन्क्लुडिंग स्तन आणि इतर स्त्राव जे स्त्रियांमध्ये वेगळे असतात तर त्यांना गृहित धरून वाताशिवाय स्त्रियांना आजार होत नाहीत. त्यामुळे 30 बस्ती वर्षातून एकदा करून घेणं हे स्त्रियांसाठी खूप फायद्याचं आहे. आता एखाद्या स्त्रीने आजार होण्याच्या आधीच केलं तर आपलं प्रयोजन जे ऋषीमुनींनी सांगितलंय ते किती सार्थ ठरेल, म्हणजे
0: प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: हा, आणि त्याच्यापेक्षा व्यवस्थापन, एका पुरुषाला जेवढी वयाची काळजी नसते तेवढी स्त्रीला असते, सौंदर्याची, वय वाढू नये, वय वाढण्याची लक्षणं. तर त्यासाठी स्त्रिया गरज नसताना सुद्धा म्हणजे प्रिव्हेंशन म्हणून म्हणा किंवा स्वतःची एक अत्यावश्यक किंवा अतिकाळजी म्हणून म्हणा सर्व पंचकर्म करून घेऊ शकतात.
0: मी परत स्त्रियांच्याच दृष्टिकोनातून प्रश्न विचारतो. तुम्ही आत्ता उत्तर देताना म्हणालात की मेनोपॉज, रजू निवृत्ती, मासिक पाळी आता बंद होणार आहे आणि ही क्रिया काही सडनली 1-2 महिन्यांची नाही, काही स्त्रियांच्या मध्ये कित्येक महिन्यांची कित्येक वर्षांची असते आणि त्या दरम्यान त्या स्त्रीचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते बऱ्यापैकी विचलित असतं, मूड स्विंग होतात, पलमे तोला पलमे माशा असं म्हणूया आपण, आत्ता आनंदी थोड्या वेळानं चिडतील, त्याच काळामध्ये त्यांना कंबरदुखीचा त्रास चालू होतो, गुडघेदुखीचा त्रास चालू होतो, केस गळायला चालू होतात आणि मुलं वयात आलेली असतात, मोठी झालेली असतात, काहींची लग्न झालेली असतात. आता मुलांना आईची तितकीशी गरज राहिलेली नसते तर तोही एक एकलकोंडेपणा त्यांच्या आयुष्यात आलेला असतो. इथं त्या आता स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहायला चालू करतात आणि मग त्यांना दिसतात ते भयंकर मोठमोठे प्रॉब्लेम्स, शारीरिक व्याधी, ज्यातल्या काही फक्त त्यांच्या मनानंच क्रिएट केलेल्या असतात, काही शरीराच्या असतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये हे जे पंचकर्मविधी आहे फक्त त्यापुरतंच सांगू नका, तर आयुर्वेद उपचार पद्धती ज्या आहेत जे त्यांचा मेनोपॉज सुकर करतील, सोपा करतील, विना सयास किंवा कमी त्रासाचा करतील असं काही आहे का त्याच्यामध्ये? कारण अनेक माता भगिनींना रजो निवृत्तीमध्ये भयंकर त्रास होतो.
1: हा खूप एवढा ज्वलंत विषय आहे कारण की या काळामध्ये त्यांचं स्वतःकडे लक्ष नसतं, फॅमिलीचं त्यांच्या

0: त्याच्याकडे लक्ष नसतं. बऱ्याच भावनिक गरजा बदललेल्या असतात, शारीरिक गरजा बदललेल्या असतात, आणि त्या काळामध्ये आधी जे पेरलेलं आहे ते उगवायला सुरू होतं. आणि यावेळेस पंचकर्माचा खूप सुंदर उपयोग होतो. त्याच्यामध्ये तेलाचे तुपाचे बस्ती, आणि बस्तीला पर्याय किंवा त्याच्या आधी सुरुवात झाली, आपल्याला जाणवायला लागली पाळी उशिरा यायली, थोडा त्रास व्हायलाय, मूड स्विंग व्हायलाय, तर त्यावेळेस काही औषधं तेल तुप, मगाजी मी म्हटलं की ज्यांना शोधन शक्य नाही तर त्यांना शमन चिकित्सा, तर त्याच्यामध्ये औषधी तेल तूप पोटामध्ये घेणं, काही नसेल तर शुद्ध गावरान गाईचं तूप, हे आपले वात पित्त कफ तिन्हीला स्थिर करू शकतं. त्यामुळे तुपाचा वापर वाढवणं, अभ्यंग वाताचा जो चिकित्सा क्रम आलेला आहे आयुर्वेदामध्ये, वातस्य उपक्रम स्नेह स्वेद संशोधन मृदू, इथं पण पंचकर्म शब्द आलाय, पण मृदू संशोधन, वाताच्या 80 आजारामध्ये त्याची ताकद कमी झालेली असते वातामुळे, तेच बघायला मिळतं मोनोपॉजमध्ये, तर त्याच्यामध्ये मृदू संशोधन. आणि पाळी एक महिना येत नाही तर त्या दिवशी पाळीच्या तारखेला एरंड तेल घेणं, कारण की एरंड तेलाच्या श्लोकामध्ये ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे की हे सर्व योनी दोष हरण करणारं आहे. आहे जुलाबाचं औषध, पण कमरेखालच्या अवयवावर, कमरेखाली अडकलेल्या वात पित्तकफाच्या घाणीवर ते चांगलं शोधनाचं काम करतं पंचकर्माशिवाय. त्यामुळे महिन्यातून एकदा एरंड तेल, मी तर पेशंटना असं सांगतो की इथून पुढे आपली ट्रीटमेंट बंद केल्यानंतर सुद्धा महिन्याचा एक दिवस ठरवायचा, एकादशी, चतुर्थी किंवा तुम्हाला जो उपवास करायचा असेल, आणि त्या दिवशी सकाळी एरंड तेल घेऊन दिवसभर फक्त गरम पाणी, लिंबू शरबत किंवा दुधावर राहायचं, आणि जी नैसर्गिक प्रक्रिया शरीर करत होतं तरुणपणी ती आपण पुढे शोधनाची चालू ठेवायची.
1: आता याच्यामध्ये एरंड तेल जे तुम्ही सुचवता, मला एक प्रसंग आठवतो की एका व्यक्तीने एरंड तेल घेतलं खरं, परंतु त्याची मात्रा मात्र जी आहे ती चुकली, आणि नंतर त्याला तुमच्यासारख्या आयुर्वेदाचार्याकडे न्यावं लागलं, ॲडमिट करावं लागलं, आणि पुढे उपचार खूप वाढत गेले. तर त्याची मात्रा जी आहे ती कशी असावी?
0: प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी, पण न्यायची वेळ जी आहे ती पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये येते. खूपच जुलाब झाले, पाणी शरीरातलं कमी झालं, त्यामुळे आपली नाडी परीक्षा, वात पित्त कफ, आपली डाएटची हिस्ट्री देऊन आपण वैद्याकडूनच ती मात्रा ठरवून घ्यावी. आणि जरी पेशंट मजबूत असेल, व्यायाम केलेला असेल, जेवणाच्या वेळा पाळलेल्या असेल आणि पाळी गेली, तर किमान आपण 15 ते 20 ml पासून एक सुरुवातीला ट्रायल डोस म्हणून घेऊ शकतो. आता याच्यात एक अजून आधुनिकीकरण झालेलं आहे की आता याच्या गोळ्या मिळतात, कारण की मराठीत एक म्हण आहे, असं का तोंड केलं एरंडेल पिल्यासारखं, तर ते शरीराला नको वाटणाऱ्यापैकी एक, आणि जे जिभेला नको वाटतं ते बऱ्याचदा शरीराला फायद्याचं असतं, आणि जे जिभेला हवं हवं असं वाटतं ते शरीरासाठी बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा 100 पैकी 99 वेळा ते शरीरासाठी आज नाही तर उद्या घातक ठरणार असतं. त्यामुळे एक दिवस एरंडेल.
1: खूप खूप धन्यवाद डॉक्टर राजेश पवार सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या आरोग्यविषयक कार्यक्रमात सहभागी झालात, आणि पंचकर्म व्यक्तीच्या आयुष्यात कोणकोणत्या स्तरावर कोणकोणत्या व्याधीमध्ये कसं उपयुक्त ठरू शकतं याची माहिती दिलीत. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपलं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
2: पंचकर्म एक बहुआयामी उपचार पद्धती आणि त्यातून होणारे अमूल्य फायदे याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
3: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
4: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
5: MBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
4: संपर्क 83 800 50 555.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग, या कार्यक्रमाचा भाग 3.

0: विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: You had been listening to a talk on India's new labor codes by Dr. Pradeep Kumar Jena, Director, Ministry of Labor and Employment. This talk was part of a webinar conducted by the Department of Justice.
2: प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग या कार्यक्रमाचा भाग तिसरा आताच आपण ऐकलात.
3: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: ओलांडला तिने उंबरठा, घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा। मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा।
1: श्रोतेहो, आता ऐकूयात गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीतकार आहेत राम लक्ष्मण।

नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट

सून लाडकी सासरची या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी सहकार्याने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं. कार्यक्रमात यानंतर दादा कोंडके यांचं गीत ऐकूयात अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात. चित्रपट आहे सासरचं धोतर.

बरं तर श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:30 वाजता स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आज गजरा एक सुगंध दरवळ याविषयीची माहिती ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 6:30 वाजता स्वयंसिद्धा. आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये आज गुलाब लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.

FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. श्रोतेहो प्रसारित

0: करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 800 50 555.

0: 550555.
1: श्रोतेहो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव.

आत्ताच आपण मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव ऐकलात. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला

कार्यक्रमात यानंतर तुमसे अच्छा कौन या चित्रपटासाठी सोनू निगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

हम तुम या चित्रपटासाठी सोनू निगम आणि साधना सरगम यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं.

गीतबहार या कार्यक्रमात यानंतर सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत शंकर एहसान लॉय, तर चित्रपट आहे बंटी और बबली.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा सुरुवातीला वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छान पाऊस पडतोय आणि वातावरणात एक प्रकारचा छान गारवाही पसरलाय. जिकडे बघावं तिकडे सृष्टी अगदी हिरवीगार झालीय. काही दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिन्यालाही सुरुवात होईल आणि सणावारांच्या या यादीत आपण पुन्हा एकदा कामामध्ये हरवून जाऊ. पण या कामांच्या यादीत आपल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मात्र सदैव सतर्क राहू. हल्ली आपण नेहमीच ऐकतोय वाचतोय की काही मुलं काही स्त्रियांना पकडून नेलं जातं, कोणी बेपत्ता झालेलं. आपल्याकडे मानवी तस्करीच्या घटना सतत घडत असतात. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचं जाळं घट्ट पसरत

देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचं जाळं घट्ट पसरत चाललंय. अनेक गुन्हे यांच्या विरुद्ध करवल्या जातात, अनेक प्रकारचे अत्याचार यांच्यावर होतात. मैत्रिणींनो, ही मानवी तस्करी रोखण्यासाठी, त्याबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 30 जुलै हा दिवस मानव तस्कर विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मैत्रिणींनो, आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं समाजातील अशा घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात देऊया, त्यांना मदत करूया. मैत्रिणींनो, चला तर वळूया आपल्या या कार्यक्रमातील पुढच्या मालिकेकडे. आपल्या या कार्यक्रमात हितगुज या मालिकेमध्ये ऐकूया लेखिका प्राध्यापिका मिनल येवले यांचीही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मिनलताई येवले यांचं. नमस्कार मिनलताई, आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, मिनलताईंनी अनेक कविता, ललित लेख, वृत्तपत्र लिखाण, दिवाळी अंक यामध्ये सुद्धा लिखाण केलंय. त्यांचं लिखाण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा आहे आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला आहे. अशा साहित्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या प्राध्यापिका मिनलताई येवले यांच्या साहित्य प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणीनं सुरुवात करूया मिनलताईंच्या मनाला भावलेल्या एका कवितेपासून. कविते, तू भेटली नसती तर कुणी दिला असता हात चालताना सुखदुःखाच्या वाटेवर? घायाळलेल्या स्वप्नांना कुणी उचलून घेतले असते कडेवर? ओथंबलेलं आभाळ कुणी पचवलं असतं उरात? वळवाच्या पावसाला कुणी घेतलं असतं घरात? कविते, तू भेटली नसतीस तर. खूप सुंदर कविता आहे मिनलताई तुमचीही. तर मिनलताई, निसर्ग असू द्या, मनातल्या भावभावना असू द्या, स्त्रीविषयक कविता असू द्या, अशा सगळ्या विषयांवरती तुमचं लेखन, तुमच्या कविता अगदी मनाला स्पर्श करून जातात. तर अशा या साहित्याशी तुमचं नातं कधी जुळलं हे सांगा.
1: अतिशय छान आवडीचा प्रश्न. माझं माहेर सुरजी अंजनगाव, अमरावती जिल्ह्यातलं, आणि राधाबाई सारणा महाविद्यालयात माझं बी ए झालं. तर तसं तर प्रागतिक विद्यालय सुरजी येथे शिकत असताना 8वी 9वी पासूनच कविता आवडायला लागली होती.
0: अच्छा.
1: डकरे सर इतकं सुंदर शिकवायचे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की कविता शिकवली, एक एक कडवं समजावून सांगितलं की त्याचा ते अर्थ विचारायचे. तर मला त्या कडव्याचा अर्थ सांगता यायचा 10वी पर्यंत. आणि खरोखरच कवितेचा अभ्यास करायला, मराठीचा अभ्यास करायला आवडायचा आणि परीक्षेत मार्क्स पण मिळायचे. त्याच्यानंतर 11वी मध्ये सीताबाई संगई आणि त्याच्यानंतर 12वी पासून BA पर्यंत राधाबाई सारणा महाविद्यालयात सुरजी अंजनगाव येथे शिकत असताना BA पासून MA वाङ्मय हा विषय घेतला. आणि डॉक्टर मधुकर वाकोडे सर इतकं सुंदर शिकवायचे, इतकं मधुर की त्यांच्या त्या शिकवण्यातनं त्या मराठीविषयी, साहित्याविषयी इतकी गोडी वाटली की एक साधा म्हणजे धडा असला पाठ्यपुस्तकातला तरीही सर त्याचा खोलात शिरून त्याचा संदर्भ द्यायचे, त्या लेखकाचा परिचय, त्याच्या इतर साहित्यकृतीचा परिचय, असं करताना इतकी त्या साहित्याविषयी आवड निर्माण झाली की वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे. आणि BA प्रथम वर्षापासूनच कविता जन्माला आली.
0: वा वा, खूप छान. म्हणजे बघा ना, मला वाटते तुम्हाला अगदी बालपणी असं माहिती पण नसावं की आपण पुढे प्रख्यात लेखिका होणार आहोत.
1: कोणीच नाही.
0: हा, तर तुमच्या त्या सरांमुळे म्हणा, शाळेमुळे, अभ्यासामुळे किंवा मराठी वाङ्मयामुळे तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आणि तुम्ही तुमचं साहित्य क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. तर ते पहिलं पाऊल तुम्ही कधी ठेवलं हे सांगा.
1: हा, ती गोष्ट आहे 1983 ची, जेव्हा मी BA प्रथम वर्षाला होते. BA प्रथम वर्षाला असताना पोस्टर पोएट्री कॉलेजमध्ये लागायची. तर त्या पोस्टर पोएट्रीमध्ये एक कविता, अगदी पहिली कविता, माझी या कवितेने सुंदर एक शब्द माला ओवावी, पूज्य साहित्य देवतेस त्या प्रेमाने मी अर्पण द्यावी. माझी या कवितेने हसावे, मी तिच्यावर उगीच रुसावे, हसने रुसने दूर सारुनी, दोघींनी मग एकच व्हावे. ही कविता त्या पोस्टर पोएट्रीवर झळकली आणि माझी कवयित्री म्हणून ओळख झाली.
0: वा वा, किती छान.
1: आणि त्या काळात जे अनियतकालिक निघायचे, तर त्या अनियतकालिका

0: मध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा कविता छापून यायच्या. आणि एक तर खूपच छान आश्चर्य की एका मोठ्या वृत्तपत्राने काव्य स्पर्धा घेतलेली होती वसंत विशेष. तेव्हा मी BA द्वितीय वर्षाला असेल, तर त्या काव्य स्पर्धेमध्ये माझ्या अभंग रचनेला अगदी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आणि ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची होती. आपण काय म्हणू त्याला की एक तो एक असा ऊर्जेचा स्त्रोत ठरला की आपण लिहू शकतो, आपली कविता लोकांना आवडू शकते, तर अशी ती लिहिण्याची सुरुवात झाली
1: तुमची. मग या साहित्य क्षेत्रामध्ये नेमकं असं ठरवून आपण एकाच विषयावरती लिखाण करायचं आणि मग त्या दृष्टीने वाचन मनन किंवा चिंतन करायचं आणि मग त्या विषयावरती आपण लिखाण चांगल्या प्रकारे करू शकतो, तर असं होतं का कधी?
0: खरं म्हणजे आपल्याला जर लेखक व्हायचं आहे, लिहायचं आहे, कवी व्हायचं आहे, तर वाचन अत्यंत महत्वाचं आहे. तो एक पहिला टप्पाच आहे. वाचता वाचताच आपल्याला सुचतं अगदी आपल्या जवळ जे आहे, आपल्या आतमध्ये जे आहे, त्याच्याच भरवशावर आपण जास्त काळ तग धरू शकत नाही. वाचन खूप महत्वाचं आहे. नवनवीन पुस्तकं सांगताना आनंद होतो की 11वी मध्ये सीताबाई संगई महाविद्यालयातल्या छोट्याशा वाचनालयात नाटक कादंबरी 11वीचं कसं रेस्ट इयर असताना तर इतकी सारी पुस्तकं वाचून झाली. आणि 12वी पासून तर BA पर्यंत राधाबाई सारडा महाविद्यालयाची इतकी समृद्ध वाचनालय की तिथे तर भरपूर पुस्तकं वाचून झाली. याशिवाय डॉक्टर मधुकर वाकोडे सरांनी आपल्या घरचं वाचनालय आम्हा दोन चार हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, जे लिहायला लागलेले आहेत, अशांना खुलं करून दिलं. तेव्हाच आमच्याकडून मी नंतर नागपूरला MA करायला आली तेव्हा जे अभ्यासाला पुस्तकं होते आत्मचरित्र, ते माझे त्या काळामध्ये अंजनगावलाच वाचून झाले BA पर्यंत.
1: खूप छान. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सांगा की लिखाणामधून सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकता येतो का किंवा जनजागृती करता येते का, तर तुम्हाला काय वाटतं?
0: ही तर चर्चा साहित्यामध्ये खूप गाजली. दोन प्रवाहच होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहित्याने समाज जागृती करावी की साहित्य म्हणजे एक कला, तिनं मनोरंजन करावं. तर मी असा कुठल्याच एकेरी वाटेनं जाणार नाही. मला या सगळ्यांचा मध्य साधायचा आहे की एखादी समाजात घटना घडली की त्याचे प्रतिसाद आपल्या आतमध्ये उमटतात आणि आपल्या हातून काहीतरी कविता किंवा लेख त्या प्रसंगावर, म्हणजे आपण त्यावर लिहून प्रतिक्रिया देतो. प्रत्येक वेळी असं होतं असंही नाही, एखाद्या घटनेवर आपल्याला नाही बोलावं असं वाटत, पण आपल्या आतमध्ये जे विचार भावनांची कल्पनांची जी स्पंदनं असतात ती आपली स्वतःची असतात, त्याला काही कुठलं बंधन नसते, त्याला कुठली अट नसते. कोणी लिहावं, कोणी या विषयावर तू लिही असं म्हणावं आणि आपण लिहावं असं नाही. माझं तरी असं मुळीच नाही. मला जेव्हा वाटतं स्वतंत्रपणे माझ्या आतून तेव्हाच मी लिहिते. जबरदस्तीनं शक्यतोवर मला लिहिणं जमत नाही.
1: अच्छा. म्हणजे एक सृजनशील मन असं असतं की ज्यावेळी काहीतरी स्फूर्त त्यावेळी कागद हातात घ्यायचा आणि उतरवायचा त्यावरती. आपण त्यानंतर मग आपण विसरून जातो का, असं तुम्हाला कधी वाटतो का की जेव्हा आपण लगेचच हातात कागद घेऊन लिहिलं, पेन घेऊन लिहिलं, तरच ते स्फूर्त त्याच्यानंतर विसरून जातो, असं कधी होतं का?
0: असं बरेचदा होतं. त्याला चितघन चपला म्हटलेला आहे की क्षणात क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास, केशवसुतांनी म्हटलंय. होतं असं, आपल्या मनामध्ये एखादी कल्पना स्फुरली तर कुठंतरी तिला एक तर आपल्या डोक्यामध्ये एक तर घट्ट रुजवून ठेवावं लागते आणि जर ती जर आपण पकडून ठेवली नाही तर खरंच ती निष्ठू शकते. पण बाईचं तर तुम्हाला माहिती आहे असं आहे, रांधा वाढा यामध्ये नाही म्हटलं तरी आज आपण किती सुशिक्षित असलो, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरचेही कामं सांभाळत असलो तरीही कुठंतरी आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो हेही तितकंच खरं. रोज अगदी लेखणी घेऊन जरी लिहिणं होत नाही तरीही रोज आपल्याला आपला ठराविक वेळ लिहिण्यासाठी द्यावा लागतो, एवढं मात्र.
1: अगदी बरोबर आहे तुमचं. तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या तुमच्या लिखाणाविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तुमचा मोहोर हा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे, परीघ हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे, त्याच्यासोबतच मी मातीचे फूल, वेदनेला फुटे पान्हा, विखुरलेले स्वप्न चांदणे, अशा सारखे अनेक कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध आहेत. आणि आंदण हा ललितलेख प्रसिद्ध आहे. त्याचसोबतच एकांताचे कंगोरे, रुजवाई, अशा अनेक प्रकारचे तुमचे ललित लेख सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर तुमच्या या एकंदर लिखाणाविषयी काय सांगू शकाल?
0: विद्यार्थी दशेतल्या कविता मोहर या कविता

0: कविता संग्रहात समाविष्ट झालेले आहेत. तो जरा उशिराच आला, म्हणजे कविता आधीच्या पण तो लग्नानंतर आला माझ्या. त्यानंतर परीक कविता संग्रह आला, त्यानंतर लिहितीच राहिले. त्याला एक कारण होतं, लग्न झाल्यानंतर थोडं माझ्या साथीदाराची सोबत असल्यामुळे त्यांनी त्यांना या सगळ्या गोष्टीचं कौतुक आणि आवड असल्यामुळे माझ्या लेखन प्रवासाला चांगली गती मिळाली. म्हणजे एक प्रकारची ती ऊर्जा माझ्या लेखनाला मिळाली. मला ते कुठल्याही परिस्थितीत सोबत करायचे, त्यामुळे माझ्या लिहिण्याची गती खूप वाढली. आणि नुसती लिहून ठेवलं असं नाही, तर एकामागे कवितांचे संग्रह सुद्धा आले. मोहर नंतर परीघ आला, परीघ नंतर 2019 मध्ये वेदनेला फुटे पान्ना आणि मी मातीचे फूल कविता संग्रह, असे दोन कविता संग्रह आले. त्याचसोबत 2017 मध्ये आंधन नावाचा ललित लेख संग्रह आला. 2019 मध्ये एकांताचे कंगोरे हा ललित लेख संग्रह आला. आणि 2022 मध्ये रुजवाई. असा हा लिहिण्याचा प्रवास सतत सुरू आहे, तो थांबलेला नाही. परंतु त्यानंतर मात्र थोडं काळानं वेगळं वळण घेतलं, म्हणजे माझ्या लिहिण्याला थोडस वेगळं वळण लागलं, माझे विषय बदलले.
1: अच्छा अच्छा. तुम्ही इतकं छान बोललात की तुम्हाला कसं कसं सुचत गेलं, तुमच्या घरच्यांची तुम्हाला कशी साथ मिळाली, तर यासाठी एक खूप छान अशा तुमच्या जोळी मला लक्षात राहिल्या आहेत की ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेदयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. खरंच खूप सुंदर अशा ओळी आहेत ह्या. तर मिनलताई, आता हे सांगा की एक साहित्यिक जो असतो त्याच्या कविता म्हणा लेख म्हणा हे त्याची सगळी अपत्य असतात, ती सगळी आपल्यासाठी समान असतात, पण त्यातही तुम्हाला सगळ्यात जास्ती आवडलेली तुमची कविता कोणती आहे ते सांगा.
0: आताच अगदी तुम्ही ज्या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला ती हिरवे वैभव नावाची माझी कविता आहे. तर या हिरवे वैभव या कवितेने मला खूप प्रेम दिलं, ओळख दिली. 2022 ची गोष्ट आहे. विदर्भ साहित्य संघ आणि सिपेंड बेरार महाविद्यालय या दोघांनी संयुक्त विद्यमाने एक निसर्ग कवितांवरची स्पर्धा घेतलेली होती. तर मला सांगताना आनंद होतो की नागपुरातील आणि बाहेरील अनेक चांगले लिहिणारे दिग्गज कवी कवयित्री या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. आणि माझ्या दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा माझी कविता प्रथम क्रमांकावर आली आणि एक मोठं सन्मानपत्र आणि भवभूती पुरस्कार मला प्राप्त झाला.
1: खूप छान.
0: ती कविता म्हणजे ही हिरवे वैभव. त्यानंतर पुन्हा एक आंतरराष्ट्रीयच म्हणू आपण काव्य स्पर्धा झाली, ती घेतली अक्षर क्रांती या समूहाने. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या कवितेला पारितोषिक मिळालं.
1: अच्छा.
0: आणि अजून आनंदाची गोष्ट की या वर्षी 2026 मध्ये नागपूर विद्यापीठात ही कविता बीकॉम भाग 2 यासाठी जे मराठीचं पुस्तक आहे अनुबंध भाग 2 या पुस्तकामध्ये ही कविता सहभागी आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी.
1: खूप छान, खूप छान. तुमचं खूप खूप अभिनंदन यासाठी. तर या कवितेच्या 2 ओळी तुम्ही आम्हाला म्हणून दाखवू शकता.
0: ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेतयांच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. पानगडीच्या शिशिर व्यथांनी काळीज माझे हलते, दुःख सोसता मनफांदीवर वसंत वैभव झुलते. लाल केशरी जांभळ पिवळ्या फुला फुलांचे झुंबर, ग्रीष्म पोळतो जीवास तेव्हा नभास येई हंबर. माती व्याकुळ कुठवर साहिल देह मनावर भेगा, वर्षा येते वहीत हिरव्या ओढीत सरसर रेघा. या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे एका कवितेत सगळे ऋतू आलेले आहेत, सहाही ऋतू. शेवट घेते. निसर्ग माझ्या नसानसांवर बोटे फिरवित राही, संवेदनांची नाजूक झणझण जीवास सुचते काही. धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, गलबलतो जीव ऐकून घेता आकांत जीव घेणा. सृजनाचे दीप मनी लकाकत उरात येई भरते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते.
1: खूप सुंदर कविता आहे आणि म्हणूनच तुम्हाला यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. खरंच खूप मनाला अशी स्पर्शून जाणारी ही कविता आहे आणि अगदी आठवणीत राहणारी कविता आहे.
0: धन्यवाद ताई.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मिनल येवले. तर मिनल ताई, आता आपण तुमचा प्रवास पुढे जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: मला आवडते सुधीर मोघेंची रचना सांज ये गोकुळी।

0: तर मैत्रिणींना पुन्हा वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर मिनल ताई, आता थोडस तुमच्या पुरस्कारांकडे वळूया. तर आतापर्यंत तुम्हाला किती पुरस्कार मिळाले आहेत? मला वाटते तुमच्या पुरस्कारांची यादी अशी आहे की ते सांगतपर्यंत आपला कार्यक्रम पण संपून जाईल. पण काही महत्वाचे पुरस्कार तुम्ही सांगा आणि त्याबद्दलच्या तुमच्या भावना कशा होत्या हे सांगा.
1: पुरस्काराची अपेक्षा ठेवून मी नक्कीच लिहिलं नाही, मी फक्त लिहित गेले. त्यापैकी काही पुस्तकांनी तो टप्पा गाठला. मी मातीचे फूल हा कविता संग्रह जो शब्दालय प्रकाशन यांनी काढलेला आहे श्रीरामपूर येथून, तर या संग्रहातील कविता अशा आहेत की अगदी शेती मातीशी निगडित आहेत. त्याच्यामध्ये माझं माहेर आलं आहे, मी तिथे अनुभवलेली शेती, शेतीवर कष्ट करणारी माणसं, त्यांचं जीवन, कष्ट करणारा भाऊ, हे सगळं जे स्वानुभव आहेत आणि आजूबाजूचं जे निरीक्षण आहे ते त्या संग्रहातील कवितांमध्ये आलेलं आहे. तर या पुस्तकाला 2020 म्हणजे 2019 अंतिम टप्प्यात हा कविता संग्रह आला. तर 2020 अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळालेले आहेत. सगळ्यात सुरुवात झाली विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार यांच्यापासून. 2020 शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार मी मातीचे फूल या कविता संग्रहाला मिळाला आणि अतिशय आनंद झाला. त्यानंतर राजगुरुनगरचा कवी नामदेव ढसाळ पुरस्कार, त्या वर्षीचे अनेक सन्माननीय पुरस्कार या संग्रहाला मिळालेले आहेत. त्यानंतर 2017 आंदन हा ललित लेख संग्रह आलेला होता, तर आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावतीचा हा अतिशय सन्मानाचा समजला जातो, तो पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आता असं नाव घेऊनच नाही सांगता येणार मला, परंतु अनेक सन्माननीय असे पुरस्कार या आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा मिळालेले आहेत. एका गोष्टीचा मला अधिक उल्लेख करावासा वाटतो की 2017 एक ललित लेख स्पर्धा झालेली होती, प्रकाशित ललित लेख स्पर्धा, आणि तो उपक्रम होता साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचा. तर मी तिथे लेख पाठवला आणि विसरून पण गेले. तर खूप दिवसानंतर मला कळलं की एकुलता एक तो पुरस्कार माझ्या पाऊस गाणे या ललित लेखाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आंदन ललित लेख संग्रहातील वसंतवेणा नावाचा लेख 2017-2021 अमरावती विद्यापीठात BA प्रथम वर्षाला मृदगंध भाग एक या पुस्तकात समाविष्ट होता.
0: हो का?
1: हाही एक सन्मान मिळालेला आहे. आपण जे काही करतो त्याची ही पावती असते, बाकी काही नाही, पण ही पावती मिळते पण आपली जबाबदारी सुद्धा तितकीच वाढत असते. ही गोष्ट तेवढीच महत्वाची की आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, आपण अभ्यासपूर्ण लिहिलं पाहिजे.

0: ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मी म्हणजे माझ्या मनामध्ये तशी तशी भावना नक्कीच निर्माण झालेली असते.
1: तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांसाठी. तर मिनल, आता हे सांगा की निसर्ग, प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या भावभावना यावर आतापर्यंत तुम्ही अनेक कविता, ललित लेख लिहिलेले आहेत. पण परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसंच तुमच्या लिखाणाचे विषय सुद्धा बदललेत. मला वाटतं तुम्ही यापूर्वी थोडासा उल्लेख पण केला होता की माझे लिखाणाचे विषय बदलले आहेत, तर याचं कारण काय सांगू शकाल?
0: हो, आहे त्याला एक कारण. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की माझा सहचर जो माझ्या लेखनासाठी ऊर्जा होता, मला जपायचा, आणि माझ्या मला जपायचा म्हणजे माझ्या या लेखणीला जपायचा. त्यामुळे माझी लेखणी प्रेमाने, तृप्तीने, समाधानाने अशी भरभरून व्हायची.
1: अच्छा.
0: हा, त्यांच्यासाठी एक केलेली कविता म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल. तो कृष्ण होऊन आला वेदनेला फुटे पान्ना, संग्रहातील ही कविता आहे. चढण जरी ही दुस्तर अवघड, नितकर्माचे ओझे अवजड, विश्वासाने हात दिला अन प्रवास सुकर झाला, तो कृष्ण होऊनी आला. लाभले मला जे जे हवे, फुलण्यासाठी विश्व ही नवे, ध्येय स्वप्नांच्या नभात माझ्या दीप उजळूनी गेला, तो कृष्ण होऊनी आला. अशी कविता अगदी तृप्तीने भरलेली असायची. सारे ऋतू सुखाचे ओटीत घातले तू, वळले फिरून मागे फुलने पुन्हा नव्याने, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, वितळून जन्म सारा घडलो पुन्हा नव्याने. स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुला न बाधा, जपते तुझी असोशी जगते पुन्हा नव्याने. अशी प्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी कविता असायची. आणि मग अगदी मी निवृत्त झाले 2022 ला, आणि अगदी 8 दिवसातच माझ्या पतीचं अकाली निधन झालं हृदयविकाराने. आभाळ कोसळलं दुःखाचं, पायाखालची माती सरकली आणि जीव सैरभैर झाला. सगळं कसं एकाएकी झालं. आणि ही आता हा सगळा आगडोम आतमध्ये कसा पचवायचा, वाईट परिस्थिती, एकाकी पण आलं, परंतु यावेळी मला कवितेनं सोबत केली. हा सगळा आगडोम, हा सगळा आकांत मी कवितेला सांगत गेले, आणि त्यातून माझा पतीच्या, ज्याला आपण अक्कर मासे म्हणतो, त्या दिवशी एक कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. त्याचं नाव आहे विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: अच्छा.
0: अगदी त्या माझ्या पतीला समर्पित असलेल्या अशा सगळ्या कविता आहेत.
1: की
0: त्या कवितांचा विषय अगदी दुःख वेदना असाच आहे.
1: अच्छा. अच्छा.
0: अंधार उजेडल्या पहाटेपासून गच्च काळोख्या रात्रीपर्यंत तू नाहीस, कुठेच दिसत नाहीस, माझ्या प्रत्येक कृतीला तू असण्याचे फक्त भास, निमग जीवघेना भ्रमनिरास, माझं पार बदलून गेलंय जग, हरवलं चैतन्य तनामनात सळसळणार. त्यानंतर जळजळीत सत्य उरी मनी रिचवताना, उदास एकटे पण अंगोपांगी पचवताना, उठतात आठवणीचे आगडोम, कानात भरून आवाज त्या दिवसांच्या आक्रोशाचे, जीवघेणे मौन हातांवरच्या भाग्यरेषांचे, नियतीने केलेल्या विश्वासघाताच्या वेदना, कोण ऐकणार तुझ्याशिवाय कविते, कोण ऐकणार तुझ्याशिवाय, असं जे जे आतमध्ये जो काही आकांत आहे, जे दुःख आहे, जे एकटेपण आहे, उदासी आहे, ती सगळी त्या कवितेला सांगत गेली. आणि मग आधीच्या माझ्या कवितेत जे प्रेम, निसर्ग, मैत्रभाव, सौंदर्य दृष्टी असं सगळं यायचं, तर कुठेतरी त्याला थोडस वेगळं वळण लागलं. आणि एक जळजळीत वास्तव, एक वाट्याला आलेलं एकटेपण, दुःख आणि नियतीने केलेला आघात, असं सगळं त्या कवितांमध्ये आलं. आणि तो संग्रह, पाचवा कविता संग्रह झाला विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: आणि अशा रीतीने तुमचा लिखाणाचा विषय बदलला.
0: कुठल्याही गोष्टीचं काळ हे औषध असतं असं आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि मला सुद्धा म्हणजे मैत्री ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि या मैत्रीनं मला वारंवार माझ्या उदासीनतेतून, एकटेपणातून बाहेर काढलं. वेळोवेळी जगण्याचं बळ दिलं, ऊर्जा दिली, आणि त्यामुळे थोडंफार मी त्या एकटे

0: कल्पनातून स्वतःला बाहेर काढू शकले आणि एका निरपेक्ष दृष्टीने लेखनाकडे पाहायला लागले. आता मी माझ्या मूळच्या पदावर हळूहळू करून येऊ लागलेली आहे. माझ्या लिखाणाचा जो पूर्वीचा जो धागा होता तो मला आता घसरू लागलेला आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, हे सांगा की तुम्ही तर साहित्य क्षेत्राला खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहेच, पण या साहित्य क्षेत्रातून तुम्हाला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
0: साहित्य क्षेत्रातून मला खूप काही मिळालं असं म्हणते की मला स्वतःची ओळख या साहित्य क्षेत्रानं दिली. मला जगण्यासाठी बळ दिलं, मला सन्मान दिला. आज नागपुरातील अनेक साहित्य संस्थांची मी सदस्य आहे. हे सगळं करताना, वाचत असताना अनेक साहित्य कृती माझ्याकडे समीक्षणासाठी येतात, स्वतःहून पाठवतात.
1: अच्छा.
0: म्हणजे माझ्यावर, माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची अपेक्षा अशी असते की मी त्यांच्या साहित्य कृतीला अभिप्राय द्यावा. आणि सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 15-20 वर्षांपासून ज्या कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेख संग्रह, चरित्र, आत्मचरित्र यावर मी लिहिलेलं आहे, ज्याला समीक्षा म्हणू आपण, त्याचा संग्रह आकलनाची आस्वाद रूपे तो सुद्धा प्रकाशित झालेला आहे. अतिशय सुंदर ग्रंथ झालेला आहे तो, नागपूरच्या ज्ञानपद प्रकाशनाने काढला. त्याला प्रज्ञाताई आपटे, नागपुरातील सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक, यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं प्रस्तावनेत की प्रतिभेचा स्पर्श लाभलेली एक एक कलाकृती अनन्य असते याचे भान ठेवणाऱ्या मिनल येवले यांनी वाचन लेखनाच्या प्रचंड आवडीतून प्रत्येक कलाकृतीचे अंतरंग उकलत हे विषय केंद्रीय मर्यादाबद्ध आणि व्यासंगपूर्ण लेखन केलेले आहे आणि त्यासाठी त्यांचे मनापासून मी कौतुक करते.
1: खूप छान
0: हा अभिप्राय प्रज्ञाताई आपटे यांचा माझ्यासाठी खूप ऊर्जादायी आहे. मला लिहित ठेवणारा आहे, माझ्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देणारा आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा तुमचा आहे, त्यामुळे वाचकांपर्यंत तुमचं लेखन पोचतं. तर आता हे सांगा की भविष्यात आणखी कोणत्या विषयावर लिहिण्याचा तुमचा मानस आहे?
0: अतिशय सुंदर प्रश्न, खूप अगदी मनातला. ही लिहिण्याची ओढ, हा प्रवास, ध्यास, ही आकांक्षा अगदी न संपणारी, अगदी समोर प्रकाशनाच्या वाटेत आहे माझं एक पुस्तक रसग्रहणाचं. त्याचं नाव आहे काव्यास्वाद. आवडलेल्या कवितांचं रसग्रहण केलेलं आहे. 30-40 कवितांचं ते रसग्रहण आहे. त्याचा एक संग्रह येणार आहे, प्रकाशनाच्या वाटेत आहे. त्यानंतर एका कविता संग्रहाचं, 6-व्या कविता संग्रहाचं काम सुरू आहे. ललित लेखनाचं 4th पुस्तक प्रकाशनाच्या वाटेत आहे.
1: वा वा.
0: सोबतच आकलनाची आस्वाद रूपेचा दुसरा भाग आज तयार होऊ शकेल एवढे समीक्षेनं लिहून तयार आहेत.
1: खूप छान. खूप छान मिनलताई. आणि तुमची बाई ही जी कविता आहे ती पण खूप सुंदर कविता आहे. सोनेरी पिंजऱ्याचं दार उघडून बाई उडू बघते आहे मुक्त मोकळी, अजमावू लागली आहे ती स्वतःच्या पंखातलं बळ. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे, प्रत्येक स्त्रीसाठी यातून प्रेरणा तिला नक्कीच मिळणार आहे. मिनलताई, तुमची एखादी आवडती आणखी एखादी कविता तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणून दाखवू शकता?
0: माझी एक छोटीशी कविता, या कवितेने सुद्धा मला खूप सन्मान मिळवून दिला असंच मी म्हणेन. ती कविता आहे बाई आणि माती. अनादि काळापासून दोघींनाच रुजवता येतं गर्भात सृजनाचं बीज, आपल्या उदरात सामावून घेतात त्या अबोध खुणा नवांकुराच्या, उमलतात, शहारतात, मोहरतात, फुलतात, गहीवरून येतात हळव्या जाणीवांनी, आश्वस्त होत जातात भविष्याच्या सुखस्वप्नांनी, त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा, त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा, मातीच्या कुशीत धान्य अनबाईच्या कुशीत जीव, मातीच्या कुशीत धान्य अनबाईच्या कुशीत जीव, लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची, जातकुळी एकच बाई आणि मातीची, जातकुळी एकच बाई आणि मातीची.
1: खूप सुंदर मिनलताई, खरंच तुमच्या अशा इतक्या कविता आहेत की मला वाटतं प्रत्येक आपल्या मैत्रिणींनी नक्कीच त्या कविता वाचाव्यात. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशा मनमोकळ्या आपल्या गप्पा झाल्या, तुमच्या साहित्य क्षेत्राविषयी आम्हाला माहिती मिळाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

तर मैत्रिणींनो, लेखिका मिनल येवले यांची हितगुज या मालिकेमध्ये स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. यानंतर आपल्या या कार्यक्रमात सुगरण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. सुग्रण मी या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, सँडविच आणि मोमोज हे जगभरात आणि भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले फास्ट फूडचे प्रकार आहेत. आपण जर का हिल स्टेशनवर फिरायला गेलो ना की आपल्याला ठिकठिकाणी हे मोमोजचे स्टॉल पाहायला मिळतात, हो ना. आणि ब्रेडपासून बनवले जाणारे सँडविच हे तर मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतात. चला तर आज सुग्रण मी या आपल्या मालिकेत याच मोमोज आणि सँडविचचे काही नाविन्यपूर्ण प्रकार जाणून घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आहारतज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: शुभदाताई, आज आपण मोमोज आणि सँडविच या फास्ट फूडचे प्रकार पाहणार आहोत.
1: हो.
0: तर आजकाल सर्वांनाच फास्ट फूड खूप आवडतं.
1: लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने फास्ट फूड खातात.
0: अगदी. पण या फास्ट फूडला जर आपण त्याच्या स्वादासोबतच पोषण मूल्यांची जोड दिली तर ते जास्त चांगलं होईल. आपलं काय मत आहे?
1: मला असं वाटतं की जर हा पदार्थ जर इतके लोकप्रिय आहेत, लोक अगदी आवडीने खातात, तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये काही बदल करून याला आपण याची पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: कारण लहान मुलांना मोमोज खूप आवडतात.
1: हो.
0: आतलं स्टफिंग आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: हो.
0: पण वरच्या कव्हरलाही आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: अगदी बनवू शकतो. आणि आपल्या अगदी घरगुती आपल्या घरी ती पीठं असतात ती वापरून आपण त्याचं पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: तर मग आजच्या कार्यक्रमात मोमोजचा कुठला प्रकार सांगणार आहात आपण?
1: सगळ्यात आधी तर आपण बघूया की मोमोजचे बरेच प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आधी आपण थोडंसं बोलून घेऊ की कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे आपल्या भगिनींना त्याची माहिती मिळेल. तर मोमोज हा मुख्यतः तिबेट आणि नेपाळमधून आलेला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं, भारतातही हल्ली मोमोजचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. आणि मोमोजचे जे प्रकार आहेत ते मुख्यतः त्याच्या सारणावरून आणि त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवरून ठरतात. आपण मुख्यतः आणि शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारामध्ये ते उपलब्ध असतात, बनवले जातात. तर सारण आणि बनविण्याच्या पद्धतीनुसार जर बघितलं तर त्याचे स्टीम मोमोज जे अतिशय लोकप्रिय आहेत आणि आरोग्यदायी पण आहेत, आणि ते बनवताना मैदा आणि काही भाजीपाला यांचा वापर केला जातो. तसेच फ्राईड मोमोजही आहेत, तेही इतक्या लोक आवडीने खातात. फ्राईड मोमोज मध्ये स्टीम केलेले मोमोज तळल्या जातात. सारण तेच असतं, तळल्या जातात आणि त्याची चव वाढवली जाते. त्याच्यात तंदुरी मोमोज हाही प्रकार लोक आवडीने खातात. तंदुरी मोमोज मध्ये फ्राय किंवा स्टीम केल्यानंतर त्यांना मसाले आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये बुळवून ठेवतात आणि मग तंदुरी किंवा भट्टीमध्ये त्याला भाजतात. त्याच्यानंतर झोल मोमोज हे आपल्याकडे लोकप्रिय होत आहे बरं इतक्यात.
0: अगदी.
1: तुम्ही ऐकलं असेल, झोल मोमोज हे नेपाळी पद्धतीचे सूप मोमोज आहेत. म्हणजे त्या एक लाल रंगाच्या सूप मध्ये ते बुळवून सर्व्ह केले जातात. हे सुद्धा लोक आजकाल खातात. त्याच्यात कुरकुरे मोमोज, या कुरकुरे मोमोजला कॉर्नफ्लेअरच्या घोळात बुळवून आणि ब्रेड क्रम्सचा चुरा लावून डीप फ्राय केलं जातं आणि ज्यामुळे ते खूप क्रिस्पी वाटतात आणि लहान मुलांना ती इतके आवडतात, आवडीने खातात मुलं. नंतरचा प्रकार आहे व्हेज मोमोज. आता आपण बघूया सारणामधल्या प्रकारामध्ये की सारण बदललं की त्याचं नावही बदलतं. जसं व्हेज मोमोज यामध्ये पानकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदे याचं सारण भरलं जातं. त्याच्यानंतर पनीर मोमोज, याच्यामध्ये मुख्यतः किसलेला पनीर आणि काही मसाले वापरून हे मोमोज बनवले जातात. आणि चिकन मोमोज मांसाहारी लोकांचा अतिशय आवडता असा हा प्रकार आहे. चिकन मोमोज मध्ये चिकनचे बारीक केलेले काप असतात आणि कांद्याचं सारण भरलेलं जातं त्याच्यात. चीज मोमोज, याच्यामध्ये चीजचं सारण असतं ज्यामुळे ते खाताना आतुर मऊ आणि चीजही लागतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना अतिशय आवडतात. आणि साधारणतः हे सर्व जे मोमोज आहेत ते लाल चटणी आणि मेयोनीज सोबत सर्व्ह केलं जातं.
0: कारण शुभदाताई, मोमोजची मजाच चटणी सोबत खाण्यात आहे.
1: हो,
0: कारण
1: हो,
0: त्याची चटणी पण अगदी खास असते,
1: अगदी वेगळी असते.
0: शुभदाताई, मोमोज तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते आणि चटणी

0: सोबत तर ते अगदी आवर्जून खाल्ले जातात. पण त्याच्यात एकच ड्रॉबॅक वाटतो की त्याचं जे कव्हरिंग असतं ते मैद्यापासून बनवलं असतं आणि मैदा आपण अनहेल्दी समजतो. तर या कव्हरिंगमध्ये काही आपण वेगवेगळे प्रकार आणू शकतो का?
1: हो, निश्चितच आणू शकतो. बघा, जर आपण मैद्याला जर आपण रिप्लेस करायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, रागीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ओट मिल, जे आजकाल लोक ओट्स खातात, त्या ओट्सला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचंही पीठ वापरू शकतो आपण. पण आता करायचं कसं? कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की ज्वारी, बाजरी, रागीमध्ये ग्लुटेन नसतं, त्याला अशी चिक्की नसते जशी गव्हाच्या पिठाला असते किंवा मैद्याला असते. तर याच्यासाठी आपल्याला 100% म्हणजे पूर्णतः आपण ते पीठ वापरू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला मैद्याशिवाय पर्यायाने आपल्याला थोडा मैदा आणि थोडं हे पीठ, म्हणजे आपण 50-50% करू शकतो. जर आपण 50% मैदा घेतला तर 50% आपण ज्वारीचं पीठ, 50% आपण बाजरीचं पीठ असं घेऊन त्याचं सारण, त्याची पाती बनवू शकतो. आणि इतकी चांगली वाटते ती पाती खायला आणि आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लेलं आहे.
0: म्हणजे मोमोज खाल्ले जातात आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू पण मिळते.
1: कारण की जर आपण रागीचा फ्लार आपण युज करतोय, वापरतो आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला चांगल्या प्रकारचं कॅल्शियम मिळतं. रागीमध्ये कॅल्शियम खूप असतं आणि लहान मुलं खात नाही. रागीचा ड्रॉबॅक असा आहे की त्याचा जो अपिअरन्स आहे तो थोडासा डार्क असतो, गळद रंग असतो त्याचा, तर खाल्ला जात नाही. तर या प्रकारमध्ये आपण दिलं तर कॅल्शियमही खाल्लं जातं, मुलांना कॅल्शियम मिळतं.
0: तर आमच्या बच्चे मंडळींसाठी खास पहिली मोमोजची रेसिपी कुठली सांगणार आहात आपण?
1: आता आपण आधी स्टीम मोमोज बघूया की साधे व्हेजिटेबल स्टीम मोमोज. याच्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला पातीचं आपण बघूया की पाती कशी करतात. त्याची पातीसाठी आपल्याला मैदा लागेल, एक वाटी मैदा. फार काही साहित्य आपल्याला लागत नाही, घरी जे साहित्य असतं त्याच्यामध्येही अगदी आरामात बनतं. तर एक वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कोमट पाण्याने आपण त्या मैद्याला मळून घ्यायचं. 10-1 मिनिटं त्याला मळून घ्यायचं आणि मग वरून थोडस तेल लावून त्याला कापडाने झाकून ठेवून द्यायचं. मग इकडे आपल्याला आता सारण करताना पानकोबी, कांदा, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि थोडस मिरेपूड, एवढं साहित्य लागतं आणि चवीपुरता मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागतं. सगळ्यात आधी कॅबेज जो आहे बारीक बारीक चिरून, म्हणजे मीठ घालून त्याला थोडं ठेवून द्यायचं 5-10 मिनिटांमध्ये. मग त्याला पाणी सुटतं, ते पाणी दाबून काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये तेल घेऊन, जवळपास 2 चमचे तेल घेऊन, त्याच्यामध्ये कॅबेज म्हणजे पत्ताकोबी, किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, हे सगळे साहित्य, आपली लसण अद्रकाची पेस्ट, हे सगळं साहित्य घालून छान त्याला परतून घ्यायचं. आणि ब्लॅक पेपर आणि सॉल्ट हे स्पायसेस घालून छान परतून झालं की आपलं सारण रेडी होतं. मग त्याच्यानंतर तोपर्यंत आपला मैदा जो भिजवून ठेवलेला आपण तो पण चांगला मुरलेला असतो, तो मैदा घेऊन घ्यायचा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छान पाती लाटायची, त्याची एक मोठी पोळी जशी आपण करतो ना तशी पोळी करायची आणि त्याला थोडासा मधला भाग जो आहे तो जाळ ठेवायचा आणि काठ थोडीशी पातळ ठेवायचे आणि एका गोल एक स्टँडर्ड आकाराने त्याला कापून घ्यायचे, म्हणजे त्याची अशी बांगडीच्या आकाराची आपण त्याला गोल गोल पुऱ्या त्याच्या कापून घ्यायच्या, म्हणजे ते एकसारखी होतील. ते झालं की त्याच्यामध्ये आपण मधल्या भागामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि त्याला जसं आपण करंजी जशी करतो, जसं हाताने आपण मोदक जसे करतो तसं हळूहळू त्याला बंद करायचं. आणि बंद करून झालं की आपल्या म्हणजे आधीच गरम केलेल्या स्टीमर मध्ये आपण त्याला 10-1 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवायचं,
0: म्हणजे इडली पॉट मध्ये ठेवू शकतो,
1: इडली पॉट मध्ये ठेवू शकतो किंवा आपण गंजामध्ये चांगली ठेवून आपण त्याला आपण वापरू शकतो. म्हणजे अगदी घरगुती साध्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी चांगले मोमोज बनवू शकतो. आता पोषण मूल्याचं जर तुम्ही विचारलं मगाशी, तर आपली पद्धत जी आहे ती हीच राहील, फक्त आपण मैद्याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ वापरून त्याची पाती करायची,
0: कव्हरिंग बदलायचं.
1: त्याच्यामध्ये मैदा आपण याच्याकरता घेतोय कारण की जेव्हा आपण लाटू पाती तेव्हा ती तुटायला नको, म्हणून थोडस मैदा किंवा तुम्ही 100% गव्हाचं पिठे वापरू शकता, त्याचे पण परिणाम खूप चांगले येतात, त्याचे मोमो चांगले बनतात.
0: पुढली कुठली मोमोजची रेसिपी आहे?
1: मोमोजचं एक एक ठराविक जे पद्धत आहे ती ही आहे आणि याच्यामध्ये आपण सारण पनीरचं बनवायचं आपल्याला तर सारण आपण बदलत राहायचं, चिकनचं बनवायचं आपल्याला तर चिकन मीन्स चिकन बारीक केलेला चिकन पण घालून आपण वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून मोमोज बनवू शकतो.
0: शुभदाताई, मोमोज सोबत जर छान मजेदार चटणी असली तर त्या मोमोज खाण्याची मजा काही न्यारीच असते. तर

0: चटणी आम्हाला नक्की सांगा.
1: हो, आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की लाल चटणी मिळते मोमोज सोबत खायला. तर त्याच्यासाठी मुख्यतः आपल्याला साहित्य काय लागतं ते बघून घेऊ आपण आधी. त्यासाठी आपण टमाटर म्हणजे साधारणतः किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे याच्यानुसार आपण घरगुती पद्धतीने ठरवू शकतो. पण मी जे सांगते ते 3 मोठे टमाटर, 10 ते 12 काश्मीरी लाल मिरची या दोन्हींना चांगलं उकडून घ्यायचं आधी. उकडल्यानंतर अगदी मऊ झाल्यानंतर त्यात 5 लसणाच्या कड्या घालायच्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचा, 1 चमचा साखर घालायची आणि चवीपुरता मीठ घालून या सगळ्या यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं. म्हणजे टमाटर आणि काश्मीरी लाल मिरची या सगळ्यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आणि त्याची चांगली पेस्ट बनली की मग इकडे कढईमध्ये 2 चमच तेल घालून या पेस्टला त्या तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजवलं की त्याला छान तेल सुटायला लागतं आणि आपली चटणीचा रंगही बदलतो आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येतो आणि आपली लाल चटणी एकदम तयार होते मोमो सोबत.
0: म्हणजे मोमोची जी चटणी असते अगदी लाल चुटुक्का रंग असतो त्याचा, तशी तयार होते.
1: तशी
0: शुभदाताई आपल्या पाककृती तर अशा सुरू राहतील, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
1: मला आशा भोसलेंनी गायलेलं रुपेरी वाढू त्या माडांच्या बनात येईना.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकता आहात सुग्रण मी या मालिकेत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. आणि आज आपल्या सोबत आहेत आहार तज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. चला परत वळूया आपल्या गप्पांकडे. मग यानंतरचा कुठला पदार्थ आहे?
1: यानंतर आपण सँडविचेस बघूया.
0: हा शुभदा, ते सँडविच म्हटलं की ब्रेड हा तर एक कॉमन पदार्थ असतो, मग त्यात तुम्ही पांढरी ब्रेड वापरू शकता किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता, पण न्यूट्रिशियस म्हणाल तर ब्राऊन ब्रेड. आणि त्यातही आतलं स्टफिंग बदललं की पदार्थाची चव बदलते. तर सँडविचचा कुठला प्रकार सांगणार आहात?
1: बघा, सँडविचचे जर प्रकार आपण बघितले तर ते मुख्यतः ग्रिल्ड, टोस्टेड म्हणजेच गरम प्रकारात येतात. आणि साधी चटणी लावून टमाटर काकडी घालून केले तर ते थंड प्रकारात येतात, ज्याला आपण रिबन सँडविचही म्हणतो. तर मुख्यतः सँडविचेसचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आज आपण बघूया की व्हेजिटेबल सँडविच आहेत, त्याच्यानंतर चीज कॉर्न सँडविच, पनीर सँडविच, दह्याचे बनलेले सँडविच ज्याला कर्ड सँडविच म्हणतात, किंवा बॉम्बे मसाला सँडविच जे खूपच लोक आवडीने खातात,
0: फेमस आहे.
1: तर सगळ्यात आधी आपण बघूया व्हेजिटेबल सँडविच. ब्रेड तर आपण घेणारच, तर आपण तुम्ही म्हटलं की व्हाईट ब्रेड न घेता आपण ब्राऊन
0: ब्रेडचा वापर करू शकतो.
1: तर त्याच्यामध्ये आधी आपण कांदे, टमाटर आणि काकडी घालून हिरवी चटणी त्याच्यामध्ये ब्रेडला लावली जाते. घरगुती पद्धतीने जर आपण सँडविच बघायला घेतलं तर ते अगदी सोपं आहे. घरी आपण चांगलं बनवू शकतो सँडविच. जर आपल्याकडे ग्रिलर नाही आहे, टोस्टर नाही आहे, तर आपण तव्यावरती पण सँडविच बनवू शकतो. तर घरगुतीने जर सँडविच बनवायचं आहे आपल्याला तर आपण तव्यावरती कसं बनवायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी ब्रेडच्या आतल्या भागाला बटर आणि हिरवी चटणी लावून घ्यायची. नंतर त्यात स्टफिंगसाठी उकडलेल्या आलूची चटणी किंवा आपल्या आवडीनुसार आपण इतर भाजीपण त्याच्यात घालू शकतो. शिमला मिरची घालू शकतो, गाजर घालू शकतो किंवा पनीरही घालू शकतो. ते स्टफिंग घातल्यानंतर त्याच्यावरती दुसरी ब्रेड ठेवायची आणि त्याला

0: करायचं त्या स्टफिंगला आणि त्याला थोडं हाताने प्रेस करायचं. गॅसवरती आपण तवा ठेवायचा, तव्याला थोडंसं बटर टाकायचं आणि मध्यम आचेवरती तवा गरम करून घ्यायचा. सँडविच आपण ऑलरेडी स्टफ करून ठेवलेलं आहे ते तव्यावरती थोडं रोस्ट करून घ्यायचं आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करायचं, दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचं आणि आपलं सँडविच अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतं. हे झालं आपलं घरगुती पद्धतीने सँडविच कसं बनवायचं. ग्रिल सँडविच आपण करू शकतो, जर आपल्याकडे ग्रिलर आहे किंवा टोस्टर आहे तर याच पद्धतीने सँडविच बनवायचा आणि तो ग्रिलरमध्ये ग्रिल करून घ्यायचा, तर तो पण छान चांगला वाटतो. आता आपण हा जो प्रकार बघितला याच्यामध्ये आपण आलू न घालता आपण पनीरचे तुकडे करून पनीरला तव्यामध्ये थोडस फोडणी देऊन त्याचं स्टफिंग पण याच्याऐवजी युज करू शकतो, तर ते आपले पनीर सँडविच बनतात. आणि पनीर सोबत छानपैकी शिमला मिरची, टमाटरचे काप आणि काकडी घातली, गाजर घातला की त्याचं पोषण मूल्य अजून वाढतं. म्हणजे आपल्याला प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात. तसंच चीज सँडविच, मोझरेला चीज तर मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. म्हणजे मोझरेला चीज कुठे पण घाला, पिझ्झामध्ये आपण घालतोच. इव्हन या सँडविचमध्ये जरी घातला ना तर त्याची लज्जत अजूनच काहीतरी नॅरीस होते.
1: तर त्याच्यामुळे आपण सँडविच म्हटलं आणि चीज घातलं नाही तर मग मजाच नाही.
0: तर म्हणून आपण चीज सँडविच मध्ये सुद्धा, म्हणजे इव्हन आपण पनीर सँडविच मध्ये पण चीज ग्रेट करून घालू शकतो. आणि जेव्हा ते ग्रिल होतं तेव्हा ते जेव्हा मेल्ट होतं आणि तेव्हा ते इतकं म्हणजे अप्रतिम लागतं खायला की काय विचारू नका.
1: खूप छान सांगितलं. पांढऱ्या ब्रेड ऐवजी जर ब्राऊन ब्रेडचा वापर केला या सँडविचचे पण पोषण मूल्य आपण वाढवू शकतो, तर याबद्दल काय सांगाल.
0: हो, कारण की व्हाईट ब्रेड जी आहे, पांढरी ब्रेड जी आहे, ती पूर्णतः मैद्यापासून बनलेली असते आणि ब्राऊन ब्रेड जी आहे त्याच्यामध्ये मैद्यासोबतच काही प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घातलं जातं. जेव्हा आपण गव्हाचं पीठ घालतो त्याच्यामध्ये तेव्हा निश्चितच त्याचं पोषण मूल्य वाढतं. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं, तंतूचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे ते आपल्याला पोषण आपल्या स्वास्थ्यासाठी ते फायद्याचं असतं.
1: आणि शुभदा, ते आणखी आपण एक करू शकतो की बाहेरच्या ब्राऊन ब्रेडवर जर आपला विश्वास नसला तर घरी पण ब्राऊन ब्रेड तयार करू शकतो.
0: हो, निश्चितच करू शकतो. ज्या गृहिणी बेकरी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, त्यांना आवडतं बेकरी मध्ये करायला काम, तर त्या निश्चितच घरी बनवू शकतात. त्याच्यामध्ये आपण जर ईस्ट घातलं आणि तर ब्रेड घरी बनवू शकते, अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकते. आणि आतमधलं स्टफिंग जर आपण जास्त पोषक बनवायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या मुलांना काय आवडतं त्याच्यानुसार आपण आपलं स्टफिंग बदलवू शकतो. जसं आता पनीर आहे, पनीर हे प्रथिन मूल्यांमध्ये समृद्ध आहे, त्याच्यामुळे जर मुलांना आपण जर पनीरचे सँडविचेस दिले तर निश्चितच त्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं प्रथिन मुबलक प्रमाणात मिळेल. त्याच्यामुळे म्हणजे आयांना पण निश्चिंती असते की जरा माझा मुलगा काहीतरी चांगलं हेल्दी फूड खातोय घरचं, तर तो एक चांगला ऑप्शन एक हा आहे की पनीरचे सँडविचेस, किंवा त्याला जर मुलगा खात नसेल त्याला चीज घालून अट्रॅक्ट करायचं आणि ते आवडीने खातात मुलं.
1: आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा आयांचा नेहमीचाच प्रश्न असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे मोमोजचे प्रकारासोबत सँडविचचे वेगवेगळे प्रकार आपण त्यांना डब्यातून देऊ शकतो.
0: आता जर आपण सँडविचच्या प्रकाराला जर भारतीय पद्धतीमध्ये बदलवायचं म्हटलं तर आपल्याकडे आपण पोळ्या बनवतो घरी, सेम स्टफिंग म्हणजे हे स्टफिंग जर आपण पोळीला लावलं आणि पोळी अशी पोल केली तर ते सुद्धा इतकं चविष्ट पद्धतीने मुलं खातात. त्याच्यामुळे आपण तो एक भीती पण निघून जाते की अरे मी माझ्या मुलाला मैदाच खायला देते आहे, तर ती गव्हाची पोळी जी आपण घरी बनवतो तर त्याला आपण या पद्धतीमध्ये बदलू शकतो.
1: म्हणजे आजकाल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा जो काठी रोल असतो त्यात पोळीमध्ये तशा वेगवेगळ्या भाज्या स्टफ केल्या जातात, तर असा एखादा प्रकार सांगा ना.
0: हो बघा, काठी रोल जो बनतो तो निव्वळ मैद्याचा बनलेला असतो. तर आपण निव्वळ मैद्याचा न बनवता घरी गव्हाच्या पिठाची पोळी करून त्याच पद्धतीने त्याला बटर किंवा तेल लावून हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं जे आपण सँडविच करता बनवतो. आणि त्याच्यामध्ये रॉ कच्च्या भाज्या म्हणजे कच्चा पानकोबी, कच्चा शिमला मिरची, कच्चे किसलेले गाजर हे घालून त्याला अजून चांगल्या पद्धतीने हेल्दी बनवू शकतो.
1: खूप छान. शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले, पण हे दोन्ही प्रकार बनवत असताना काही महत्वपूर्ण टिप्स पण असतील तर त्या सांगा ना.
0: हो, मोमोजची पाती करताना एक काळजी आपण नक्की घ्यायची की जेव्हा आपण त्याची पाती लाटतो आणि जेव्हा ती कट करतो तेव्हा आपण ही काळजी घ्यायची की मधला जो भाग आहे तो थोडासा थिक ठेवायचा, थोडासा जाड ठेवायचा, कारण की सारण त्याच्यात भरायचं असतं आपल्याला. खूप पातळ केला तर ते सारण फुटून बाहेर येतं, म्हणून ते जाड ठेवायचं. आणि आपण साईडची जी पाती आहे ती थोडी पातळ ठेवायची, म्हणजे आपल्याला त्याला पॅक करायला सोपं जातं. ही एक महत्वाची काळजी घ्यायची. आणि सँडविच बनवताना आपल्या भगिनींना पण अनुभव

0: आला असेल की जेव्हा आपण ब्रेड घेतो तर ब्रेडला आपण डायरेक्ट जर चटणी लावली तर ती ब्रेड ऍब्झॉर्ब करून घेते, त्याच्यामध्ये सॉगी होतं. तर त्याच्यासाठी काळजी घ्यायची की आधी ब्रेडला बटर लावून घ्यायचं, बटर लावल्यानंतर मग आपण टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी लावायची आणि मग आपण आपलं स्टफिंग भरायचं. तर त्याच्याने काय होतं की ते खूप सॉगी होत नाही ब्रेड आणि आपलं सँडविच छानपैकी अगदी कुरकुरीत होतं,
1: म्हणजे चटणीने ब्रेड मऊ पडत नाही.
0: हा, मऊ पडत. आणि बरी आपल्याकडे ग्रिलर नाही आहे, टोस्टर नाही आहे, पण आपण गॅसवरती तव्यावरती छानपैकी बनवू शकतो.
1: तर शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले. तर मैत्रिणींनो, शुभदाताईंनी सांगितलेल्या या मस्त चविष्ट मोमोज आणि सँडविचचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि ते कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. तर शुभदाताई, आज आपण इथं आलात आणि मोमोज आणि सँडविचचे इतके छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

सुग्रण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेतलेत आहारतज्ज्ञ शुभदा जांभूळकर यांच्याकडून. संवाद साधला होता आपलीच मैत्रीण कविता कोहळे यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी घेऊया मैत्रिणींनो या छानशा गीताचा आनंद.

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता राजपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला. मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. दरम्यान

राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट्स गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे. मतदानाला 7 वाजता सुरुवात झाली असून 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. IASV त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8 क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23वी तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना

झाली तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4,00,000 नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या 3 महिन्यात सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार, लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात भक्तिभावानं साजरा, पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, आणि सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसूनही उजनी धरण 97% भरलं. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. विठूनामाचा गजर करत वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्यांचं योग्य पुनर्वसन करून त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, तसंच व्यावसायिकांचा व्यवसाय दुपटीनं वाढेल अशी व्यवस्था उभी करू अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यंदाच्या आषाढी वारीत गर्दीनं आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला असून यंदाच्या वारीसाठी पंढरपुरात जवळपास 32 लाखांच्या आसपास वारकरी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहे. यंदाच्या वारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सातत्यानं आढावा घेऊन वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामध्ये जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून योग्य नियोजन केल्यामुळे वारी सुरक्षित पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रशासनाचं कौतुक केलं आहे. सोलापूर शहराला दररोज पाणी देण्याच्या नियोजनासाठी नुकतीच सोलापूर महापालिकेत जागतिक बँक आणि महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यावेळी या समस्येवर उच्चस्तरीय चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेचे डॉ. अलोक सुमन, श्रीनिवास राव यांच्यासह

महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि इतर प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सोलापूर शहरांतर्गत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी तातडीनं DPR तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातील विविध भागातून प्रस्तावित असलेल्या 2 उड्डाणपुलांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या खासगी आणि शासकीय जमिनीची सुमारे 93% भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच उड्डाणपुलाची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या आषाढी वारी दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागानं वारकरी भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली होती. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत विविध भागातून पंढरपुरात आलेल्या 7 लाखाहून अधिक भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. त्यामुळे यंदाची वारी आरोग्यदायी झाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नसला तरीही उजनी धरणातील पाणी साठा वाढत आहे. 28 जुलैपर्यंत उजनी धरणात 97% जास्त पाणी साठा झाला होता. पुणे जिल्ह्यातून भीमा नदीत विसर्ग सुरू असल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पेरणीयोग्य पाऊस अजूनही न पडल्यानं आतापर्यंत 48% क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचं सरासरी क्षेत्र 3,37,000 हेक्टर असून पावसाअभावी आतापर्यंत केवळ 1,61,000 हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत आवश्यक आर्द्रता निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र.

0: करे शोर।
1: अरे
0: अरे
1: बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।

अर्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड अॅक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेटगन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य

बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग शिक्षण यंत्रणा पालक विद्यार्थी युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील.

विद्यार्थी युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले 2 कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित याने सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येडशीजवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जण जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं. अकोला शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मात्र धरण क्षेत्रात पाऊस फारसा नसल्यानं पिण्याच्या पाण्याचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1/2 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे.

0: राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन छाए गीत कार्यक्रम बस कुछ ही पलों में
1: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून श्रोते हो आपण ऐकत आहोत विविध स्वरांनी झुळझुळणारी आपली धाराशिव आकाशवाणी. सायंकाळचे ठीक 5 आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. करूयात सुरुवात.

किशोर कुमार आणि सहकारी यांच्या स्वरातील जवानी दिवानी या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.

शैलेंद्र सिंग आणि सहकारी यांच्या स्वरातील खेल खेल में या चित्रपटातील गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. रसिकहो गीत गुंजन या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5:12 झाली आहेत.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातील एक फुल दो माली या चित्रपटातील प्रेम धवन यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं रवी यांचं.

कोई मुझे जंग भी कहे, कहने दो जी कहता रहे।

लता मंगेशकर यांच्या स्वरातील जंगली या चित्रपटातील शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतांजली हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: ख्यातनाम समाज सुधारक डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा आज जन्मदिवस. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी महिला हक्क, आरोग्य सुधारणा आणि देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं. 30 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे त्यांचा जन्म झाला. 1907 साली त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. आणि 1912 साली 7 गोल्ड मेडल्ससह त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या मद्रास येथे महिला आणि मुलांच्या सरकारी रुग्णालयात हाऊस सर्जन बनल्या. मुथुलक्ष्मी वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यावेळी थोर स्वातंत्र्य सैनिक तथा कवयित्री सरोजिनी नायडू त्यांच्या महाविद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी मुथुलक्ष्मी यांची भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी महिलांचे हक्क तथा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंग्लंडला जाऊन पुढील शिक्षण घेण्याची संधी नाकारली आणि विमेन्स इंडिया असोसिएशनसाठी काम करण्यास प्राधान्य दिले. महिलांना सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. त्यांच्या कार्यामुळे त्या तामिळनाडूत आणि देशभरात आदर्श ठरल्या. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची आठवण म्हणून तामिळनाडू सरकारने 30 जुलै हा दिवस हॉस्पिटल डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जयंती निमित्त हा दिवस आरोग्य सेवेच्या प्रचारासाठी समर्पित आहे. त्यासोबतच मुथुलक्ष्मी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करताना बाल विवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथेचा अंत, वेश्यागृह बंद करण्यासाठी आणि महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात महत्वाचं योगदान दिलं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 19 ते 25 जानेवारी 1931 पर्यंत लाहोर येथे झालेल्या पहिल्या आशियाई महिला संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं. 1933 ते 1947 पर्यंत भारतीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षही त्या राहिल्यात. त्यांच्या धाकट्या बहिणीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता आणि या जबर धक्क्यातून सावरून त्यांनी 1954 साली चेन्नई येथे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि दक्षिण भारतातील हे पहिले तर देशातील दुसरे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे. आज ही संस्था जगातील सर्वात मोठ्या कॅन्सर रुग्णालयांपैकी एक मानली जाते. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची दखल घेत सरकारनं 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर 22 जुलै 1968 साली त्यांचं चेन्नईत निधन झालं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जीवन प्रवास म्हणजे निष्ठा, करुणा आणि सामाजिक बदलांच्या अथक प्रयत्नांचा संगम होता आणि त्यांचा वारसा आजही लाखो जीवनांना प्रेरणा देत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. आता ऐकूया वेगळ्या वाटा ही मालिका आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह.
1: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात रोज नवीन नवीन माणसांना आपण सतत भेटत असतो. काहींना प्रत्यक्षात भेटतो तर काही माणसं ही आपल्याला टीव्ही स्क्रीन्स द्वारे किंवा रेडिओद्वारे भेटत असतात. रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून भेटणारी ही माणसं कधी आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातात हे आपल्याला समजत नाही. आज आपण अशाच एका आपल्या कुटुंबातील सदस्याला भेटणार आहोत ज्याने अभिनयाने सगळ्यांच्या मनावर छाप पाडली. आई कुठे काय करते या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय मालिकेतील अनिश अर्थात आपल्या नागपूरचा सुमंत ठाकरे आज माझ्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत. मित्रांनो, सुमंतचं शालेय शिक्षण हे सोमलवार हायस्कूल रामदासपेठ इथून झालेलं असून रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्याने कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केले. सुमंत, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद स्वर्णिमा आणि युवावाणी आणि या कार्यक्रमाचे सगळे जे श्रोते आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
1: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनय क्षेत्रात करिअर, सो हे सगळं कसं जमून आलं आणि सुरुवात कशी झाली याची?
2: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनयाची सुरुवात याचं उत्तर देण्याआधी मी थोडं मागे जातो.
1: ओके.
2: एका चांगल्या अर्थाने हे किडे म्हणूया आपण. तर ही जी कला आहे याची जी आवड आहे ती अर्थातच शाळेपासून सुरुवात झाली. कारण नागपुरातल्या श्रोत्यांना माहिती असेल सोमलवार हायस्कूल रामदासपेठ आणि तिथले सगळे गुरुवर्य आणि शिक्षक वृंद जे आहेत ते, तर तिथून याची खरं तर सुरुवात झाली. तिथे नाटक करण्यापूर्वी तिथे आमच्या वर्गशिक्षिका होत्या हेमा दास्ताने किंवा आता त्या लग्नानंतरच्या हेमा सगदे. त्यांना कुठेतरी असं वाटलं असावं

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 30 जुलै भारताच्या पहिल्या महिला आमदार, पहिल्या महिला सर्जन आणि

0: की या मुलाचा आवाज चांगला आहे, हा गाऊ शकतो. तर दुसऱ्या वर्गात असताना त्यांनी एका स्पर्धेसाठी, गाण्याच्या स्पर्धेसाठी त्यांनी वर्गात सगळ्यांना एक एक ओळ, दोन दोन ओळ अशी गायला लावली आणि मग त्यांनी काही मुलांची निवड केली त्यात. तर तेव्हा त्या मुलांमध्ये माझी निवड झाली. तेव्हा मला असं वाटलं की ओके, बाईंनी काहीतरी आपल्यात बघितलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी आपल्याबद्दल कळलेलं आहे. गाणं स्पर्धा हे सगळं सुरू झाल्यावर एके दिवशी स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना बाईंनी सरळ माझा हात धरून एका नाटकात त्यांनी मला उभं केलं आणि ती तालीम सुरू झाली आणि मला कळेच ना की ओके आता आपण काय करतोय. आणि हळूहळू दोन तीन दिवसांनी मला कळलं की ओके हे नाटक असतं, याला नाटक म्हणतात, असा अभिनय करावा लागतो. आणि त्यात एक वेगळी गंमत अशी होती की आम्हाला बोलायचं कोणालाच नव्हतं, एक रेकॉर्डेड नाटक होतं, प्री रेकॉर्डेड होतं, आम्हाला फक्त लिपसिंग करायची. एक दिवस असं त्या नाटकाचं नाव होतं. तर त्या शेतकरी एक दिवस काय करतो, विविध क्षेत्रातले लोक एक पर्टिक्युलर दिवशी काय करतात, असं ते इंटरेस्टिंग नाटक होतं. तर ते करत असताना मला हे कळलं की माझ्या वर्गातले जे माझे मित्र आहेत जे स्नेहसंमेलनाच्या दिवशी ऑडियन्समध्ये बसले होते तर त्यांना खूप मजा आली मला बघून आणि मी जे स्टेजवर करत होतो ते. त्यानंतर मला ही गोष्ट हळूहळू कळत गेली की ओके आपण मंचावर असताना जे काही करतो ते लोकांना बघून खूप चांगलं वाटतंय. हा म्हणजे कधी ते हसतायत, कधी अगदी लक्ष देऊन ऐकतायत आपण काय बोलतोय. हे सुरू असताना आई बरेचदा मला कीर्तन ऐकायला घेऊन जायची. रामदास पेठ हा जो एरिया आहे तिथे बरीच मंदिरं आहे आणि तिथे कीर्तन होत असतात. कीर्तनात जाताना तिकडले काही कीर्तनकार असतात तर ते बघत असतात की कोण बालक गण आहे इथे, चमू कोणी असतील तर त्यांना बोलवायचं, त्यांना काहीतरी सांगायचं की आता तुम्ही हे करा, किंवा आधी बोलून जरा त्यांच्याकडनं काही सीन्स बसवून घ्यायचे की मी कीर्तन करत असताना तुम्ही हे करा. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की आपण जे काही करतोय त्यामुळे हसतायत. मग ती भारुडं असो, एकपात्री प्रयोग असो शाळेतले, की काहीतरी काय फॅन्सी ड्रेस असेल त्यामध्ये आपण भाग घ्यायचा, आपण काहीतरी त्यात फनी केलं किंवा काहीतरी इम्पॅक्टफुल आपण काहीतरी बोललो, तर हे लोकांना लोकांना चांगलं वाटतंय आपण जे करतोय. ही जी भावना हळूहळू येत गेली त्यामुळे खरं तर अभिनयाची ओढ लागली की आपण रंगमंचावर काहीतरी आपण तयार करतोय जे पुढच्या माणसाला आवडतंय आणि आपण त्यात काहीतरी ओततोय आपलं. ऑफकोर्स हे अगदी बालवयात नाही कळलं पण हळूहळू ते
1: सुरुवात तिथून झाली,
0: सुरुवात शाळेतून झाली. आणि ऑफकोर्स हळूहळू मग पुढे हे कळलं की हे इतपतच मर्यादित नाही, खूप मोठं दालन आहे आणि याबद्दल आपण माहीत करून घेतलं पाहिजे. की त्यानंतर आपण हे बघतो की अशा प्रकारची कामं कोण करत आहेत, आपल्या आजूबाजूला कोण आहेत, आपण कोणाला बघतोय, पण कोणाला ऐकतोय, टीव्हीवर बघतो, नाटकं बघतो, तिथे जी माणसं ज्यांचं कौतुक होत असतं, आपले आई वडील किंवा वयस्कर लोक ज्यांचं कौतुक करत असतात की यांचं काम किती चांगलंय, तर नेमकं काय करतायत ते, त्यांचं काम चांगलंय म्हणजे काय आहे याचा अभ्यास करणं. आणि ऑफकोर्स ते वयानुसार हळूहळू येत गेलं. तर पहिलं शाळा इथून सुरू झालं आणि ऑफकोर्स नंतर पुढे कॉलेजमध्ये आणखीन मित्र मिळाले, तिथले काही टीचर्स होते, त्यांच्यासोबत काही आणखीन नवीन गोष्टी कळल्या. वयानुसारच्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत जातं की टीनेजमध्ये जेव्हा आपण असतो. आता अभियांत्रिकी हे एक असं रसायन आहे म्हणजे तुला माहित असेल आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी जेही कोणी इंजिनियर्स असतील त्यांना माहितीये की ती चार वर्ष आपण फक्त अभ्यास नाहीच करत. त्या चार वर्षांमध्ये आपल्याला आयुष्याचं असं काहीतरी सूत्र सापडतं. एक खूप फेमस कोट आहे जे मला खूप आवडतं. त्या कोटमध्ये असं म्हटलंय की इफ यू आर गुड ॲट समथिंग डू इट आफ्टर इंजिनिअरिंग. कारण इंजिनिअरिंग हे जे चार वर्षाचा आपण जो वेळ घालवतो त्यात आपण आयुष्य कसं जगायचं याचं एक सूत्र आपल्याला नक्की कळतं. म्हणजे हे मला, मी या गोष्टीवर अगदी 100% कोणी मला विचारलं तर मी ठाम असतो की इंजिनिअरिंगमुळे हे बदल घडलेले आहेत आयुष्यात. तर इंजिनिअरिंग शिकत असताना त्यातला अभ्यासक्रम आणि आपण जी कला अंगीकारायचा प्रयत्न करतो आहे ती, त्यात बऱ्यापैकी कुठेतरी साम्यस्थळ मला जाणवायला लागली आणि त्यामुळे एक नट जसं आपलं मन तयार करतो तर त्यात खूप मदत झाली. तर असा आतापर्यंतचा हा सगळा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
1: ओके, पण मग आवड म्हणून सुरू झालेलं हे सगळं प्रोफेशन म्हणूनच करायचं हे कधी ठरवलं? आणि ह्या सगळ्यात आपण पण जेव्हा बोललो तेव्हा फॅमिलीचा रोल काय होता, त्यांची काय रिएक्शन होती?
0: फॅमिली म्हटल्यावर एक जी व्यक्ती असते आणि ऑफकोर्स आमच्या मालिकेचं नाव ज्या व्यक्तीवर आहे ती म्हणजे आई, तर तिचा विरोधच आहे, तिचा अजूनही विरोध आहे. पण ॲट द सेम टाइम

0: त्याच वेळेला ती जेव्हा मला मालिकेत बघते, आत्ताही आई कुठे करते ही मालिका पुन्हा प्रसारण सुरू आहे, तर ती न चुकता रोज बघते. आणि स्क्रीनवर जेव्हा जेव्हा मी तिला दिसतो तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी एक वेगळी चमक असते. आणि सुरुवातीला जेव्हा मी दिसलो होतो तेव्हा ती जरा चार लोकांना आणखीन सांगायची की आमचा मुलगा इकडे काम करतो, कोणी विचारलं नाही तरी सांगायची. नंतर नंतर लोकच येऊन तिला विचारायचे. पण त्या आधीचा जो तिचा आणि माझा एक स्ट्रगल होता, तिला अजिबात या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि आपली मराठी काय मध्यमवर्गीय जी समज असते की काहीतरी एका साचेबद्ध पद्धतीने आपण जगत असतो की मुलाने किंवा मुलीने नोकरी करावी, लग्न करावं आणि काही नाही प्रपंचाला लागावं. तर तो एक संवाद घडणं घरी, त्या बाबतीत माझे वडील खूप पुरोगामी आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत ते. त्यांना तेही त्यांच्या कॉलेजच्या वेळात त्यांनी नाटकं केलेली आहे आणि बरेचदा ते आम्हाला घरी सीन्स करून दाखवायचे. तर मला असं वाटतं की हे मिश्रण माझ्या त्या दोघांमधून आले. पण तेच स्थिरता नसल्यामुळे आईला त्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे. पण तेच आहे की आपल्याला एका वयात आल्यावर काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. तर तो तसा तो एक निर्णय होता आणि जो बहुतेक तिला नंतर आवडतो आहे, आवडला असावा, तरी ती जरा साशंक असते या बाबतीत की करावं करू नये. पण हो, अभियांत्रिकी हा कोर्स केला असल्यामुळे मी पूर्णपणे या क्षेत्रावर कधी डिपेंडंट नव्हतो, अजूनही नाहीये मी, कारण मला तेही इक्वली आवडतं. आणि मी जसं सांगितलं की साम्यस्थळ मला दिसत असतात की या कोर्स मध्ये आणि माझ्या कलेत, तर ते होत असल्यामुळे मला इथे अजूनही कनेक्टेड राहायला आवडतं. तर त्यामुळे मी तिला ही खात्री देतो की मी पूर्णपणे यावर अवलंबून नाहीये अजूनही. माझं बरंच माझं टेक्निकल कामही सुरू असतं, तर त्यामुळे ती जरा रिलॅक्स असते आणि ती सतत विचारत असते की सुरू आहे ना ते काम तुझं, हे तर सुरू आहे मला माहिती आहे. तर हो, तर सपोर्ट असा संमिश्र पद्धतीचा होता की आईचा नाही, वडिलांचा हो, भाऊ बहीण, मला दोन भावंड आहेत, मोठा भाऊ आणि मोठी बहीण, तर त्यांनाही आवड आहे आणि ते तर कायम सपोर्ट करतात. तर आई वर्सेस आम्ही चौघं.
1: ओके, ज्या वेळेला तुझ्याकडे एखादी भूमिका येते, जसं ठरवतोस की ही घ्यायची की नाही घ्यायची आणि काम कसं करतोस?
0: मला असं वाटतं की भूमिकेवर काम एखादा नट किंवा नटी, ते नट आणि नटी असल्यामुळे त्यांचं काम भूमिका मिळाल्यानंतरच सुरू होतं असं नाही. म्हणजे नटासाठी एखादी सुंदर प्रक्रिया कामाबद्दलची इज रोजचं जगणं. आपण रोज सजगतेने जगतो आहे, संवेदनशीलता आहे, आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, राजकीय दृष्ट्या काय घडतं आहे, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये काय घडतं आहे, आपण कुठे मोडतोय ते हात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण बघत असतो, कधीतरी आपल्याला डिस्टर्ब होतं त्याने, कधीतरी एखादी गोष्ट कौतुकास्पद वाटते, कधीतरी काही माणसं असं काम करून जातात की आपल्याला असं वाटतं की अरे कुठून आली आहे ती माणसं आणि यांनी काय केलं आहे.
1: बरोबर.
0: तर ही सजगता ठेवणं हे रोजचं जगणं जे आहे आणि त्यातून आपण काहीतरी आपल्या आत मुरवत असतो. तर एखादी भूमिका जेव्हा आपल्याला मिळते, आता एकतर ती मिळते किंवा आपण तयार करत असतो काही भूमिका. म्हणजे लेट सपोज उद्या मला असं वाटलं की मला एक नाटक करायचं आहे, कारण मला यातलं मला हे नाटक आवडतं आणि ही भूमिका आवडते, तर ते असंही असू शकतं की मी माझी टीम तयार करतो आहे, मी दिग्दर्शकांना जाऊन भेटतो आहे की हे नाटक करायचं का आम्हाला. आणि त्या उलट तू जसं म्हणाल की भूमिका मिळाली की कोणाला तरी असं वाटलं की हा मुलगा हे काम करू शकतो, तर याला आपण विचार
1: अप्रोच केलं पाहिजे.
0: बरोबर. तर या स्टेप पर्यंत येण्याआधीच आपलं जे रोजचं जगणं आहे की आपण गोष्टी बघत असतो, माणसं बघत असतो, निसर्ग बघत असतो, ते आपण जे आत साचवतो, भूमिका मिळाल्यानंतरचा भाग हा आधीच्या भागावर खूप अवलंबून असतो. कारण एखाद्या भूमिकेमध्ये तुला काय आवडत आहे, आता आमच्याच मालिकेतली अरुंधतीची जी भूमिका आहे, तर ती करत असताना मला असं वाटतं की त्यात बऱ्याच वेगळ्या गोष्टी होत्या की आई घराबाहेर निघते आहे किंवा आईचा एखादा मित्र आहे, या गोष्टी हायलाईट करणं किंवा ही गोष्ट ती भूमिका म्हणून मला खूप भावते आहे. तर मला जी गोष्ट आवडते की यातलं हे द्वंद्व पण असू शकतं जे मला पोर्ट्रे करायला आवडेल, यातली ही गोष्ट मला हायलाईट करायला आवडेल, तर भूमिका मिळाल्यानंतरचा अभ्यास जो आहे तो खरं तर आपल्या आधीच्या प्रक्रियेतून सुरू होतो. आपण हे कुठे बघितलंय का, आपल्याला याबद्दल काय वाटतं, एकदा ते नक्की झाल्यावर मग बऱ्याचशा पद्धती आहेत, तांत्रिक गोष्टी त्यात आहेत, ही भूमिका नेमकी कुठली आहे, कुठून येतं, हिचं बालपण काय आहे, त्या भूमिकेचं मन आपल्याला तयार करता येत आहे का, आणि आपल्या मनापेक्षा ते किती वेगळं.

0: आहे किंवा तिथपर्यंतचा प्रवास आपण कसा करतो आहे, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे त्या भूमिकेपर्यंत पोहोचायचे बरेच मार्ग असतात. तर त्या त्या भूमिकेनुसार आणि त्या त्या वेळेनुसार आणि त्या त्या माध्यमांनुसार आपण कुठला मार्ग अवलंबतो आहे, कुठली पद्धत मला आता करून बघायची आहे आणि कसं मला त्या भूमिकेच्या जगात जाता येईल. आणि बऱ्याच गोष्टी असू शकतात की त्याबद्दल मी रोज वाचतो आहे, त्या पात्राची मी एक डायरी रोजनिशी लिहितो आहे की माझ्या सोबत आज काय झालं, ते पात्र इतर पात्रांसोबत कसं वावरत आहे, बालपणी काही झालं आहे का त्या पात्राच्या, काही असे इन्सिडेंसेस घडले आहेत का, आपणही तसेच तयार होत असतो बालपणापासून. तर अशा विविध गोष्टी आहेत, विविध टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत त्याची. तर त्या त्या वेळेला जे सुटेबल असेल त्या पद्धतीने मी अप्रोच करतो.
1: ओके. आता आपला मालिकांचा आणि भूमिकांचा विषय चालूच आहे, तर मला अनिशच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल.
0: अनिश चं कॅरेक्टर आपण बघितलं की तो एक गाणारा मुलगा आहे. तर याची सुरुवातही खरं तर अशीच झाली की त्यांना या ऑफकोर्स या भूमिकेसाठी एक गाणारा नट हवा होता.
1: ओके.
0: तर जसं मी आधी सांगितलं की मी शाळेत पासून माझं थोडं गायन सुरू झालं होतं, तर त्यामुळे मला गाणं गायलंही तितकंच आवडतं. मी शिकलो नाहीये कुठे, मला गाणं गायला आवडतं खूप. तर पुण्यात मी बऱ्यापैकी नाटकांमध्ये काम केलं आहे आणि तिथे मी अशी अभिनयाची शिबिरं पण केली आहे. तर पुण्यात एक रंगकर्मी आहे ज्यांचं नाव आहे प्रदीप वैद्य. त्यांचं तिथे एक द बॉक्स नावाचं खूप छान थिएटर आहे. प्रायोगिक असो किंवा व्यावसायिक नाटकं असो किंवा कुठल्याही पद्धतीचे शोज असो, त्या द बॉक्स या हे जे थिएटर आहे तिथे ते घडत असतात. आणि प्रदीप वैद्य स्वतः हे एक उत्तम रंगकर्मी आहेत, ते लेखक आहेत, तेही उत्तम गातात, डिरेक्टर आहेत आणि बऱ्याच गोष्टी ते करतात. आणि त्याच्याही वर ते सगळ्यात उत्तम प्रकाश योजना करतात नाटकांचे जे लाईट्स असतात. तर कमाल, म्हणजे आपण जी फेमस काही नाटकं बघितली असतील पुण्यातली, तर बऱ्यापैकी त्यांचं प्रकाश योजनेचं काम त्यांचं असतं. त्यातलं त्यांचं एक नाट्य शिबिर होतं द एक्सप्रेशन लॅब म्हणून, तर पुण्यात ते मी शिबिर केलं होतं आणि त्यांच्याबरोबर दोन तीन मी कामं केली होती. आता आई कुठे काय करते ची आई जी आहे अरुंधती, म्हणजे मधुराणी प्रभुलकर, मधुराणी प्रभुलकर आणि प्रदीप वैद्य यांनी सोबत बरंच काम केलेलं आहे. तर जेव्हा अनिशच्या पात्राची रिक्वायरमेंट होती तेव्हा असं होतं की आपण त्या मालिकेत असतो तर आपल्याला कळतं की हे पात्र येणार आहे नवीन, आणि मग ते आपल्याला विचारत असतात की कोणी आहे का ओळखीचं. म्हणजे आम्ही ऑडिशन्स घेतोच आहेत, पण कोणी ओळखीचं असेल तुमच्या या पात्राला फिट होणार, कारण मालिकांमध्ये खूप एक फास्ट काम सुरू असतं, त्यांना रोजचे एपिसोड काढायचे, ते पात्र लवकर आणत, त्यामुळे सगळ्यांचा असा शोध सुरू झाला. आणि प्रदीप वैद्य आणि मधुराणी प्रभुलकर यांची ओळख असल्यामुळे तिने त्यांनाही विचारलं की असं कोणी मुलगा आहे का आम्हाला. आणि प्रदीप दादाला हे माहिती होतं की मी गाणं गातो आणि मी नटही आहे, तर ती भूमिका अशी फिरत चालत माझ्या ओंजळीत येऊन पडली. त्यांचा मला फोन आला की असं असं काम आहे, असं एक पात्र आहे, त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर तुला फोन येईल, मी तुझा नंबर दिले. तर त्यांना म्हटलं ओके, आणि तेव्हा मला कळलं नाही की ही कुठली मालिका आहे, ते म्हणाले की ही सिरीज आहे. तर मला असं वाटलं की आपण सिरीज म्हटल्यावर आपण वेब सिरीज शिकणे. तर मला अरुंधतीचाच फोन आला, म्हणजे मला मधुराणीचाच फोन आला, कारण त्यांनी नंबर शेअर केला होता. आणि तेव्हा मला कळलं की ओ, ही मालिका आई कुठे काय करते. आता गमतीचा भाग असा आहे की ही मालिका ऑलरेडी माझ्या घरी बघितल्या जायची आणि येता जाता, कारण ही
1: प्रत्येक घराघरात पोहोचलेली अशी ही मालिका आहे, त्यामुळे
0: आणि बरेच मित्रही माझे त्या मालिकेत काम करत होते. तर येता जाता आई बघत असताना माझं एक दोनदा लक्ष जायचं की अच्छा हो, हा आपला मित्र आहे या मालिकेत, ही आपली मैत्रीण आहे या मालिकेत. आणि या फोन नंतर मला असं कळलं की ओके, ही मालिका म्हणजे आई कुठे काय करते आहे आणि ऑलरेडी या मालिकेने धुमाकूळ घातलेला आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट हीच होती की त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर अरुंधती सोबत म्हणजे सॉरी मधुराणी सोबत माझं बोलणं झालं. मग आमच्या डिरेक्टरचा फोन आला मला, मग एक ऑडिशन त्यांनी माझी ऑडिशन मागितली की ती शूट करून पाठवायची. तर त्यात एक नाट्यगीत गायचं होतं आणि एक मोनोलॉग होता, तर तो शूट करून मी पुढे पाठवला. मग ती माझी ती जी ऑडिशन होती ती आमची प्रोजेक्ट हेड जी आहेत नमिता वर्तक, नमिता नाडकर्णी, त्यांच्याकडे ती गेली आणि तिथून मग त्यांना ते आवडलं आणि तसं माझं प्रोसेसिंग झालं. तर ही एक मोठी प्रक्रिया अनिशची, म्हणजे प्रवास असा सुरू झाला. आणि त्यानंतर ऑफकोर्स तिथे गेल्यानंतर ऑलरेडी ही मालिका जी महाराष्ट्रभर सुरू आहे आणि ती माणसं आपल्याला बघायला मिळणं, त्यांच्यासोबत काम करायला मिळणं.

0: सिनियर माणसं सिनियर नट आहेत, इला भाटे सारख्या म्हणजे नट तिथे आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळते. हळूहळू ते एपिसोड सुरू झाले. मला एक माझे मित्रांचा फीडबॅक हा होता की आम्हाला कुठेही असं वाटत नाहीये की तू आत्ता जॉईन केलेला आहेस, तू आम्हाला रुळलेला वाटतो आहे.
1: ओके,
0: तर प्रयत्न तोच होता की असंच वाटावं, एका फ्लो मध्ये सगळी मालिका सुरू.
1: हा,
0: मग लोकांना आवडलं ते पात्र, त्याचे त्याचे वेगवेगळे इक्वेशन्स तयार व्हायला लागले आजूबाजूच्या पात्रांसोबत, असा तो एक एकंदरीत प्रवास सुरू झाला.
1: सुमंत आणि अनिश हे किती सारखे किंवा किती वेगळे?
0: आधी सांगितल्याप्रमाणे भूमिकेचा अभ्यास आपण जसा करतो, तर त्यात मला अनिश या पात्रामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या की एक गाणं पण शिकलो नसल्यामुळे एक माझा भाग, आणि अनिश हा एम ए म्युझिक करत होता तर ते एक शिक्षण घेतलेला एक तो मुलगा. आता गाणं ही जी अशी एक कला आहे की ती बऱ्यापैकी आपल्याला आपल्या डिस्टर्बिंग मोमेंट्स मध्ये शांत करणारी. आपण मोठ्या मोठ्या गायकांना जेव्हा बघतो आपण, तर त्यांचा एक काहीतरी त्यांच्या मनावर परिणाम झालेला असतो त्या कलेचा. तर ते एक इंटरेस्टिंग वाटलं. ते साम्य नाहीये, म्हणजे मी शांत स्वभावाचा असेन किंवा मी थोडा मिक्स स्वभाव आहे माझा, पण ते पात्र तयार करताना मला असं वाटलं की हे दिसावं की या कलेचा काहीतरी परिणाम झालेला आहे. अनिश ही व्यक्तिरेखा म्हणजे केळकर कुटुंबच खरं तर. मला एक गोष्ट खूपच चांगली वाटली की इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणारं कुटुंब आहे. असं प्रत्येकदा होत नाही की आई चहा करून आणते आहे किंवा घरात कोणी स्त्री आहे तीच सतत चहा करते आहे. आशुतोष माझा जो काकांचं काम करायचं, कधी तो चाचू आम्ही चाचू कॉफी बनवते आहे, मग मी करतो आहे. हे इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणं हे किती घरांमध्ये होतं मला माहिती नाही, पण ते एक जे कुटुंब तिथे तयार झालं आणि त्यांची जी इक्वॅलिटी प्रॅक्टिस करण्याची जी पद्धत होती ती एक इंटरेस्टिंग वाटली. आजूबाजूच्या स्त्रियांसोबत त्या मुलाचं वागणं कसं आहे, म्हणजे आपण खूप पुरुषीपणाने वागतो आहे, आपण स्त्रियांबद्दल कसा विचार करतो आहे, हेही बऱ्यापैकी इंटरेस्टिंग ते पात्र होत गेलं पुढे. तर या काही समान गोष्टी होत्या ज्यांच्याबद्दल मी खूप आधी विचार करायचो आणि मला असं वाटलं की ही एक चांगली वेळ आहे असं पात्र पोर्ट्रे करायची जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आणि त्यातून आपण या गोष्टी आणखीन हायलाइट करू शकतो. तर ही काही साम्यस्थळ होती अनिश आणि सुमंत मध्ये.
1: ओके, अशी कुठली ड्रीम भूमिका आहे का की जी साकारायला आवडेल किंवा असं डोकेत की अशा पद्धतीचा रोल मिळाला तर मी नक्की करेन?
0: मला टू बी ऑनेस्ट हे सगळ्याच नटांचं असतं, पण मला खरंच बरीच नाटकं आहेत आणि उत्तम नाटककारांची नाटकं आहेत ज्यांनी इतकी कमाल पात्र तयार केलेली आहेत. मला लेखकांच्या बाबतीत कायम हा प्रश्न पडतो, या सगळ्या प्रोसेस मधली आवडती व्यक्ती जी असते ती लेखक असते माझ्यासाठी पर्सनली, कारण कुठून ते तयार करतात या भूमिका आणि प्रत्येक पात्रांच्या मनातून जाणं. तर अशी पात्र ज्यात द्वंद्व आहे, कॉन्फ्लिक्ट आहे आत, की एका बाजूला जसं आपण आयुष्यात असतो आपण असे 100% आपण गोडू गोडू नसतो किंवा 100% आपण पॉझिटिव्ह नसतो, ग्रे एरियाज असतात, काही निगेटिव्हिटी असते आपल्यात, काही भावना असतात ज्या निगेटिव्ह असतात त्या ड्राईव्ह. तर अशी पात्र ज्यांच्यात द्वंद्व आहे, आत द्वंद्व आहे, अशा भूमिका करायला आणखीन आवडतील, ज्यातून आणखीन कॉम्प्लेक्स आणि आपल्याला चॅलेंज होतील अशा गोष्टी करायला नक्की आवडेल.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय सांगशील?
0: खरं तर हा खूप कठीण प्रश्न आहे, कारण आता ही सगळी माध्यमं इतक्या वेगाने बदलत आहेत आणि त्यासोबत नवीन माध्यमही तयार होत आहेत. म्हणजे तुला माहित असेल इंस्टाग्राम हे जे एक आहे प्रकरण, किंवा फेसबुक फॉर दॅट मॅटर सोशल मीडिया, यावरही बऱ्याच पद्धतीचं कॉन्टेंट क्रिएट होत आहे. त्यासोबतच चित्रपट हे माध्यम आहे, नाटक आहे आणि मालिका. तर हे सगळं जसं मी आधी म्हणालो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सजगतेने आपण जगणं, आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व करणं काय होत आहे, संवेदनशीलपणे आपण ते प्रोसेस करू शकतो, आपण काय वाचतो आहे, हे हा सगळा ऐवज जेव्हा आपण तयार करतो त्यानंतर आपण हे बघू शकतो की आपल्याला या क्षेत्रात का यायचं आहे. बरीच कारण असू शकतात, काय ग्लॅमर आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, लोक एका पद्धतीने ट्रीट करतात या क्षेत्रातल्या व्यक्तींना. तर आपला वाय जो आहे, कारण जे आहे या क्षेत्रात यायचं, मला ते वाटतं की हे पक्क केलं पाहिजे आपण की आपल्याला का यावं असं वाटतंय. असू शकतं की मला प्रसिद्धी हवी आहे त्यामुळे मला जावं असं वाटतंय, किंवा खरंच असू शकतं की मला अभिनयाची आवड आहे, मी बरंच साहित्य वाचलेलं आहे आणि मला हे असं आवडतं की

0: हे जे आम्ही सादर करतोय कोणाचं, तर ही सादर करण्यातली मजा आहे ती, ते मला आवडतंय, सादरीकरण मला आवडतंय. आणि या क्षेत्रात येणं म्हणजे फक्त अभिनय करणंच नाही, लेखन असू शकतं, दिग्दर्शन असू शकतं, तांत्रिक बाजू असू शकतात, फिल्म मधल्या, मालिकेमधल्या, नाटकातल्या. तर का यायचं आहे हे नक्की असलं पाहिजे. आणि त्यासोबतच खरंच या फील्डमध्ये अस्थिरता खूप आहे, आज काम मिळेल उद्या मिळणार नाही, त्यामुळे याचं नियोजन पण नक्की असलं पाहिजे की तुम्हाला अस्थिरतेसोबत तसं आपण जगतच असतो, पण या क्षेत्रातल्या अस्थिरतेसोबत आपण जगू शकतो आहे का, आपलं आर्थिक नियोजन आपण केलेलं आहे का, कारण काहीच सांगता येत नाही कोणाचं काय वर्क होईल. उद्या एखादी व्यक्ती जिचा खूप अभ्यास आहे, सुंदर अभिनय पण आहे, शिकून आली, तरी कामं मिळत नाहीये किंवा काही पुढे होत नाही. किंवा असं असू शकतं की एखादा रील स्टार आहे जो इंस्टाग्रामवर फेमस आहे आणि त्याला लगेच कुठलं तरी ब्रँड किंवा कुठलं तरी प्रोडक्शन हाऊस त्याला काम. तर ही सगळी अस्थिरता डोक्यात ठेवून यातली आर्थिक बाजू लक्षात घेऊन वाटतं हा प्रत्येकाचा तसा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. पण हा या क्षेत्राबाबत या गोष्टी लक्षात ठेवून आपण यावं असा एक छोटा सल्ला देण्यात मी मोठा नाहीये, पण एक मित्र म्हणून मला असं सांगेल. पण त्याबरोबर मला हे नक्की वाटतं की पुन्हा मी त्या गोष्टीकडे वळतोय की बऱ्याच लोकांनी खूप सुंदर लिखाण करून ठेवलेले आहेत, काही फिल्म्स तयार केलेली आहेत, काही नाटकं तयार केलेली आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं एक तंत्र आहे आणि ते शिकावं माणसानी, निदान त्या प्रोसेसमधून जावं, ते वाचावं, ते अनुभवावं, आपल्या आत त्याने काय होत आहे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात काय होत आहे. तर डोळसपणे या क्षेत्रात यावं.
1: येस, खूप महत्वाचा आणि अत्यंत छान पद्धतीने तू आपल्याच्या युवा मित्रांना सांगितलेस की हे क्षेत्र निवडताना मुळात कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवून निवडायला पाहिजे. सो मला असं वाटतं की आपला आजचा हा भाग जे कोणी ऐकत असतील आणि ज्यांना अभिनय या क्षेत्रात करिअर करायचं असेल त्यांना याचा अगदीच उपयोग होणार आहे. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि इतके छान मुलाखत झाली आपली, मस्त गप्पा झाल्या, सो छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग.
0: आणि थँक्यू सो मच आकाशवाणी, युवावाणी आणि वेगळ्या वाटा हा जो उपक्रम तुम्ही सुरू करतात हा खरंच स्तुत्य आहे. आणि याच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला स्पेशली धन्यवाद, इथे मला बोलवलं आणि तुम्हाला असं वाटलं की मी जे काम केलंय चांगलं आहे, माझी मुलाखत आपण घेऊ शकतो. खरं तर मुलाखत देण्यात पण मी मोठा नाही असंच मला वाटतं, पण मला खूप मजा आली इथे येऊन तुमच्याशी बोलायला आणि इथली इथली कामाची पद्धत समजून घेताना. सो त्यासाठी मनापासून धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो आताच आपण वेगळ्या वाटा ही मालिका ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह. मित्रांनो आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. मग मित्रांनो भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 6:30 वाजता स्वयंसिद्धा यामध्ये गजरा एक सुगंधी दरवळ याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन श्वेता माळे यांचं. 6:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी यामध्ये गुलाब लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन संजय पाटोळे यांचं. आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं यामध्ये हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग 8 आपण ऐकू शकाल. 7:15 वाजता लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम यामध्ये श्रीदत्त भजनी मंडळ समतानगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आपण ऐकू शकाल.

आपण ऐकू शकाल. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 10 वाजेपर्यंत. आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाच्या तासांचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. यानंतर ऐकूयात आमच्या उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आमची उद्याची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:50, 6:05 मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आणि त्यानंतर 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 1:15 लखलख चंदेरी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल.

8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10 हिंदी कार्यक्रम दर्पण, यामध्ये सुविचारों का धन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11 कव्वाली. 11:30 गीत बहार हा कार्यक्रम. 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

सायंकाळी 5 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6:10 मैफिले गझल, 6:30 वाजता नाचू कीर्तनाचे रंगी, यामध्ये एक एक पैसा समृद्धीचा वसा याविषयी कांचन नजपांडे यांचं कीर्तन आपण ऐकू शकाल. 6:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार. 7:15 वाजता लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये एडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजांच्या तासांचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय आमच्या नेहमीच्याच वेळेवर दिल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची.

0: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
1: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
2: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीईचे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 850 555.
3: श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना.

आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. सायंकाळची 6:10 झाली आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे मिश्र संगीत या कार्यक्रमाशी. तत्पूर्वी

जगजीत सिंग यांच्या स्वरातील गझल आपण ऐकलीत. याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमाशी. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.

0: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस
1: बस
0: समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा। दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट

0: आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
1: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
3: VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
4: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
4: संपर्क 83 800 50 555.
6: स्वयंसिद्धा या कार्यक्रमात आता ऐकूयात गजरा एक सुगंध दरवळ. याविषयी माहिती संकलन निवेदन श्वेता माळी यांचं आणि या कार्यक्रमाची सादर करते किशोर पवार. ऐकूयात स्वयंसिद्धा हा कार्यक्रम.
7: स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेता माळीचा नमस्कार. सखींनो, काठपदरची साडी, कपाळावरती छोटीशी टिकली, नाकात नथ आणि केसात मोगऱ्याचा शुभ्र गजरा. कल्पनाच केली तर डोळ्यासमोर येते भारतीय सौंदर्याने नटलेली स्त्री. मग आजच्या कार्यक्रमात आपण 16 शृंगारपैकी एक असलेला गजरा याविषयी बोलूयात. पण सखींनो, या गजऱ्याविषयी बोलण्याअगोदर ऐकूयात हे छान असं गाणं खास आपल्यासाठी.

खरंच लता दीदींनी या गाण्यात जणू आपला जीवच ओतला आहे. सखींनो, मोगऱ्याचा शुभ्र गजरा, चाफ्याचा पिवळा धमक रंग किंवा निशिगंधाचा सुवास अशा फुलांचा गजरा स्त्रीच्या केसात माळला की तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. साधी राहणीमान असेल तरी केसातील गजऱ्यामुळं स्त्रीच्या सौंदर्याला चार चांदच लागतात, हो ना? आजच्या धावपळीच्या जीवनात गजरा माळण्याची पद्धत थोडीशी लुप्त होत जाते. फक्त एखाद्या कार्यक्रमातच काही स्त्रिया गजरा माळलेला आपल्याला दिसून येतात. गजरा फक्त फुलांची माळ नाही, तर ती आहे एक भावना, एक आल्हाददायक सुखाचा अनुभव. तो मंद सुवास दिवसभर आपल्या सभोवताली घुमत असतो. या सुवासाने आपलं मन देखील प्रसन्न होतं. तुम्हाला माहिती आहे का की आपल्याकडे गजरा माळण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. आपल्याला अजिंठा वेरूळच्या लेण्या तर माहीतच असतील, हो ना? या लेण्यांमधील जे शिल्पकाम आहे, या शिल्पांमध्ये स्त्रियांच्या केसात फुलांच्या माळा कोरलेल्या आपल्याला आढळून येतात. म्हणजे बघा, शतकानुशतके गजरा माळण्याची पद्धत आपल्याकडे दिसून येते. गजरा फक्त मोगऱ्याचाच असतो असं नाही. अबोली, जाई, जुई, निशिगंध, शेवंती, गुलाब यांसारख्या सुवासिक आणि आकर्षक फुलांचा पण आपण गजरा तयार करतो. सखींनो, गजरा तयार करण्याची पद्धत पण खूप सोपी आणि लवकर होणारी आहे बरं का. आपल्या पारसबागेत जर एखादं मोगऱ्याचं किंवा अबोलीचं रोप असेल, तर आपण घरच्या घरी अगदी सुरेख गजरा आपण तयार करू शकतो, तोही अगदी कमी वेळेत. सखींनो, गजरा बनवताना धाग्याचे एक टोक मोकळे सोडा आणि बोटावर धाग्याची एक साधी गाठ तयार करा. त्यानंतर दोन मोगऱ्याच्या कळ्या घेऊन त्यांचे देठ एकमेकांच्या विरुद्ध दिशेला किंवा फुले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला राहतील अशा पद्धतीने धाग्यावर ठेवा. या दोन फुलांच्या देठाभोवती धागा दोन वेळेस गुंटाळून घ्यायचा आणि दोन्ही फुलांच्या मधून एक वळसा घालून घट्ट गाठ मारून घ्यायची. पुन्हा दोन फुले आधीच्या फुलांच्या अगदी जवळ ठेवून धाग्याने घट्ट गाठ मारून घ्यायची. आपणाला गजरा किती लांब करायचा आहे त्या हिशोबाने फुले नंतर वाढवायची आणि शेवटी दोन तीन घट्ट गाठी मारून घ्यायच्या, जेणेकरून गजरा सुटणार नाही. आपणाला जर वेणीचा लुक हवा असेल तर दोन फुलांच्या ऐवजी तीन चार फुले एकत्र ठेवून गजरा विणायचा आणि फुले जितकी जवळजवळ विणली जातील गजरा तितकाच भरगच्च दिसू लागतो. आपण रात्री पण गजरा तयार करून ठेवू शकतो बरं का. फक्त तयार केलेला गजरा एका ओल्या सुती कपड्यामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवायचा किंवा बाहेर ठेवला तरी चालू शकतो, पण सुती कपडा ओला पाहिजे. मोगऱ्याचा गजरा विणताना आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण विणू शकतो, जसं की क्रिस क्रॉस पद्धत, गोलाकार पद्धत. आता क्रिस क्रॉस पद्धतीमध्ये दोन मोगऱ्याच्या कळ्या अशा पद्धतीने धरायच्या की त्यांचे देठ एकाच दिशेला यावे, पण थोड्या व्ही आकारात. आता आणखीन दोन कळ्या त्यांच्या अगदी विरुद्ध दिशेला तिरप्या ठेवायच्या. धाग्याने या चारही कळ्यांच्या देठांना मध्यभागी घट्ट गाठ मारा. तयार होतो आपला गजरा. गजरा विणताना हात थोडे ओले ठेवल्यास कळ्या ताज्या राहतात आणि सुगंधही जास्त काळ राहतो.

किती सुंदर गाणं होतं नाही? बघा, गजराचं आपलं एक वेगळंच विश्व असतं, पण सध्याच्या बदलत्या दुनियेत गजऱ्याचं स्वरूप मात्र बदलताना दिसत आहे. नैसर्गिक ओरिजिनल फुलांची जागा आता आर्टिफिशियल फुलापानांनी घेतली आहे. हवे तसे हव्या त्या डिझाईनमध्ये, कलरमध्ये आणि हव्या त्या फुलापानांमध्ये गजरे आपल्याला बाजारात मिळू लागले आहेत. काळाच्या ओघात कितीही फॅशन बदलली तरी मोगऱ्याच्या गजऱ्याची जादू कधी कमीच होऊ शकणार नाही, कारण हा सुगंध फक्त केसात नसतो तर तो आपल्या संस्कृतीच्या श्वासात गुंफलेला असतो. काय बरोबर ना? अनेकांना वाटतं की गजरा फक्त सौंदर्य फुलवण्यासाठीच असतो, पण असं नाही. आयुर्वेदानुसार मोगऱ्याचा सुगंध मनावरचा ताण कमी करतो आणि पित्तशामक असतो. गजरा फक्त फुलांची माळ नसते तर ती असते भावनांची आणि नाजूक आठवणींची एक सुंदर गुंफण. सखींनो, आज आपल्याशी गजऱ्याविषयी बोलताना मला मी पहिल्यांदा अबोलीचा गजरा केसात माळला होता तो आठवतोय, आणि मला वाटतं कदाचित तुम्हालाही तुम्ही पहिला गजरा केव्हा केसात माळला होता ते आठवत असेल, हो ना? केसात माळलेला गजरा आरोग्याचाही मंत्र देतो, सुगंधाच्या सोबतीने मनाचा थकवाही दूर नेतो. तसं पाहायला गेलं तर सखींनो, गजरा विणणे ही एक कलाच आहे. यामध्ये प्रकार पण भरपूर असतात. अनेक जण गजरा विणून विकण्याचा व्यवसाय देखील करत असतात. सखींनो, अनेकदा भरतनाट्यम किंवा कथ्थक यांसारख्या शास्त्रीय नृत्यामध्ये हातांच्या मनगटावर गजरा बांधला जातो. तसंच घरामध्ये सजावट करण्यासाठी पण गजऱ्याचा वापर आपण करतो. गजरा फक्त सौंदर्याचा दागिना नाही तर तो आपल्या भक्तीचा, आदराचा आणि दरवळणाऱ्या सुगंधाचा एक रेशमी धागा आहे. सखींनो, मोगऱ्याचा गजरा लवकर सुकतो, जास्त काळ गजरा टिकून राहतो तो निशिगंधाचा, ज्याला आपण रजनीगंधा पण म्हणतो. सकाळी माळलेला गजरा दुसऱ्या दिवसापर्यंत सुगंध पसरवत असतो. नावाप्रमाणेच निशी म्हणजे रात्र आणि गंध म्हणजे सुवास, पण हा गजरा थोडासा टाईट होतो. निशिगंधाचा हा थाट सुरू होतो तो सूर्य मावळल्यावर. पांढऱ्या शुभ्र रंगाची लांब काठी त्यावर उमललेल्या नक्षीदार कळ्या मन मोहून घेतात. मला इथं मी वाचलेल्या काही ओळी आठवत आहेत. रात्रीच्या गर्द अंधारात सुगंधाचा हा राजा येतो. निशिगंधाचा तो एक गजरा साऱ्या घराला वेढ लावतो. नाजूक कळ्यांची पांढरी नक्षी केसात जेव्हा सजते तेव्हा साध्या सौंदर्याची ही जणू प्रतिमाच बदलते.

तसंच सखींनो आणखीन एका फुलांचा गजरा आपण स्त्रिया खूप आवडीने केसात माळत असतो, तो म्हणजे अबोलीचा। अबोलीच्या फुलांचा गजराना कोणत्याही वातावरणात तग धरून राहतो। अगदी कडक उन्हातही या फुलांचा रंग कमी होत नाही आणि लवकर सुकतही नाही। आपल्याला मिक्स रंगांचा गजरा तयार करायचा असेल तर अबोलीचे फुलं उत्तम पर्याय असतात। आपल्या केसांमध्ये अगदी उठून दिसतात। अगदीच आपल्या कार्यक्रमाशिवाय इतर ठिकाणी जर गजरा माळावा असं वाटलं तर अबोलीच्या गजऱ्याने अगदी साधेपणातलं सौंदर्य खुलू लागतं। हा अबोलीचा गजरा घरी विणायचा असेल, सर्वात आधी आपल्याला जेवढा गजरा लांब करायचा आहे तेवढा लांब दुहेरी दोरा घ्यायचा आणि खालच्या बाजूला गाठ मारून घ्यायची। दोन तीन अबोलीची फुलं एकत्र घेऊन देठ खालच्या बाजूला आणि फुलांचा भाग वरच्या बाजूला असं ठेवून देठांना गाठ मारून घ्यायची। ही गाठ मारताना जास्त जोरात नाही मारायची, कारण फुलांचे देठ नाजूक असते, तुटण्याची पण शक्यता असते। अशा प्रकारे सर्व फुले विणून घ्यायची, तयार होतो आपला अबोलीचा गजरा। सखीनो, मला आणखीन इथं एक काही ओळी आठवत आहेत, अशाच कुठेतरी वाचलेल्या। अबोल राहून ही जे बरंच काही सांगते ते केशरी फूल केसात खूप छान भासते, नाजूक पाकळ्या आणि तो मराठ मोळा तोरा। अबोलीच्या गजऱ्याने खुलतो सौंदर्याचा चेहरा, हातात घेऊन पांढरा दोरा कळ्यांना त्या गुंफूया, अबोलीच्या त्या केशरी रंगाने केसांचा साज खुलूया।

सखी नो विस खांडेकर यांच्या साहित्यातील गजरा सांगतोय. केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा फक्त सुगंधाचा सुस्कारा नसतो, तो असतो कोवळ्या मनाचा उमलणाऱ्या स्वप्नांचा एक हळवा कोपरा. फुले सुकली तरी सुगंध उरतोच, तसाच गजरा कोमजला तरी त्यातील माळलेल्या आठवणी काळजाच्या वेणीत तशाच राहतात. चला तर मग सखींनो, आज घरी जाताना एक छान असा गजरा आपण घेऊन जाऊयात आणि आपल्या केसात माळूयात. आपलं सौंदर्य अधिकच खुलून दिसेल हे मात्र नक्की. चला तर आजच्या या सुगंधी विषयाला विराम देऊयात आणि भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्वेता माळीस आज्ञा द्या, पुन्हा भेटणारच आहोत स्वयंसिद्धा या कार्यक्रमात. नमस्कार.

या कार्यक्रमातून संकलन निवेदन होतं श्वेता माळे यांचं आणि या कार्यक्रमाची सादरकर्ती किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:58 होत आहेत. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते, असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा

0: विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया, इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही, असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपर फुटीच्या विरोधात जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिली आहे. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांचाही तातडीनं पुन्हा आढावा घ्यावा असंही सरकारनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे, असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: धारा के खिलाफ नहीं है और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्रगीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्या के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11 लाख हेक्टर आणि तूर 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थमुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.
3: एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची.
0: वयाच्या 21-22 वर्षापासून जर युवा व्यसनांपासून दूर राहिले तर आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा असा

आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला असून यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. परदेशात होणाऱ्या 12 संमेलनांसाठी CSR माध्यमातून 2 कोटी तसंच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे राज्यातल्या

0: विद्यापीठांसाठी प्रत्येकी 25 लाख, याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये असा एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपवला. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातले 25 मार्ग बंद आहेत. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यात SDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी सुखावले आहेत. मात्र आज जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेले 2 दिवस होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरचा रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. हवामान विभागानं जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आजसाठी तर पुणे तसंच नाशिक घाट परिसराला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अकोला, वर्धा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

आपण ऐकत होतो स्वच्छ भारत अभियान गीत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, देशभरात विविध परीक्षांमधल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि युवा वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर लोकसभेनं काल सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. या सुधारित विधेयकात 10 वर्षांपर्यंत कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड, शिवाय जलद तपास आणि विशेष फास्ट्रॅक न्यायालयांद्वारे वेळेत खटले निकाली काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून या नव्या कायद्याच्या तरतुदीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, 2024 मध्येही या विषयावर कायदा अस्तित्वात होता. मात्र 2026 सुधारणा विधेयकात शिक्षा आणि अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आली आहे. या बदलांमागचा कायदेशीर उद्देश आणि त्याचा परिणाम याविषयी विधिज्ञ ॲडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
1: या मूळ कायद्याचं प्रयोजन हे सार्वजनिक परीक्षेतील अनुचित प्रकार थांबवणे आणि असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीला, समूहाला, गटाला अथवा संस्थांना कठोर कारवाई करून परीक्षा यंत्रणेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवणे, ती वाढवणे असा होता. हा कायदा भारतभर लागू आहे. अलीकडेच पेपर फुटीचे काही प्रकार समोर आले आणि अशा प्रकारांमुळे सार्वजनिक परीक्षांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यावर उपाययोजना म्हणून जो मूळ कायदा या विषयातला आहे त्यावर सुधारणा आणि दुरुस्ती करणे आवश्यक झालं होतं. ही दुरुस्ती करण्यासाठी कालचे विधायक

0: लोकसभेत संमत करण्यात आले. यातील महत्वाच्या सुधारणा ज्या सुचवल्या त्या अशा आहेत. एक म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना आता या प्रकारच्या खटले चालवण्यासाठी विशेष द्रुतगती न्यायालय स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. दुसरं म्हणजे या न्यायालयांनी या प्रकरणांची रोजच्या रोज सुनावणी घ्यायची आहे आणि 3 महिन्याच्या आत निकाल द्यायचा आहे. तिसरं म्हणजे अशी प्रकरणं तपास यंत्रणांनी 2 महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचं दोषारोप पत्र दाखल करायचं आहे. त्याच्यापुढे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना या कायद्याखालील प्रकरणं चालवण्यासाठी विशेष अभियोक्ता नेमण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी मूळ कायद्यात जो कारावास आणि दंड याविषयीची प्रयोजन होतं त्यामध्ये आता या सुधारणेने वाढ केली आहे. आता 5 ते 10 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखापर्यंतचा दंड प्रस्तावित आहे. या प्रकरणातील निकालाविरुद्ध जे अपील होईल ते उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार आहे आणि ते त्यांनी 3 महिन्यात निकाली काढायचं अशी तरतूद केली आहे.
1: श्रोते हो, प्रश्नपत्रिका फुटीमागे संघटित रॅकेट, सायबर तंत्रज्ञान आणि संस्थात्मक संगनमत असल्याचं अनेक तपासातून समोर आलं आहे. याकरता नव्या कायद्यातील तरतुदी पुरेशा आहेत का हे ॲडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
0: एक नक्की आहे की तपास आणि निकाल या दोन्ही प्रक्रियांसाठी डेडलाईन दिलेली असल्यामुळे जलद न्याय मिळवण्याच्या दृष्टीने या तरतुदी परिणामकारक नक्कीच होऊ शकतील. मात्र त्याचबरोबर अशा डेडलाईन जिथे दिलेत अशा ठिकाणी सुद्धा अशा सर्व लोकांची नियुक्ती होणं, वेगळ्या न्यायालयाची नियुक्ती होणं, वेगळ्या तपासी अंमलदाराची नियुक्ती होणं, या प्रशासकीय कामात अनेक वेळा गडबड होऊ शकते, अनेक वेळा वेळ गेल्याची उदाहरणं आहेत. मला वाटतं त्या दृष्टीने ती अंमलबजावणी अतिशय महत्वाची ठरणार आहे. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये अनेकदा संघटित रॅकेट, तांत्रिक माध्यमं किंवा संस्थात्मक संगनमत दिसून येतं हे खरं आहे आणि हेच अलीकडच्या प्रकरणातही सापडलेलं आहे. ह्या नव्या विधेयकामध्ये किंवा ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा दंड, त्याचबरोबर अशा संस्थांना काम करण्यापासून बंदी अशा तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींमुळे निश्चितच एक प्रकारचा वचक निर्माण होऊ शकतो आणि पारदर्शक परीक्षा राहण्यासाठी जी प्रक्रिया आहे तिला पुष्टी मिळू शकते. मात्र ह्यात एक गोष्ट महत्वाची आहे की विधेयक होणं, यापुढे जाऊन कायदा होणं याहीपेक्षा काय महत्वाचं आहे की त्याची अंमलबजावणी झाली आणि काही दोषींना खूप कठोर शासन झालं हे दिसणं हे जनमानसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता अस्तित्वात असलेल्या केसेस सुद्धा जर खूप लवकर हाताळून त्याची गुणदोषावर जर शिक्षा झाली तर त्याचा मेसेज, त्याचा एक प्रकारचा प्रभाव हा यावर जास्त पडण्याची शक्यता आहे.
1: श्रोते हो, परीक्षा गैरव्यवहाराबाबत आता 0 टॉलरन्स धोरण आहे. विविध राज्यांमध्ये आधीपासूनच वेगवेगळे कायदे आहेत. मात्र या राष्ट्रीय कायद्यामुळे काय घडेल हे ॲडव्होकेट अभय आपटे यांनी स्पष्ट केलं.
0: या विधेयकानुसार ज्या सुधारणा मूळ कायद्यात आल्या आहेत त्यातून सरकारने हे दाखवून दिलंय की अशा सार्वजनिक परीक्षेमधल्या गोंधळाबाबत सरकार कोणची हयगय करणार नाही किंवा 0 टॉलरन्स ही त्यांच्या याबाबतची धोरण आहे. पण ही घोषणा प्रत्यक्षात येणं खूप महत्वाचं आहे. यासाठी कायदेशीर तरतुदी नक्कीच झाल्यात. पण आता हाही एक मुद्दा पुढे येतो की प्रत्येक राज्य असं म्हणतंय की आमचं काम आमच्या तरतुदीनुसार चालेल. मात्र ही जी सुधारणा आहे त्यामध्ये या करण्यात आलेल्या सुधारणा, प्रस्तावित सुधारणा या गोष्टी पॅन इंडिया म्हणजे भारतभरासाठी लागू पडणार आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही एकत्र परीक्षा घेताय किंवा कुठलीही सार्वजनिक परीक्षा घेताय तर याबाबत भारतभर एकच नियम लागू व्हायला हवा. याला कारण मग त्यातून पळवाटा शोधणं कोणाला सोपं होणार नाही आणि मग त्यासाठी अशा प्रकारची सुधारणा निश्चित काम करेल आणि भारतभरासाठी पारदर्शक परीक्षा आणि पारदर्शक पद्धत ही अस्तित्वात येईल असं या सुधारणांमुळे वाटतंय. अर्थात यासाठी काही तांत्रिक अडचणी निश्चित येतील. याविषयी काही लोक न्यायालयात, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करतील आणि या सगळ्यांची मग त्या कायद्याची जी काही गुणात्मक, त्याचं जे काही ऑन मेरिट्स प्रपोजिशन आहे ते लोकांसमोर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वत्र लागू होणाऱ्या तरतुदी हे एक याचं वैशिष्ट्य आहे आणि मग कुठल्या तरी 2 राज्यांमधले मतभेद, केंद्रामधले आणि राज्यामधले मतभेद हे राहणार नाहीत.
1: श्रोते हो, कोणताही कायदा समाजात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्यावरच यशस्वी ठरतो. या नव्या सुधारणा विधेयकामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल का याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं मत जाणून घेऊया.
2: दोन गोष्टी अशा आहेत याच्यातल्या की ज्या वेळेला अशा

0: प्रकारचे गैरप्रकार होतात त्यावेळेला त्याचा जो टार्गेट ऑडियन्स असतो, म्हणजे जसं आपल्याकडे 3 परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले आणि मग त्या त्या परीक्षांशी संबंधित जे लोक असतात त्यांना थोडस त्यांचं भवितव्य सांगलेलं असतं, त्यामुळे त्यांना थेट त्याचा परिणाम होतो. त्याशिवाय एकूण विद्यार्थी वर्ग म्हणून जे वेगळ्या परीक्षा देतात त्यांचाही मनोबलावर परिणाम होतो. त्यामुळे आत्ता जे बिल आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आहे. म्हणजे काय, तर 2024 साली पण अशा प्रकारचं विधेयक आणलं गेलं होतं आणि त्यानंतर आता 2 वर्षांनी आपल्याला हे आणायची वेळ आली. याचा अर्थ काय, तर 2 वर्षामध्ये पुन्हा गैरप्रकार झाले, म्हणजे आधी केलेल्या उपाययोजना पुरेशा नव्हत्या म्हणून तर हे बिल आणावं लागलं. पण या बिलामध्ये जे लोक त्याच्यामध्ये सापडतील किंवा जे गुंतलेले असतील त्यांना अतिशय कडक शिक्षेचं प्रावधान आहे, म्हणजे थेट तुरुंगात जातील. त्याच्यानंतर 1 कोटी रुपयाचं म्हणजे दंडात्मक तरतूद वाढवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 10 कोटी 1 कोटी जेल. त्याच्यानंतर दुसरा भाग त्यातला असा आहे की या परीक्षांच्या संदर्भामध्ये पारदर्शकता येणं हा पण एक त्यातला विषय आहे. जसं हे कडक उपाय जे आहेत, म्हणजे बिल जे आणलेलं आहे किंवा विधेयक जे आहे त्याच्यामुळे काय होतं, तर सगळ्या देशाचं लक्ष लागण्याचं कारण असं की जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यामुळे अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. अगदी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही झालाय, त्यामुळे आता देशाचं लक्ष त्याच्याकडे लागल्यानंतर ज्यावेळेला या सगळ्या बातम्या कालपासून येत आहेत प्रसारमाध्यमातून आणि एकूणच सर्व वृत्तपत्रातनं टीव्ही चॅनल्सवरनं, त्यामुळे त्या परीक्षेशी संबंधित सगळ्याच लोकांना, कारण असं आहे की ते संसदेत ज्यावेळेला विधेयक मंजूर होतं त्यावेळेला तो देशाचा कायदा होणार आहे आणि आता तो कायदा इतका कडक होणार आहे की त्या कायद्यामुळे अशा प्रकारचा गैरप्रकार कोणी केला, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यातले घटक की क्लासेस चालवणारे लोक असतील किंवा त्या यंत्रणेतलेच काही लोक असतील किंवा काही त्यातले वेस्टेड इंटरेस्ट असलेले दलाल असतील, त्या प्रत्येकाला याची कडक आता जाणीव आहे की आता आपली काही खैर नाही. त्यामुळे जर कडक कायदा केला असेल आता आणि जर तशी धारणा त्या प्रत्येक घटकाच्या मनामध्ये असेल तर विद्यार्थी वर्गाला 100% दिलासा मिळेल. फक्त आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास इतका उडत चाललाय की वारंवार अशा घटना घडतात म्हणून, म्हणजे होतं कसं की एक परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा असेल आणि इतर समजा AICTE पूर्वी घ्यायचं जशी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल मेडिकलची असेल, या वेगवेगळ्या परीक्षा ज्या होतात किंवा अगदी इतर कुठल्याही परीक्षा असतील तर त्या सगळ्या परीक्षांचा लाभार्थी जे आहेत, ज्या परीक्षेला बसणारे जे इच्छुक लोक आहेत, महत्वाकांक्षी लोक जे आहेत, त्या परीक्षातून उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत येऊ पाहणारे किंवा वैद्यकीय प्रवेशाला ऍडमिशन घेणारे, अभियांत्रिकीला प्रवेशाला घेणारे किंवा अगदी संरक्षण दलांच्या परीक्षा देणारे सुद्धा असतात काही पातळ्यांवर, तर या सगळ्या समाज घटकांमध्ये आतापर्यंत जो एकूण परीक्षा पद्धती म्हणजे काही खरं नाही किंवा किती ट्रान्सपरंट आहे, कशी होईल, काय होईल, तर आता जी कडक प्रावधान केलंय त्याच्यामुळे त्या सर्वच लोकांना असं निश्चितपणे वाटेल, त्यांना हा दिलासा नक्की मिळेल की आता याच्यामधले गैरप्रकार 100% कमी होतील किंवा कदाचित गैरप्रकार खूपच कमी प्रमाणात होतील किंवा अपवादात्मक होतील आणि झाले तर त्याचा जो परिणाम असेल, फटका बसणारा असेल, तो अतिशय कमी पातळीवरचा असेल. म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला असं काय होणार नाही, कुठेतरी एखाद्या केंद्रावर काहीतरी झालं वगैरे होईल, म्हणजे त्याचा ओव्हरऑल परीक्षार्थींवर परिणाम होणार नाही असा लोकांना दिलासा नक्की मिळेल असं मला वाटतं आत्ताचा जो कडक कायदा केला त्याच्यामुळे.
1: श्रोते हो, कठोर शिक्षेबरोबरच परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सकडून काय अपेक्षा आहेत याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं विश्लेषण ऐकूया.
0: हे बघा, 2-3 पातळ्यांवर विचार केला पाहिजे. नंदन निलेकणी हे कोण आहेत, तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामधले ते सगळ्यात मोठे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत असलेलं नाव आहे, म्हणजे ते इन्फोसिसचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आधार कार्ड जे आपण आज वापरतो, म्हणजे आज आधार कार्डच्या मुळे जी काही देशात क्रांती झाली आहे सगळीकडे आधार एकच युनिक नंबर आपल्याला मिळाल्या माणसाला, तर त्या आधार कार्डच्या सगळ्या मोहिमेमध्ये नंदन निलेकणी होते. परंतु नंदन निलेकणी हे नाव असं आहे की जे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे, त्यांना या सगळ्या टास्कफोर्सच्या गठीत केल्या त्याचे प्रमुख पद दिलंय. त्यामुळे अर्थातच तंत्रज्ञानाधारित किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काहीतरी सोल्युशन येईल हा एक भाग, आणि त्यातनं काय होईल तर ही संपूर्ण परीक्षा आहे ती एकीकडे तंत्रज्ञानावर आधारित अशी केली जाईल की पारदर्शक पद्धतीने होईल आणि त्याच्यामध्ये आता जे परीक्षेत गैरप्रकार झाले म्हणजे पेपर फुटला, आता या नंदन निलेकणींचा टास्क फोर्स तंत्रज्ञानाधारित असं काहीतरी त्या परीक्षेत ऑर्गनायझिंगमध्ये आणेल की जेणेकरून घोटाळा करणं अवघड व्हावं टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने, आणि दुसरं चुकून कोणी प्रयत्न केला, हिंमत केली तर त्याला पकडलं पटकन जावं, ह्या 2 गोष्टी त्या टास्क फोर्सकडनं होतील की ज्याच्या आधारे परीक्षा घेणं सोपं जाईल आणि कुणी घोटाळा केला तर पकडणं सोपं जाईल.
1: श्रोते हो, सार्वजनिक परीक्षा ही लाखो युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि देशाच्या भविष्यातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाशी निगडीत असते, त्यामुळे पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्यासोबतच पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित परीक्षा व्यवस्था तितकीच गरजेची आहे. नव्या सुधारित कायद्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना

न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय.
2: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
1: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
2: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
1: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या.
2: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
1: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
2: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
2: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: FM 101.3 MHz आकाशवाणीचंही धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. आमच्या यानंतरचा कार्यक्रम लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण, कृषी मंत्रालय, भारत सरकार.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: किसानवाणी कार्यक्रमात संजय पाटोळे.

सर्वांचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 श्रावण, शके 1948, म्हणजेच 30 जुलै 2026. मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक छानसं गाणं.

सरजा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गाय कलाकार होते सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर. गीतरचना होती नाधो मानोर यांची आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुलाब लागवड याविषयी माहिती. नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण गुलाब लागवड या संदर्भात माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, गुलाबाच्या लागवडीबाबत भारत आघाडीवर आहे. भारतात एकूण 41,000 हेक्टर जमीन विविध फुलांच्या लागवडीखाली आहे. फुलांमध्ये गुलाब फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या रंगाच्या विविधता, मधुर श्वास, पाकळ्यांची आकर्षक ठेवण आणि जवळजवळ 7 ते 8 दिवस चांगल्या अवस्थेत टिकण्याची क्षमता या गुणांमुळे गुलाब फूल प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून या फुलाला फुलांचा राजा असे म्हणतात. माणसाच्या भावना व्यक्त करण्याकरिता गुलाबाची फुले दिली जातात. गुलाबाला आयुर्वेदात त्याच्या औषधी गुणधर्मामुळं फारच महत्त्व आहे. त्याचा वापर बागेमध्ये शोभेसाठी तसेच प्रदूषण होऊ नये देण्यासाठी गुलाबापासून अत्तर, गुलाब पाणी, जॅम, सरबत, गुलकंद तयार करण्यासाठी होतो. सध्याच्या परिस्थितीत गुलाबाची फुले कट फ्लॉवर म्हणूनही वापरतात. दरवर्षी 550 ते 600 दशलक्ष डॉलरच्या किमतीची गुलाबाची फुले विकली जातात. गुलाबाची शेती आपल्याकडील हवामानात उघड्यावर व्यापारी दृष्टीने केली जाते. जगात नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, कोलंबिया, केनिया, भारत या देशात गुलाबाची व्यापारी पद्धतीनं शेती केली जाते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात गुलाबाचे कट फ्लॉवर्ससाठी उत्पादन केले जाते.

शेतकरी बंधूंनो, गुलाब लागवडीसाठी योग्य हवामान आणि योग्य जमीन निवडणं आवश्यक असतं. गुलाब पिकासाठी सरासरी दिवसा 22° ते 28° सेल्सिअस आणि रात्री 15° ते 17° सेल्सिअस तापमान मानवते. तसेच 60 ते 65 सापेक्ष आर्द्रता, भरपूर सूर्यप्रकाश आणि जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड या पिकाच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक आहे. गुलाबाच्या झाडाची वाढ सावलीत नीट होत नाही, म्हणून ह्या पिकाच्या लागवडीकरिता निवडलेल्या जागेच्या आजूबाजूस उंच इमारती किंवा झाडे असू नये. ह्या पिकाला अतिवेगाने वाहणारे वारे सहन होत नाही, म्हणून लागवडीपूर्वी शेताच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे 3 ते 4 दाट ओळीत शिवरीसारखी उंच वाढणारी झाडे वारा अडविण्याकरिता लावायला हवीत. हे पीक उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगले येते. मध्यम जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होत असल्यामुळं अशा जमिनीची निवड गुलाब पिकाकरता आपण करावी. गुलाबास जांभ्या दगडाच्या तांबूस वालुकामय जमिनी ज्यांचा सामू 5.6 ते 7 याच्या दरम्यान आहे अशा निवडाव्यात, आणि पाण्याचा उत्तम निचरा होता ज्यात भरपूर खनिज द्रव्ये असतात अशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी. गुलाबाकरिता चुनखडीयुक्त फांथळ जमीन अयोग्य ठरतात, म्हणून अशा पिकाच्या जमिनीची निवड गुलाब पिकाकरता करू नये. या पिकाकरिता हलकी ते मध्यम जमीन मानवत जरी असली तरी अशा जमिनी कसदार नसतात, म्हणून अशा जमिनीमध्ये हिरवळीची खते किंवा शेणखताचा भरपूर वापर आपण करावा. निवड केलेल्या जमिनीचे परीक्षण करून घेणे तसेच झाडांना घ्यावयाच्या पाण्याचेही परीक्षण करणे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, गुलाबाची अभिवृद्धी बी डोळे भरून फाटे कलम गुटी कलम याद्वारे करता येते. वेलवर्गीय गुलाबाची अभिवृद्धी गुटी पद्धतीचा वापर करून केली जाते, तर व्यापारी जातीची अभिवृद्धी डोळा भरून केली जाते. गुलाबाच्या संकरित जाती तयार करण्याकरिता गुलाबाची अभिवृद्धी बिया पेरून केली जाते. शेतकरी बंधूंनो, गुलाब पिकाची लागवड पावसाळी हंगामात केल्यास लागवड चांगली होते, कारण पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असते आणि बाष्पीभवन कमी होते. गुलाबाच्या रोपाची लागवड सहसा संध्याकाळी 5 वाजेच्या नंतरच करावी. ह्या पिकाला अतिथंडी आणि अतिउष्णता सहन होत नसल्यामुळं गुलाबाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लागवड करावी. अतिथंडीत लागवड करू नये. गुलाबाच्या लागवडीकरिता अंतर जमिनीवर आणि जातीवर अवलंबून असतं. 20x30, 30x30, 40x30, 50x30, 60x30, 75x30 किंवा 75x75 सेंटीमीटर किंवा 125x75 सेंटीमीटर अशा प्रकारच्या अंतराचा उपयोग आपण गुलाब लागवडीकरता करावा. शेतकरी बंधूंनो, गुलाबाच्या फुलांची चांगली प्रत आणि भरपूर उत्पादन मिळण्याकरिता खते देणं महत्त्वाचं असतं. गुलाबाचे पीक बहुवार्षिक असल्यामुळं लागवड केलेल्या जागेवर ते 5 ते 7 वर्ष राहते, आणि दरवर्षी हे पीक जमिनीतील अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात शोषून घेतात, त्यामुळे प्रत्येक वर्षी जमिनीचा कस कमी होत जातो. म्हणून जमिनीचा पोत चांगला ठेवण्याकरिता वरखते देणं महत्त्वाचं असतं. ऑइल केक किंवा बोन मिल ह्या खतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा गुलाबांची झाडे उत्तम प्रतिसाद देते, म्हणून भूमिंग पेंट 5 किलो, बोन मिल 5 किलो, अमोनिया फॉस्फेट 1 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 2 किलो, पोटॅशियम सल्फेट 1 किलो असे एकूण मिश्रण 14 किलो एकत्रित करून बांगडी पद्धतीने 100 ग्रॅम मिश्रण प्रतिझाड वर्षातून 2 ते 3 वेळा आपण द्यावे.

0: डिग्री या चित्रपटातले गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होत्या उषा मंगेशकर आणि सहकारी. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार होते बाळ पळसुले. मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया जमिनीच्या सुपीकतेसाठी गांडूळ खताचं महत्व याविषयी माहिती.
1: नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी गांडूळ खताचं महत्व काय आहे या संदर्भातच आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, भारत देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिकं घेणं तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणं अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीनं रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊ शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक रासायनिक अपरिमित हानी होत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षानुवर्षे एकाच जमिनीत एका पिकाची लागवड केली जाते, त्यामुळं जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेतजमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत सुपीक ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शेतकरी बंधूंनो, जमिनीची सुपीकता तीन प्रकारची असते. एक भौतिक सुपीकता, दुसरी रासायनिक सुपीकता आणि तिसरी म्हणजे जैविक सुपीकता. या परस्परावर अवलंबून आहेत. भौतिक सुपीकता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. यावर पिकांसाठी जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता अवलंबून असते. जैविक सुपीकता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. यावर पिकांसाठी जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता अवलंबून असते. जैविक सुपीकता ही भौतिक सुपीकतेवर अवलंबून असते. रासायनिक सुपीकता भौतिक आणि जैविक सुपीकतेमुळे बदलता येते, मात्र भौतिक सुपीकता बदलणं आणि टिकविणं अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतात केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर या पुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. शेतकरी बंधू,
2: ठीक आहे भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: मंडळी किसानवाणी या कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग आठवा.
4: नमस्कार डॉक्टर.
5: नमस्कार.
4: स्त्रियांच्या आयुष्यातला टप्पा म्हणजे मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती.
5: बरोबर.
4: तर या दरम्यान स्त्रियांना हृदयरोगाचा कितपत धोका असू शकतो?
5: तर याच्यावर बऱ्याच स्टडीज आहेत की जेव्हा मेनोपॉज होतो त्याच्यानंतर स्त्रियांचं याच्या हृदयविकाराचं प्रमाण वाढलं जातं. हृदयविकार असो पॅरालिसिसचं प्रमाण, त्यामुळे हार्मोनल चेंजेस बरेच होतात आणि नंतर प्रमाण वाढतं.
4: म्हणजे त्यांनी काय कशा तपासण्या करायला पाहिजे? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे?
5: डॉक्टरांचा सल्ला की हेच आपले जे लक्षण आहेत जर त्यांना जाणवत असतील तर हे रुटीन चेकअप तर जेव्हा 40 वर्षाच्या पुढे किंवा 30 वर्षाच्या पुढे करायलाच पाहिजे की वर्षाला शुगर ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी चेक करत राहिलंच पाहिजे. किंवा जर तुम्हाला लक्षणं येत असतील तर ते दाखवणं गरजेचं
4: आहे. परंतु बऱ्याच वेळा डॉक्टर असं होतं की मेनोपॉज सिंड्रोम काही स्त्रियांमध्ये विशेषतः जाणवतो की मूड चेंज होणं, स्विंग होणं, धडधडणं,
5: घाम येणं,
4: घाम येणं. तर मग हे हृदयविकाराशी निगडीत आहे असं स्त्रियांच्या लक्षात येत नाही, असं वाटतं की ते मेनोपॉज सिंड्रोम आहे. तर या बाबतीत पण थोडं स्त्रियांना सांगा की त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
5: त्यांनी ते आता असं आपण बोललो जसं की ऍसिडिटी आणि हर्टचे जसे कन्फ्युजिंग आहेत तसे याचेही कन्फ्युजिंगच आहे. तर त्याच्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं की हृदयाचं जनरली की आपण बघतो की दम लागणं सगळ्यात फर्स्ट असतं की आपण काम करतोय कालपर्यंत आपल्याला

0: दम लागत नव्हता हेच काम करण्यासाठी, पण आता आपल्याला दम लागतोय, घाम येतोय किंवा आपल्या छातीवर प्रेशर वजन काहीतरी ठेवल्यासारखं वाटतं. तर हे जे लक्षणं जसं की कालचे वेगळे होते आजचे वेगळे आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा, गोळी कोणती घरात ठेवणं आवश्यक आहे का? तर आजकाल असं सांगितलं जातं की ॲस्पिरिनची जी गोळी आहे ती जनरली हृदय विकार असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जवळ ठेवली पाहिजे, तर या बाबतीत काय सल्ला द्या?
0: ऍक्च्युली मॅडम असं आहे की ॲस्पिरिन असं नाहीये, जेव्हा एखाद्या पेशंटला हृदयविकार होऊन गेलेला असतो, जसं की आपण आता बोललो की अँजिओप्लास्टी नंतर पण हार्ट अटॅक येऊ शकतो का किंवा दम लागू शकतो का, तर एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो, तुम्हाला अँजिओप्लास्टी किंवा काहीतरी सांगितलेलंही असतं पण आपण करत नाही, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील काही, पण तुमचं कधी कधी काम करताना किंवा छातीत दुखायला लागतं किंवा काय होतं, तर सॉर्बिट्रेट नावाची एक गोळी असते, तर ती सॉर्बिट्रेट नावाची गोळी तर तुम्ही घेऊ शकता. ज्यावेळेस तुमचं ह्या रुटीन गोळ्या चालू असतात, तुम्हाला ॲस्पिरिन चालू असते किंवा हे चरबी कमी करण्याची गोळी चालू असते किंवा ब्लड प्रेशरची गोळी चालू असते, याच्यासोबत तुम्ही सॉर्बिट्रेट घेऊ शकता.
1: काही विशेष लक्षणं जाणवायला लागली तर त्वरित,
0: पण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे.
1: जायच्या आधी जर काही जाणवत असेल अचानक, तर
0: पण तुम्हाला फर्स्ट टाइम जर हार्ट अटॅक येतोय किंवा असं तुम्हाला वाटतंय, तर हे ॲस्पिरिन किंवा सॉर्बिट्रेट कामी येत नाही, अशा
1: त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं. आणि आजकाल मला वाटतं जवळपास बहुतेक सर्व ठिकाणी मेडिकल सोयी सुविधा उपलब्ध आहेत. अच्छा डॉक्टर, आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतोय. बरेच लोक जे बऱ्याच वर्षापासून रक्तदाब आणि मधुमेह कॅरी करतात, बऱ्याच वर्षापासून ते गोळ्या घ्यायला थोडंसं टाळाटाळ करतात, त्यांना वाटत असतं की एखादे दिवस गोळी चुकल्याने काय होत आहे, तर एखादी दिवस गोळी चुकणं किंवा ती किती दिवस चुकली तर चालू शकते हृदयासाठी?
0: असं आहे की जसं आपण बोलतो की मी बऱ्याच वेळेस ऐकतो की पेशंट म्हणतात की एकदा सवय लागली की लागून जाते किंवा अशा ज्या गोष्टी आपण ऐकतो, तर असं नाहीये. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असे आजार आहेत की त्यांची एखादी दिवस गोळी चुकली तर तुम्हाला त्याची लक्षणंही जाणवणार नाहीत किंवा आठवडा चुकली तरीही लक्षणं जाणवणार नाहीत, पण जेव्हा तुम्ही असेच ह्या चुका परत परत करत जाल, पण ते त्याचं काम शरीरावरचं होणारच आहे. आणि जेव्हा तुम्ही जर गोळ्याच बंद केल्या तर एका दिवशी तुम्हाला हे प्रॉब्लेम येणारच आहेत, जसं की हृदयाचं असेल, डायबिटीसचे भरपूर बाकीचेही कॉम्प्लिकेशन असतात, जसं की किडनीवर परिणाम होतो, डोळ्यांना दिसणं असेल किंवा पॅरालिसिस असेल, ह्या गोष्टी तुम्हाला पुढे चालून सामोरे जाव्या लागतील. त्यासाठी दररोज डायबिटीस आणि ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे, गोळ्या न चुकवणं.
2: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग 8 ऐकला. मंडळी, किसानवाणी कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले, संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपट आहे संसार.

मंडळी, या गीताबरोबरच आजचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी हा आम्ही इथं संपवित आहोत. पण आपण भेटूया येत्या शनिवारी संध्याकाळी 7:30 आपल्या किसानवाणी याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.3 MHz अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आता ऐकूयात जाहिरात प्रसारण सेवा.
2: दूध साडीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
3: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
4: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
5: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
6: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर.
6: संपर्क 83 798 64 555.
5: VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
6: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश.
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर.
6: संपर्क 83 800 50 555.

आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली. सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली. राज्यसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले.

0: यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
1: यह विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. यह किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगण मन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39°C जाण्याचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँग्रेसच्या

0: पूर्व भागात इबोला संसर्गानं 1500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3442 रुग्ण आढळले असून 1521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय बातमीपत्रानंतर आकाशवाणी धाराशिव केंद्रातील प्रसारण सभेत आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
2: दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर.
3: अरे ऐकलं सा, भारताच्या नंबर वन एसयूव्हीने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
5: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
1: श्रोते हो, आता ऐकूयात लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये श्रीदत्त भजनी मंडळ समतानगर धाराशिव यांनी गायलेले अभंग.
6: श्रोते हो, लोकरंग या कार्यक्रमात आज ऐकूयात श्रीदत्त भजनी मंडळ समतानगर धाराशिव यांनी गायलेले अभंग. गायक कलाकार आहेत जयश्री दत्तात्रय आंबेकर, आशा पांडुरंग व्यवहारे, स्नेहलता जगदीश कंकाळ, कल्पना भागवत शिंदे. संगीत साथ हार्मोनियम ज्योती वसंत शिंदे आणि तबला दिनकर आत्माराम माने. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

9:45 आहेत. आता 9:45 वाजल्यापासून रात्री 11:10 आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

3.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा आम्ही आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात आमच्या उद्याच्या प्रसारण सभेत सकाळी ठीक 5:50. तोपर्यंत अभियांत्रिकी कक्षातून दत्ता कुंभार आणि प्रसारण कक्षातून मी सुषमा लोंढे आपला निरोप घेतोय. शुभरात्री. जय हिंद.